सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल पुणे विविध भारती 101 एफ एम आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 26 वैशाख शके 1948 16 मे 2026 पहाटेचे 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी प्राजक्ता मुळेकर आपलं स्वागत करते. या सभेची सुरुवात करूया मंगल अशा सनई वादनानं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली ललत पंचम या रागातली धून श्रोते हो आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आतापासून थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या, 6:05 चिंतन आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम वंदनवार आणि त्यानंतर 6:35 श्रीरामचरितमानस आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
6: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
7: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स.
7: 9:00 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात
0: आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: शाम 7 बजे ये कार्यक्रम सुना जा सकता है. महल के अंतर्गत

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 6:45 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 27वा श्लोक। या श्लोकाचा आशय असा, जन्माला आलेल्या प्राण्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याचप्रमाणे मृताला जन्मप्राप्तीही निश्चित आहे। म्हणून या अपरिहार्य गोष्टीविषयी अर्जुना तू शोक करणं उचित नाही। या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे म्हणतात, जन्मता निश्चये मृत्यू, मरता जन्म निश्चये, म्हणून न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको। स्वजनासक्तीत आकंठ बुडालेल्या अर्जुनाची समजूत घालण्यासाठी भगवान त्याला सांख्य योग सांगत आहेत। आत्म्याची अमरता आणि देहाची क्षणभंगुरता हा आत्मानात्मा विचार अर्जुनाला सांगून झाला। नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः। जे असत आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत आहे त्याचा कधी नाश होत नाही। हाच विचार अधिक स्पष्ट करताना भगवान अर्जुनाला सांगतात, जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। सृष्टीच्या घडामोडीत आपल्याला याचा अनुभव सारखा येत असतो। एका पाठोपाठ येणाऱ्या या दोन अवस्था आहेत। जन्माला आला आणि मृत पावला नाही असा एकही मनुष्य आतापर्यंत पृथ्वीच्या पाठीवर झाला नाही हे प्रत्येकाला कळतं। जन्म मृत्यू येणं जाणं या गोष्टी नित्य घडत राहणार आहेत। त्याच्याबद्दल अर्जुना तुला दुःख करण्याचं कारणच नाही। कबीरांचा एक सुंदर दोहा आहे, शोक उसी का कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होती नाही जो होनी सो होय। न घडणारी गोष्ट घडली तर त्याचं दुःख करा। घरोघरी मृत्यू होतात हे आपण नेहमीच पाहतो, मग त्यासाठी टाहो का फोडता, असं कबीरांचं म्हणणं आहे। जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळे, आणि म्हणून जो जन्माला आला तो मरणारच, पण जो मरण पावला तो पुन्हा जन्माला येणार हेही तितकंच निश्चित आहे। जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये माणूस सारखा फिरतच असतो। ज्ञानोबा माऊली आपल्याला सांगतात, उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। देह येतो आणि जातो, मात्र तत्वतः वस्तू एकची असे, हाच ज्ञानी लोकांचा अनुभव आहे। वस्तू म्हणजे आत्मतत्व, आत्मतत्वामध्ये काहीही फरक होत नाही। ज्ञानदेव आपल्याला विचारतात, वारा आला आणि पाण्यावर तरंग निर्माण झाले, इथे कोणी कोणाला जन्म दिला? पुन्हा ते तरंग पाण्यातच मिसळून जात नाहीत का? मग शोक कशासाठी केला जातो? जे उपजे ते नाशे, हे मायावशे दिसे। ज्याला नाम आहे, रूप आहे, ते नामरूपात्मक नक्की जाणार आहे, तेव्हा त्याबद्दल खेद करण्याचं कारणच नाही। भगवंतांनी ध्रुव शब्दाचा वापर केलाय, एकदा नव्हे दोनदा, म्हणजे हे येणं जाणं नक्की आहे, निश्चित आहे, अटळ आहे। मग जे अटळ आहे त्याबद्दल शोक कशासाठी? अपरिहार्य गोष्टींचा आश्रय करून आपलं कर्तव्य सोडणं मुळीच उचित नाही। डॉक्टर प. व्ही. वर्तक सांगतात, जे जे जन्म पावते ते मृत्यू पावणार हे निश्चित आहे, कधी मरणार एवढाच प्रश्न असतो। निर्जीव वस्तू ही अस्तित्वात आली की तिचा जन्मच घडतो, साहजिकच ती नष्ट होणार हेही निश्चित असतं। सर्व भूतमात्रांना हा नियम लागू आहे। भूतमात्र म्हणजे जे जे निर्माण झाले ते। स्वतः पृथ्वी सुद्धा निर्माण झाल्याने नष्ट होणार आहे। सूर्य उत्पन्न झालेला असल्यामुळे नष्ट होणार आहे हे नक्की। आकाशगंगेचा विचार केला तरी तेच, सूक्ष्माचा विचार केला तर अणू किंवा परमाणू हे बनलेले असतात, साहजिकच त्यांचाही नाश होणं क्रमप्राप्त आहे। केव्हा एवढाच प्रश्न उरतो। मेलेल्याचाही पुन्हा जन्म होतोच हे भोवताली पाहिलं की लक्षात येतं। गवत उन्हाळ्यात पूर्णपणे वाळून जातं, मरतं, पण एक पाऊस झाला की लगेच हिरवगार होतं, म्हणजे पुन्हा त्याचा जन्म झाला हे नक्की। धान्य पेरल्यावर नवीन रोपं तयार होतात, त्यातून पुन्हा धान्य तयार होतं। धान्याला जीवन देऊन रोपं पुन्हा नाश पावतात, परंतु या जीवनदायी धान्यापासून पुन्हा नवी रोपं तयार होतात। हीच खरी जीवनधारा। तसं पाहिलं तर मृत्यू कधीच नसतो, असतं ते केवळ अवस्थांतर। प्रत्येक लौकिक मृत्यू हा पुढल्या जीवनाचा जन्मच असतो। या साखळीत आपलं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहणारच असतं। म्हणून आत्मा नित्य मानला किंवा अनित्य मानला तरी या दोन्ही स्थितीत शोक करणं योग्य होणार नाही। बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि त्या बदलातही नित्य राहणं हा आत्म्याचा धर्म आहे। सागर जलाचं बाष्पीभवन होऊन वाफ तयार होते, वाफेपासून ढग आणि ढगापासून पुन्हा जल। या प्रक्रियेत मूळ जलात्मा तोच असतो। तो नाश झाला असं जरी मानलं तरी तो पुन्हा उत्पन्न झालेलाही आपल्याला अनुभवायला येतो। शेतकरी कापूस पिकवतो, दुसरा त्यापासून धागा तयार करतो, तिसरा धाग्यापासून कापड बनवतो,

आणि चौथा त्या कापडांचा अंगरखा शिवतो. या संपूर्ण प्रक्रियेत मूळ कापूस रूपी तत्व एकच राहिलेलं असतं. कापसाने आपली रूप बदलली म्हणून शोक करण्याचं कारण नाही. वासांसी जीर्णाने या श्लोकात आपण पूर्वी हे पाहिलेलं आहे की आपण जसे कपडे बदलतो तसाच जीवात्मा शरीर बदलतो. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे चक्र आपली संचित कर्म संपेपर्यंत सुरूच असतं. देहिनो अस्मिन यथा देहे या श्लोकात आपण पाहिलं की बाल्यानंतर तारुण्य त्यानंतर वार्धक्य या अवस्था आहेत. त्यातली एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होते म्हणजे पहिल्या अवस्थेचा मृत्यूच होतो. माझं बालपण संपतं आणि मला तारुण्यावस्था प्राप्त होते त्यावेळी माझ्या बाल्यावस्थेचा मृत्यू झाला. माझी बाल्यावस्था संपली म्हणून मी शोक करावा का? मुळीच नाही. तशीच वार्धक्यानंतरची मृत्यूनंतरची देहांतर ही चौथी अवस्था. अवस्था बदलतात पण आत्मा बदलत नाही म्हणून शोकाचंही कारण नाही. तात्विकदृष्ट्या आत्म्याला जन्म मृत्यू नाही परंतु देहावर प्रेम करणारे जीव हे सहजपणे मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणून भगवंतांनी हे मुद्दाम इथे सांगितलंय. संयोग होतो तिथे कालांतराने वियोग होणारच. वर चढणं पतन होईपर्यंत असतं आणि मृत्यू येईपर्यंत जीवन असतं. युद्ध न करणारा मरून जातो आणि युद्ध करणाराही जिवंत राहतो. काळ प्राप्त झाल्यावर कोणीही वाचत नाही. हा देहनाश काहीही केल्या टाळता येणार नाही. असं जर आहे तर मग त्या मृत्यूबद्दल एवढा शोक कशाला? हे जग नित्य माना किंवा अनित्य माना, शोक करण्याचं कारण मोहमूलक स्नेहाव्यतिरिक्त अन्य कोणतंही नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू हा श्लोक जर नीट समजून घ्यायचा असेल तर त्या अगोदरचा श्लोकही पाहिला पाहिजे. अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुम अर्हसी. ज्यांना देहाबरोबर आत्मा जन्मतो आणि देहाबरोबरच तो मरतो असं वाटतं त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर जन्म मृत्यूचं हे रहाट गाडग असं सुरू राहणार आहे. त्यामुळे मृत्यूचा शोक करणं असमंजसपणाचं आहे. भगवंतांचं हे सांगणं संस्कृत मधल्या तुष्य तू वितंड वादिनहा या प्रसिद्ध न्यायासारखं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा मुद्दा मान्य नसतानाही जेव्हा तिच्याशी अधिक वाद न करता तुझंच म्हणणं क्षणभर खरं असं म्हणून जो युक्तिवाद केला जातो तो हा न्याय आहे. जन्म झालेल्याचा मृत्यू होतो हे आपण प्रत्यक्ष पाहतोच, पण जो मृत्यू पावतो तो पुन्हा जन्माला येतो हे माझ्या चर्मचक्षूंना दिसत नाही. जी दिसत नाही ज्याचं वास्तविक रूप स्वरूप माहिती नाही त्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवावा असं एखाद्याला वाटू शकेल. भगवान त्यालाही या श्लोकातून उत्तर देऊन टाकतात. देहाबरोबर आत्मा जन्म घेतो आणि देहाचं पतन झाल्यावर आत्माही मृत पावतो असं जरी मानलं तरी त्याविषयी शोक करणं योग्य होणार नाही. कारण हे जन्म मृत्यूचं चक्र नित्य सुरूच राहणार आहे. आपण सर्वसामान्य म्हणून आपण परमेश्वराकडे फक्त प्रार्थना करायची, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. मात्र फक्त प्रार्थना करून भागणार नाही. या क्षणभंगूर जीवनात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपलं सामाजिक आणि वैयक्तिक कर्तव्य पार पाडणं हेच महत्वाचं आहे. समाजातल्या प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे हाच या श्लोकाचा संदेश आहे. तसंच हा श्लोक अटळ गोष्टींचा बागुलबुवा न करता आपलं कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा देतो. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेताना भगवंत जीवनातलं सर्वात कठोर आणि अटळ असं प्रॅक्टिकल सत्य स्वीकारायला सांगतात. हे नुसतं तत्वज्ञान नाही, हे सूज्ञ माणसाला समजेलच. श्रीकृष्ण भगवान इथे अपरिहार्य आहे म्हणून ते स्वीकारायला सांगत आहे. कारण ही गोष्ट आपल्या अजिबात नियंत्रणात नाही. मृत्यू काळाचा वेग नैसर्गिक बदल हे अटळच आहेत. मग त्याची भीती का बाळगायची? सतत त्याचा विचार का करायचा? जो वेळ आपल्याला मिळालेला आहे तो सत्कारणी लावणं आपलं कर्तव्य पार पाडणं हेच आपल्या नियंत्रणात आहे, अपेक्षित आहे. हे कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडणं आणि आत्मिक आनंद मिळवणं जन्म सार्थकी लावण्याचाच प्रयत्न आपल्याकडून अपेक्षित आहे.

करते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता.
2: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
1: श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
3: उन्हाळा, हिवाळा असो पावसाळा, जीएस चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: श्रोते हो हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:25 झाली आहेत. आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम भूले बिसरे गीत आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: पुन्हा।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM। आता आमच्या पुणे केंद्रावरून थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेड मार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
1: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भावी नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12 रुपया 35 पैसा किलो शुरू करेगा.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या VAT राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान

यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी CBI पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खर तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला मनाला. खर तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणार असं नुकसान आहे. हे आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय, म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी

0: तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 24 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, सकाळचे 7:20 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत। PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया। हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6। स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 आणि 5 सेकंद झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

मंडळी, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं जिव्हाळा चित्रपटातलं हे गीत 1968 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या कथेवर आधारित होता. पटकथा, संवाद आणि गीते अर्थातच

0: शब्दप्रभू ग दी माडगुळकर यांचे, आणि दिग्दर्शक होते राम गबाले. कलाकार होते जयश्री गडकर, श्रीकांत मोघे, विवेक आणि माई भिडे. या चित्रपटाचं कौटुंबिक कथानक आणि त्यातली गाणी तर विशेष गाजली बरं का मंडळी. या चिमण्यांनो परत फिरारे, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, चंदा राणी काग दिसतेच थकल्या वाणी, ही गाणी तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिव्हाळा या चित्रपटाबद्दल आपण आज बोलतो आहोत. या चित्रपटाची गोष्ट म्हणजे अनुराधा नावाची शिक्षिका एक सांगीतिका तिच्या विद्यार्थ्यांसाठी सादर करणार असते आणि त्याची परवानगी घेण्यासाठी त्या सांगीतिका लिहिलेल्या कवीचा ती शोध घेत असते. तो कलंदर कवी सापडायला तिला खूप कष्ट घ्यावे लागतात, पण अखेर जेव्हा तो सापडतो तेव्हा अनुराधाला जणू तिचं जीवनाचं सर्वस्वच सापडतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न होतं, सुखाचा संसार चालू असतानाच त्यात भर म्हणून नव्या पाहुण्याची चाहूल देखील लागते. पण मंडळी, नियतीला मात्र हे सुख बघवत नाही आणि हा नवा जीव उमलण्यापूर्वीच कोमेजून जातो. या कठीण प्रसंगातून अनुराधा कशीबशी वाचते, पुढे काय होतं, यामध्ये ते दोघं जण एकमेकांना कसे सावरतात, या सगळ्याची एक कौटुंबिक कथा म्हणजे जिव्हाळा, जिथे कोणीही निगेटिव्ह नाही, सगळी पात्र ही पॉझिटिव्ह, फक्त परिस्थिती मात्र निगेटिव्हिटी घेऊन येते. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग दी माडगुळकर यांचं हे सुंदर असं बालगीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
1: श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून।
2: नमस्कार, बरं का? नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण। आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल। प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर। रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल जरूर फोन करा। आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा।
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून। सकाळचे ठीक 7:40 झाली आहेत। आता ऐकूयात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ॲडव्हान्स आयुर्वेदा।
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
6: नमस्कार श्रोते हो, ॲडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ॲडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत। नमस्कार डॉक्टर गिरी।
7: नमस्कार।
6: 57 वर्षांच्या गृहस्थांची ही केस आज आपण बघूयात। त्यांना 14 वर्षांपासून डायबिटीस होता आणि वर्षभरापूर्वीच ते इन्शुलिन वर शिफ्ट झाले होते। या कंडिशन मध्ये ते ॲडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले, त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्यांचं इन्शुलिन बंद झालं आणि डायबिटीस सुद्धा पूर्ण रिव्हर्स झाला। यांची केस नेमकी काय होती?
7: कसं आहे की डायबिटीस म्हणजेच इन्सुलिन रेझिस्टन्स हे आपण समजून जायला पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे साखर वाढणं म्हणजे डायबिटीस हे एक सिम्पटम आहे, बरोबर ना? पण डायबिटीसचा बेसिक कॉज काय आहे? ते इन्सुलिन रेझिस्टन्स, बरोबर ना? इन्सुलिनचं प्रमाण शरीरामध्ये वाढलेलं असतं आणि आताची जर का आपण बघितलं सगळीच मेडिसिन ही इन्सुलिन वाढवणारी आहेत आणि इन्सुलिनचं प्रमाण वाढलं की इन्सुलिन रेझिस्टन्स काय होणार आहे? वाढणार आहे। म्हणजे ओव्हरऑल फोकस कशावर असतो की इन्सुलिनचा स्पाईक कमी झाला पाहिजे। म्हणजे मग इन्सुलिन कमी करायचं आहे आणि आपण औषधं जी खातो ती सगळीच इन्सुलिन वाढवणारी आहेत, तर त्यामुळे आम्ही बऱ्याच जणांना बद्दल बघतो की म्हणजे एक वेळ अशी येते की बाबा आता काही शुगर गोळ्या घेऊन काही कंट्रोल होत नाही आणि मग त्यावेळेला इन्सुलिन वर शिफ्ट केलं जातं। पण खरं वास्तविक ज्यावेळेला म्हणजे आमच्याकडे एक ग्रस्त आले, त्यावेळेला आम्ही त्यांचं इन्सुलिन चेक करून बघितलं तर त्यांचं इन्सुलिन जवळजवळ 90 पर्यंत पोहोचलेलं होतं। इन्सुलिनची नॉर्मल रेंज जी आहे ती म्हणजे तुमची 2.6 to 26 वगैरे अशी आहे आणि 90 इन्सुलिन म्हणजे किती प्रमाणात एक्स्ट्रा इन्सुलिन त्यांच्या शरीरामध्ये आहे। आणि दुसरं म्हणजे जसं साखर वाईट आहे तसं इन्सुलिन पण वाईट आहे, कारण ते तुमच्या रक्तवाहिन्या डॅमेज करणार आहे। म्हणजे एवढं इन्सुलिन घेऊन जर का म्हणजे त्यांचा कदाचित शुगर कदाचित नॉर्मल राहील परंतु कॉम्प्लिकेशन तुम्ही त्यांनी थांबू शकणार आहात का? मग त्याच्यामुळे तुमचा डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये नक्की उद्देश काय आहे? म्हणजे नुसती साखर मॅनेज करणं हा उद्देश आहे का फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळणं उद्देश आहे? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो।
6: श्रोते हो, डायबिटीस हार्ट किडनी कॅन्सर संधिवात मणक्याचे आजार पित्ताचे विकार इन्फर्टिलिटी यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ॲडव्हान्स आयुर्वेदाला। डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील। संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484 05 1025। डॉक्टर गिरी, मग आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेदानुसार इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्याला थांबवता येतो आणि कसा?
7: नक्कीच, कसं असतं की प्रकृती काय बघावी लागते, बरोबर ना? म्हणजे यांच्या बाबतीत जर का बघितलं तर आपण कफपित्त प्रकृती होती तर शरीरामध्ये कफ वाढणं म्हणजे आता डायबिटीस होतो म्हणजे नक्की काय? म्हणजे जसं आपण म्हणतो ना की समजा आता मी एखाद्या ठिकाणी आणि भरपूर खायला आजूबाजूला बसतोय पण मी खाल्लेलं नाहीये तर तुम्ही मला काहीतरी खायला दिलं तर मी खाऊ शकतो, पण तेच जर का मी पोटभर जेवलेलो आहे म्हणजे बाहेरचं खाणं माझ्या पोटामध्ये गेलेलं आहे, बरोबर की नाही? माझं पोट एकदम पूर्ण भरलंय तर तुम्ही मला काही खायला दिल्यानंतर मी खाणार नाही। तसंच चरबी जेव्हा सेलच्या आतमध्ये वाढायला लागलेली असते, बरोबर की नाही, तर त्यावेळेला मात्र तो सेल काय होतो, नवीन शुगर घ्यायला किंवा नवीन एनर्जी घ्यायला तयार होत नाही आणि मग ती एनर्जी त्यांनी शुगर घेतली नाही की ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो म्हणजे ती शुगर त्याच्यामध्ये जातच नाही, तर मग कफ बिघडलेला असतो आणि त्याच्यावरून पित्त सुद्धा बिघडलेलं असतं। मग यांच्या बाबतीत

0: पण कफ पित्त बिघडलेला होता. मग तो कफ पित्त आम्ही बॅलन्स करत नेला त्यांचा, बरोबर ना. जसं जसं कफ आणि पित्त त्यांचं कमी व्हायला लागलं त्याप्रमाणे म्हणजे डायटरी चेंजेस केले, काही आयुर्वेदिक मेडिकेशन्स त्यासाठी दिले, त्यानंतर काही पंचकर्माच्या प्रोसेस दिल्या, म्हणजे पित्त बॅलन्स करायचं असेल तर विरेचन आहे, कफ बॅलन्स करायचं असेल तर वमन आहे, बरोबर ना. या प्रोसेस दिल्यानंतर हळूहळू त्यांची शुगर काय व्हायला लागली, नॉर्मल व्हायला लागली. हार्डली आम्ही 15व्या दिवशी तर त्यांचं इन्सुलिन बंद करून टाकलं, बरोबर की नाही. म्हणजे तुम्ही जर का प्रॉपर ट्रीटमेंट केली तर नैसर्गिकरित्या लगेच कमी व्हायला लागतो इन्सुलिन रेझिस्टन्स. आणि मग हळूहळू हळूहळू त्यांचा इन्सुलिन रेझिस्टन्स जसा कमी होत गेला तसं तसं शुगर पण त्यांची कमी होत गेली. आणि त्याच्यानंतर मग एक वेळ अशी आली की त्यांना म्हणजे कुठल्या गोळ्यांची पण आणि इन्सुलिनची पण काही गरज राहिली
1: नाही.
0: त्यामुळे डायबिटीस मॅनेजमेंट म्हणजे टेम्पररी आकडे मॅनेजमेंट नाही, बरोबर ना. तर ती फ्युचरमध्ये काय आहे की कॉम्प्लिकेशन पण टाळणं आहे. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आमचे नुसते म्हणजे गोळ्या खाऊन सगळं नॉर्मल आहे तर तुम्ही इन्सुलिन चेक करून बघा, बरोबर ना. मग तुम्ही कुठल्या स्टेजवर आहात हे तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही एक प्रॉपर आयुर्वेदिक सल्ला घ्या, तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळता येतील आणि डायबिटीस रिव्हर्सल साध्य करता येईल.
1: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, इनफर्टिलिटी यावरच्या यशस्वी आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 25, 84 84 05 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 7:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मी खरं एक चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहतायत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6", कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: कार्यक्रमात ऐकूया मास्टर प्रतीक यांच्या स्वरातलं आणि त्यांनी संगीत दिलेलं बालगीत. गीताचे शब्द आहेत सुशीला देशपांडे यांचे.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। सकाळचे 7:50 होत आहेत। आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम। सुरुवातीला PNG हिरा हे सर्वांसाठी आणि त्यानंतर क्रिसेंट म्युच्युअल फंड।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी।
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स। दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स। इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा। पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून।
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी। श्रोते हो हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। आपण हाऊस, प्रतिष्ठा किंवा एक हक्काची गुंतवणूक म्हणून सोन्यात मढवलेल्या हिऱ्यांचे दागिने घेतो, तर त्या दागिन्यांची निगा कशी ठेवावी याविषयी माहिती आपल्याला देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आमंत्रित केलंय। मोडक सर नमस्कार।
5: नमस्कार।
3: मोडक सर, हिऱ्याच्या दागिन्यांची खरेदीनंतर निगा कशी करायची आणि हिऱ्यांच्या दागिन्यांचं मेंटेनन्स सोपं जावं म्हणून घडवतानाच सराफांना काही सूचना द्याव्यात का याविषयी आज आम्हाला माहिती द्या।
5: निश्चितच हिऱ्याचे दागिने आपण खूप व्हॅल्युएबल वस्तू खरेदी करत असतो, ते एक ऍस्पायरेशन आहे आपल्याकडे हिऱ्याचा दागिना असावा असं, आणि त्याकरता घेतलेला तो मौल्यवान दागिना असतो। त्याची निगा तर व्यवस्थित राखणं गरजेचं आहे, कारण त्याचं मगाशी म्हटलं असं फायर स्पार्क जायला नको, त्यातले हिरे सुरक्षित राहायला पाहिजेत आणि तो दागिना एकंदरीतच सुरक्षित राहायला पाहिजे। त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे परफ्यूम मारला जाईल असं करू नये, आपल्याला परफ्यूम मारण्यापूर्वी ते दागिने घालू नये, मग वरून परफ्यूम मारू नये। त्यानंतर आता प्रॉपरली स्टोन सेटिंग हलू नाही किंवा स्टोन्स जे लावलेले ते तसेच राहावेत, याच्याकरताची निगा म्हणजे ते प्रॉम्स म्हणतात किंवा त्याचे दाते म्हणतात, तर त्याच्यामध्ये आपल्या कपड्यातले सुता अडकणार नाहीत किंवा आपल्या साड्या आपण नेसतो त्याच्या पदराला धागे असतात, आताच्या काळामध्ये तर ओढण्यांना सुद्धा दशा असतात किंवा धागे असतात, तर ते त्याच्यात अडकणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे। तर ते अडकलेलं ओढलं गेल्यानंतर त्याचा जो प्रॉम्प आहे किंवा ते जे दाता आहे त्याचा तो फाकला जायची शक्यता आहे, आणि फाकला गेला तर त्यातून खडा निसटायची शक्यता आहे। त्यामुळे निगा म्हणजे हीच राखायची आपल्याला की कुठल्याही प्रकारे त्याचा प्रॉम्प डॅमेज होणार नाही, त्याचा दाता हलणार नाही, त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे परफ्यूम्स वगैरे टाकले गेले आणि त्याच्यातलं जे पॉलिश आहे दागिन्याचं ते खराब होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारे साबण लावायचा नाही, आणि जे गुंडाळून ठेवायचे दागिने ते शक्यतो सुती किंवा ह्याच्यामध्ये जरी गुंडाळायचे असले तरी ते विश्वसित कापड नको की ज्याचे धागे अडकू शकतील असं। हिरेच्या दागिन्यांमध्ये कुड्या आणि कानातले आपण खूप वेळा बनवतो आणि त्याच्यामध्ये तेल, मळ किंवा साबण साठायची शक्यता असते, आणि मग ते घरीच आपण काहीतरी धारदार वस्तूंनी ते साफ करायला जातो, तर तसं कधी करू नये कारण त्यात हिरा पडायची शक्यता असते, ते सराफाकडे जाऊन त्याच्याकडूनच करून घ्यावं।
1: बरं।
5: आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणलात की काही सूचना द्याव्यात का, तर निश्चितच सूचना देणं गरजेचं आहे, कारण की हिरा दिसावा असं प्रत्येकाला वाटत असतं की मी जे हिरे लावलेत त्या दागिन्यामध्ये जडवलेत ते बाहेर दिसावेत, तर त्याच्या

0: करता म्हणून आपण इन्स्ट्रक्शन देतो की हिरे दिसतील असा दागिना बनवा, पण जर रोज वापरत जर तो तुम्हाला दागिना वापरायचा करायचा असेल तर हिरा पूर्ण बाहेर दिसेल असा तो ठेवता येत नाही, कारण तो नाजूक मग त्याला सारखंच टच होणार, तो ढिला पडू शकतो. पण जर तो तुम्हाला फंक्शनल घालायचा असेल, कुठल्या तरी कार्यक्रमाकरता घालायचा असेल, पार्टी वेअर म्हणून घालायचा असेल, तर तो क्वचित घातला जाणारे दागिना, तर त्यावेळेला मात्र हिरे दिसतील अशा प्रकारे त्याचं सेटिंग करता येतं. आणि जर रोज वापरायचं असेल तर जरा त्याला कॉलर म्हणतात जुन्या काळामध्ये खड्याच्या बाजूने कॉलर केली आहे फक्त दात्रे नाही केले, तर तशा प्रकारचं सेटिंग करता येतं जेणेकरून तो खडा सुरक्षित राहतो. त्यामुळे आपल्याला वापरायचा आहे कसा हे सांगणं सराफाला गरजेचं की मी हा दागिना कशा करता बनवतीये, त्यानुसार सराफ त्याच्यावरचे दात्रे किंवा त्याच्यावरचे जे कॉलरचे पकड आहे ती कशा प्रकारे घडवायची याच्या सूचना कारागिराला देऊ शकतो.
1: हे तुम्ही अगदी स्त्रियांच्या मनातला प्रश्न जो असतो त्याचं खूप छान असं उत्तर दिलेलं आहे. मोडक सर, आज आपण हिऱ्यांच्या दागिन्यांची निगा कशी राखावी याविषयी संपूर्ण माहिती दिलीत त्यासाठी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते, धन्यवाद.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Anfield Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो आणि म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. नमस्कार भूषण सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: खरं तर इन्व्हेस्टर्स वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतात असं आम्ही ऐकलेलं आहे आणि या ज्या रिॲक्शन्स आहेत त्याला बिहेव्हिअरल बायसेस असं म्हणतात आणि पाच प्रकारचे बायस आहेत असंही ऐकलेलं आहे. त्यातला पहिला अँकरिंग बायस हा जो काही विषय आहे तो काय आहे हे समजावून सांगा.
2: बायसेस बद्दल आपण बोलणार आहोत, अँकरिंग बायस. आता बेसिकली सोप्या शब्दात जर हे समजून घ्यायचं असेल ना तर मार्केटमध्ये मला, मी रेग्युलर कपडे खरेदी करणारी व्यक्ती आहे, मला आवडतं, रुटीन मी ते फॉलो करतो, कारण कोणाचा तरी खर्च हे कोणाचं तरी उत्पन्न आहे हा मी इकॉनॉमीच्या बाबतीत कायम विचार करतो, तर मग म्हणून मी कायम कपडे खरेदी करतो. आता हे कपडे रेग्युलरली मला लागणार आहेत का, माझ्या वॉर्ड्रोप मध्ये ते मी ठेवू शकतो का, तेवढी जागा अवेलेबल आहे का, याचा मी कुठेही विचार न करता, म्हणजे डेफिनेटली इथे मला हेही सांगायला आवडेल की बायकोही ओरडते की आता जागा नाहीये बास करा, ओके. तर हा विचार मी न करता खरेदी करत सुटणं याला आपण कुठेतरी मोह होणं असं म्हणू शकतो. आता हे जेव्हा अँकरिंग बायसशी आपण जोडतोय हे उदाहरण, तेव्हा समजा असं एक गणित घ्या की म्युच्युअल फंडचा एनएव्ही किंवा शेअरची किंमत ही आज बाजारात 500 रुपयांना आहे आणि बिकॉज ऑफ करंट सिच्युएशन, मिडल ईस्ट मध्ये युद्ध चालू आहे आणि या सिच्युएशनमुळे त्या शेअरची किंमत किंवा मग त्या म्युच्युअल फंडचा एनएव्ही हा 500 वरून 400 रुपयांवर खाली आलेला आहे, तर मी डोक्यात कुठेतरी ती किंमत फिक्स केलेली होती की या किमतीला आल्यानंतर मी विकत घेणार ते म्युच्युअल फंड युनिट मोठ्या प्रमाणावर बाय करणार आणि पटकन जाऊन मी ते युनिट बाय करण्याचा प्रयत्न करतो, याला आपण अँकरिंग बायस असं म्हणू शकतो. म्हणजे तो म्युच्युअल फंड किती चांगला आहे तो प्रोसेस फॉलो करतो का, मला रिस्क घेण्याची ती माझी मानसिकता आणि विलिंगनेस आणि अपेटाईट आहे का, याचा

0: कुठेही विचार न करता फक्त डिस्काउंटेड व्हॅल्यूला मला अवेलेबल आहेत आणि मी ती किंमत डोक्यात ठेवलेली होती म्हणून जाऊन मी बाय करणं, विच इज अँकरिंग बायस.
1: अच्छा.
0: सो म्हणूनच इन्व्हेस्टरने अँकरिंग बायस मनात न ठेवता जेव्हा आपण वेल्थ क्रिएशन आणि लॉंग टर्म पोर्टफोलिओचा विचार करतोय, बायसेसला स्वतःवर हावी होऊ देऊ नका, मनाचा ताबा स्वतःवर ठेवा आणि योग्य सल्ल्याने गुंतवणुकीचा विचार करा.
1: या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. असाच सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: सल्ल्याने गुंतवणुकीचा विचार करा.
1: या सल्ल्याबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. असाच सल्ला ऐकूयात उद्याच्या भागात. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते. पुन्हा भेटूयात. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8 वाजलेत. ऐकूया ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महिला सक्षमीकरण समितीची स्थापना केली आहे. लोकसभेतील भाजप खासदार डॉ दग्गुबती पुरंदेश्वरी यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून या समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. या समितीत लोकसभेतून हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समावेश आहे. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं नाफेडमार्फत कांद्याची खरेदी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. कोकणातल्या आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी या मागणीसाठी काल काँग्रेससह विविध पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी धडक मोर्चा काढला. पोलिसांनी मंत्रालयाजवळ हा मोर्चा रोखल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली. कोकणातल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळेपर्यंत लढा सुरू राहील असं सपकाळ म्हणाले. पुण्यात हडपसर इथल्या रुग्णालयात स्फोटकं ठेवल्याप्रकरणी पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकानं नागपूर रेल्वे जंक्शन परिसरातून एकाला अटक केली. या व्यक्तीची कसून चौकशी केली जात आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता असून दुपारनंतर ढगाळ हवामान राहण्याचा अंदाज आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: पुणे विविध भारती 101 FM. सकाळचे 8:03 झाली आहेत. प्रसारित करत आहोत
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
10: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
2: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रामदास कामत यांच्या स्वरातलं गीत. गीताचे शब्द आहेत अशोकजी परांजपे यांचे आणि संगीतकार विश्व

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर
2: गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत।
3: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे।
2: संपर्क 0202-24-35-15-35।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात असल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क.

0: करा 8888942222।
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना। उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार।
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज।
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास।
2: अर्थ सार्थ करणारी मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
2: एनडीए मध्ये जायचंय,
1: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे। संपर्क 9850880058।
1: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
3: कार्यक्रमात यानंतर ऐकूया ग दि माडगुळकर यांची रचना। गायलीये पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांनी, संगीतकार आहेत।

0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय इथे आहे चष्मा घालवण्यासाठी सर्वात प्रगत कंट्युरा विजन HD लेसिक शस्त्रक्रिया मशीन जे करू शकेल तुमची चष्म्यापासून कायमची सुटका.
1: डॉक्टर दूधभाते नेत्रालय अद्ययावत शस्त्रक्रिया गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध.
0: डॉक्टर दूधभाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तू सिंहगड रोड पुणे इथे.
1: संपर्क 0202-24-35-15-35.

0: सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.
0: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
3: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
2: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
3: नोट करा 8237879841.
4: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन. कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूया त्यांच्या स्वरात. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या रचनेला संगीत दिलंय बाळ माटे यांनी.

0: सुरक्षितता आणि समृद्धी लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो. ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश. आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया.
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय,
5: इथे जागतिक दर्जाची अल्कोन प्रणाली आणि व्हेरियॉन टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे, त्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया फक्त 6-7 मिनिटात होते. आणि हो, गव्हर्नमेंट आणि सर्व कॅशलेस सुविधाही इथे उपलब्ध आहेत.
4: डॉक्टर दूधभाते नेत्रालय, आता भव्य आणि प्रशस्त वास्तू, सिंहगड रोड, पुणे. इथे
5: संपर्क 0202-24-35-15-35.
6: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
7: एनडीए मध्ये जायचंय?
8: 11वी पासूनच तयारीला लागा.
7: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850-88-0058.
8: फोन नंबर पुन्हा एकदा 9850-88-0058.
9: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना. संगीतकार आहेत यशवंत देव, स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: संद

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात शेवटी ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत. रचनाकार आहेत संत ज्ञानेश्वर महाराज, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं संत ज्ञानेश्वर महाराजांचं भक्तिगीत लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत दिलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 8:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा, सहज, सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: EKYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20,
1: 7823 84 1120.
2: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार सरपटीत.

0: बेडेकर सन 1910 पासून.
1: बेडेकर लोणच्याचा तयार मसाला.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठतच नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 86 56 00 11.
4: 8888 5600 11.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळच ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
7: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 96 899 11 240.

0: 9689911240।
1: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिन, त्यानिमित्तानं आजच्या कार्यक्रमात ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेली गदिमांची गाणी। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटातलं गीत। संगीतकार आहेत सुधीर फडके।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
5: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
4: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी

0: हॉस्पिटल मध्ये झाला तिथे मोतीबिंदू काचबिंदू रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
1: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल मॉडर्न हायस्कूल समोर जंगली महाराज रोड पुणे. फोन 8087808797.
0: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130008922.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया पु ल देशपांडे यांनी संगीत दिलेलं देव पावलाय या चित्रपटातलं हे अजरामर गीत.

0: पसंद तारा।
1: श्रोते हो, आज ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने आज या कार्यक्रमात आपण ऐकतोय ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेली आणि माणिक वर्मा यांनी गायलेली गीतं. आता यानंतरचं गीत आहे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं जीवाचा सखा या चित्रपटातलं माणिक वर्मा यांच्या स्वरातलं गीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात ₹5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20
2: 7823 84 1120.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: नंतर सन 1910 पासून
1: मी करताय चांगली इंजिनियर झाली आहे. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दंडकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 97.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
6: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
7: संपर्क 96 899 11 240 9689 11 240.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशु पक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
2: मैत्रिणींनो नमस्कार. येत्या सखी संदेश कार्यक्रमात काय विषय आहे याची उत्सुकता असेल ना तर ती ताणत नाही. विषय आहे खरेदी. खरेदी या विषयावर बोलणार आहोत मंगळवारी 19 मे रोजी सकाळी 11 वाजता सखी संदेश कार्यक्रमाच्या ध्वनी मुद्रणात. तेव्हा नक्की सांगा तुमच्या खरेदीचे हटके अनुभव, टिप्स आणि सल्ले. मग करताय ना फोन 2553-1705 आणि 2553-1706 यावरती. नक्की बोला. या कार्यक्रमाचं प्रसारण 24 मे रोजी पुणे केंद्रावरून आणि 25 मे रोजी पुणे विविध भारती 101 FM वरून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. तेव्हा खरेदी पे चर्चा हो जाए.
1: श्रोते हो, आणि माणिक वर्मा यांनी गायलेल्या ज्या गीताशिवाय गदिमा गीतांचा हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही ते गाणं आता ऐकूया. चित्रपट उमज पडेल तर.

0: श्रोते हो, आज आपण कार्यक्रमात गदिमा यांनी लिहिलेली, माणिक वर्मा यांनी गायलेली गीतं ऐकली. याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आपण आमचे कार्यक्रम ऐकताय आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 8:58 झाली आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिक्कीमच्या जनतेला राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जगातलं पहिलं पूर्णपणे सेंद्रिय राज्य बनण्यापासून ते पर्वतीय पर्यटनाची नवी व्याख्या घडवण्यापर्यंत सिक्कीमची कामगिरी संपूर्ण देशाला सातत्यानं प्रेरणा देत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली आहे. 16 एप्रिल रोजी

लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील खारपाडा इथं कालपासून टोल सुरू झाला असून या टोलला जिल्ह्यात मोठा विरोध होत आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या महामार्गावरील टोल सुरू करू नये अशी मागणी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल खारपाडा

आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीनं दिले जाणारे 2026 साठीचे मधुमित्र आणि मधुसखी पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. लातूरचे ज्ञानेश्वर मलिले, छत्रपती संभाजीनगरचे गणेश बुरकुल, बुलढाण्याचे राजेंद्रदास बैरागी आणि पुण्याच्या श्वेता वायाळ यांची यंदा या पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. यंदा केरळमध्ये नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन दरवर्षीपेक्षा लवकर म्हणजे 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आत्तापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 वाजून 58 मिनिटांनी.

0: क्रिसेंट
1: एम्फी रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
0: क्रिसेंट
2: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचं 9:01 झालाय. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम
5: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
4: 6 दशकांहून अधिक काळ ज्यांनी आपली सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक बांधिलकी प्रामाणिकपणानं निभावली, ज्यांनी आपल्या साहित्यिक प्रतिभेनं आणि शिक्षकी लेखणीनं जनमानसांच्या वेदना, संवेदना आपल्या शब्दात गुंफल्या, ज्यांनी लोकरंजनातून समाज प्रबोधन केलं, ज्यांची गीतं युगसाक्षी गीतं बनली, असे लोककवी म्हणजे हरेंद्र जाधव. महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा सांगणारी, तसंच फुले, शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेली सामाजिक गीतं, लोकगीतं, भजनं, गझल, कविता, बालगीतं, कोळी गीतं, अभंग, गणगवळण, लावण्या, पोवाडे, लोकनाट्य आणि असंख्य भीमगीतं ज्यांनी रचली, असे प्रतिभाशाली कवी हरेंद्र जाधव. आपल्या भक्तिगीतांमधून पण त्यांनी त्या काळच्या समाजाची व्यथा प्रभावीपणे मांडली होती.

0: युरोलॉजीमध्ये 40 वर्षाहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 02-0670-29-100.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का.
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
5: मॅथ्स ची भीती वाटते, पाढे पाठचत नाहीत.
6: मग आता ही भीती घालूया.
0: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
6: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
0: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
6: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
0: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
6: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
0: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
6: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
0: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
6: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11
0: 88 88 56 00 11.

0: बॅड.
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

जाणून घेतोय लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिलेल्या गीतांबद्दल. जाधव यांच्या लेखणीतून उतरलेल्या अनेक गीतांनी त्याकाळी लोकप्रियतेचे उच्चांक मोडले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांच्या जीवनावर आधारित अनेक गीतही त्यांनी रचली. शाहीर विठ्ठल उमप यांनी गायलेली पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा, हे खरंच आहे खरं, ही गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. माझ्या नवऱ्यानं सोडले दारू, बाय देव पावलाय गो, डोलकरा माझे डोलकरा, अशी लोकगीताच्या बाजाची गाणीही त्यांनी सहज लिहिली. अजित कडकडे, सुरेश वाडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, शाहीर कृष्णा शिंदे, शाहीर साबळे, किसन खरात, दत्ता जाधव, शाहीर विठ्ठल उमप अशा नामवंत गायकांनी त्यांची गाणी गायली आहेत. रोशन सातारकर, शकुंतला जाधव, रंजना शिंदे, सुलोचना चव्हाण यांनीसुद्धा हरेंद्र जाधव यांची गाणी काही गाणी त्याकाळी गायली होती. ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या स्वरातलं हरेंद्र जाधव यांचं एक गीत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आज आपण

0: फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोबसावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोबसावा.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807977.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: बदला बदला सवय बदला.
7: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
6: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
10: हरेंद्र जाधव यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून गीत लिहायला सुरुवात केली होती. त्यांनी हजारोंनी गाणी तर लिहिलीच, शिवाय वगनाट्य, लोकनाट्य असे लोककलेचे प्रकारही त्यांनी लीलया हाताळले. सोप्या शब्दात मोठा आशय मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. वर्तमान परिस्थिती मांडत गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर ओरखडे ओढणारे ते प्रतिभावंत गीतकार होते. त्यांनी छंद म्हणून गाणं नाही लिहिलं. पेशानं शिक्षक असलेल्या जाधवांना प्रचंड सामाजिक भान होतं. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटनांवर देखील त्यांचं बारकाईनं लक्ष होतं. त्यांनी साक्षरता, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स, दारूबंदी या विषयांवर समाज प्रबोधनात्मक लिखाण केलंय. आपल्या काव्यातून आणि लिखाणातून फुले, शाहू, आंबेडकरांची परिवर्तनावादी, क्रांतीवादी चळवळ समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या ज्या कलावंतांनी केलं त्यामध्ये हरेंद्र जाधव यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. त्यांची गाणी ऐकताना आजही एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: बेब।
1: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका।
2: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं।
1: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72।

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज.

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत, प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
5: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे कडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
6: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
7: हरेंद्र जाधव यांनी 33 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. त्यात काही काळ त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहिलं होतं. पण या काळात आपला शिक्षकी पेशा सांभाळून आणि 1991 साली निवृत्त झाल्यावरही त्यांनी गीतलेखन सुरूच ठेवलं होतं. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर दारूबंदी, साक्षरता, बाबासाहेबांचं जीवन कार्य, राष्ट्रीय एकात्मता, अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर लोकनाट्य सादर केली. त्यांचे गीत भीमायण आणि गीत रामायण असे काव्यग्रंथसुद्धा लोकांनी प्रचंड उचलून धरले. त्यांनी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहिली आहेत की बोलण्याच्या ओघात एखादा गीतप्रकार राहून तर जात नाही ना असं सारखं वाटतंय.

0: लोककवी हरेंद्र जाधव यांनी आयुष्यातला निम्माहून अधिक काळ साहित्य आणि कलाक्षेत्राला देऊ केला आणि त्याद्वारे त्यांना समाजाची सेवा करता आली याचं समाधान ते कायम व्यक्त करत असत. अशा या लोककवीला मानाचा मुजरा करून मी प्राजक्ता मुळेकर या कार्यक्रमातून आपली रजा घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. सकाळचे 9:30 आणि 25 सेकंद झाली आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शरद जांभेकर यांच्या स्वरातलं संगीत सौभद्र या नाटकातलं पद, शब्द आणि संगीत अण्णासाहेब किर्लोस्कर.

पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरन फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सह

0: घालवू शकता. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन. We'll be right back.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर ऐकूया कट्यार काळजात घुसली या नाटकातलं पद. गायलंय भार्गवराम अचरेकर यांनी, रचना पुरुषोत्तम दारव्हेकर यांची आणि संगीत पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं पद ऐकूया ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या स्वरात नाटक संगीत स्वयंवर. संगीतकार कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: बदला बदला सवय बदला.
3: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
2: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
6: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
4: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
7: कार्यक्रमात यानंतर ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं पद. संगीतकार वसंत देसाई. स्वर आहे प्रसाद सावकार यांचा.

0: पुना आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBIच्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ
5: श्रोते हो. कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुकुंदराज गोडबोले यांच्या आवाजातलं कुसुमाग्रज यांचं पद. संगीतकार आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी आणि नाटकाचं नाव आहे ययाती आणि देवयानी.

0: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 9:58 होत आहेत. आता ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. जनगणना 2027 पहिल्या टप्प्याअंतर्गत घर यादी आणि घरगणनेच्या प्रक्रियेला आजपासून अधिकृत सुरुवात होणार आहे. ही मोहीम 14 जूनपर्यंत राबवण्यात येणार असून या कालावधीत नियुक्त प्रगणक घरोघरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करणार आहेत. ज्यांनी स्वनोंदणी केली आहे त्यांनी आपला स्वगणना क्रमांक प्रगणकांना देणं आवश्यक आहे. नागरिकांनी अचूक संपूर्ण आणि योग्य माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या बातम्यांचं खंडन केलं आहे. परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांनी समाज माध्यमावर स्पष्ट केलं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता यासाठी सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार मोदी यांनी केला आहे. आज राष्ट्रीय डेंग्यू प्रतिबंध दिन आहे. या वर्षाची संकल्पना डेंग्यू नियंत्रणासाठी जनसहभाग, तपासा, स्वच्छ करा आणि पाणी झाकून ठेवा अशी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी नागरिकांना डेंग्यू प्रतिबंधाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी तसंच परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राखण्यासाठी

एकजुटीनं पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. डेंग्यू विरुद्धच्या लढ्यात समाजाचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक असल्याचं नड्डा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. द मा मिराजदार प्रतिष्ठानकडून देण्यात येणारा द मा मिराजदार पुरस्कार यंदा शिवछत्रपतींचा इतिहास जिवंत करणारे सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच इतिहासतज्ज्ञ राजा दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण आज होणार आहे.

0: उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसंच इतिहासतज्ञ राजा दीक्षित यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण आज होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:50 झाली आहेत. आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
6: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
7: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक.
8: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
9: आणि मी दीपक रेगे
8: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
9: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
9: अच्छा.
8: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं, पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाइफ क्लिनिकची मदत घ्या.
9: वा.
8: श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
9: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
8: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं.
9: बर.
8: मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
9: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVFची सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं आहे की हिम्मत सोडू नका, प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
8: वा. पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
9: अच्छा.
8: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांचे आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या

0: प्रोलाईफ क्लिनिकमध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
1: प्रियंका, पुढचं पत्र आपल्याला आलं आहे ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना पीसीओडीचा त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होत. मग त्यांनी डॉक्टर विकास काराळे यांच्या प्रोलाईफ क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
0: वा, श्रोत्यात बंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाईफ क्लिनिक. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत गप्पा मारायला. गुड मॉर्निंग विक्रम.
3: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोते नमस्कार.
2: विक्रम, आपण वेगवेगळ्या केसेस बघतोय, तर आजची जी केस आहे ही आणखीन वेगळी आहे. सौ स्वाती यांचं नाव आहे, 47 वर्षांचे आहेत. आता यांच्या फूड डिलिव्हरीचं स्वतःचं फूड आउटलेट आहे, सो त्यांचं उभं राहून काम असतं. त्यांच्या हाताखाली काही माणसं आहेत, पण काही काही वेळा बऱ्याचदा पार्सल पोहोचवण्याचं काम त्यांना स्वतःलाही करावं लागतं, म्हणजे ड्रायव्हिंग आलं त्याच्यामध्ये, प्लस दिवसभर उभं राहणं. त्यांना पाठदुखीचा त्रास होता, स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम सुद्धा चालू झालाच होता, आणि या सगळ्या ह्याच्यात वजन पण वाढलेलं, पण काम तर करावं लागत होतं उभं राहून दिवसभर. सो त्यांना ते कुठेतरी सगळ्याच गोष्टी मॅनेज करणं अवघड झालं होतं. 84 किलो वजन. तुझ्याकडे आल्यानंतर 7 महिन्यात त्यांचा 17 किलो वेट लॉस आहे.
3: बर्वे मॅडमची थोडीशी केस डिस्कस करायची झाली तर बर्वे मॅडमचा बिझनेसच फूडचा, स्वतःच फूड आउटलेट म्हणल्यानंतर 2-3 गोष्टी आल्या. पहिली गोष्ट म्हणजे दिवसाभरात 5 ते 6 तास उभं राहून काम करणं आलं.
2: बरोबर.
3: दुसरी गोष्ट आली म्हणजे व्यायामाला त्यांना वेळ मिळत नव्हता. नंतर तो मी त्यांना कसा वेळ काढायचा हे सांगितलं, नंतर तो मिळायला लागला, पण व्यायामाला वेळ मिळत नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक खाद्यपदार्थ हा त्यांना टेस्ट करायला लागायचा, त्यामुळे त्याच्यामुळेच थोडंसं असं व्हायचं की त्यांचं डाएट पूर्णपणे गडबडून जायचं. ह्या सगळ्याबरोबर त्यांचं वजन थोडंसं वाढत चाललं होतं. त्यांना बाकीचे 2-3 प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांना स्लिप डिस्क होती L4 L5 मध्ये, आणि त्यामुळे त्यांना पाठदुखी प्रचंड व्हायची, आणि त्यांचं ट्रॅव्हलिंग थोडंसं टू अँड फ्रो काही काही ठिकाणी जास्त असल्यामुळे, ते मग गाडीत बसून परत लंबर सपोर्ट नसल्यामुळे अजून त्यांची पाठ दुखणं हे वाढत चाललं होतं, आणि ऑफकोर्स वाढलेल्या वजनामुळे त्यात भरच पडते.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135000, 9011135000, 90111-32500. सो विक्रम, आपण बर्वे मॅडमची केस डिस्कस करतोय. आता यांचं स्वतःचं फूड आउटलेट होतं, सो त्यांनी तुझ्याकडे कन्सल्टेशन घेतल्यानंतर त्यांचे फूड पार्सल्स तुला दिले असतील खायला. बरोबर. जसं आपण म्हणलं तसं की त्यांना हा एक मेजर इश्यू होता, म्हणजे जोकचा मुद्दा बाजूला राहतो, पण त्यांना ते फूड टेस्ट करणे आणि ह्या गोष्टी व्हायच्या,
3: त्या गोष्टी व्हायच्या,
2: त्याचा हातभार लागायचा वजन वाढीला कुठे.
3: एक्झॅक्टली असं त्यांचं म्हणणं होतं, पण मी त्यांना तेच सांगितलं, म्हणलं जेव्हा तुम्ही काय बनवता आणि ते तुम्ही 1/2 चमचा 1/2 चमचा टेस्ट करता, त्याच्याने काही फारसं वजन वाढत नाही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या लाईफस्टाईल जेव्हा बघितली तर त्यांचं रोज रात्री 1:30-2 वाजता झोपणं व्हायचं, आणि ज्याची काही गरज नव्हती. म्हणजे जर त्यांचं काम म्हणलं तर 8:30 वाजता त्या कामातनं फ्री व्हायच्या, अगदी 9 जेवून त्या 11-11:30 झोपू शकायच्या. म्हणजे झोपणं पॉसिबल होतं त्यांना, पण 1:30 त्यांना झोपायला वाजायचा. आणि सकाळी मग घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज देखील असल्यामुळे मग काय व्हायला लागलं की झोपायचं मात्र रात्री 1:30-2 वाजता, सकाळी 7 कंपल्सरी उठायला लागायचं, दिवसभर प्रचंड काम, ह्याच्यामुळे पूर्णपणे हॉर्मोनल इम्बॅलन्स तर त्यांचा झालाच होता. दुसरी गोष्ट स्लिप डिस्क आणि पाठीचे प्रॉब्लेम वाढत चालले होते, प्लस वजन वाढत चाललं होतं. मी त्यांना हेच समजावून सांगितलं की वजन हे तुमचं फूड जेव्हा तुम्ही काही खायला बनवता तेव्हा ते 1/2 चमचा टेस्ट केल्यामुळे वजन तुमचं वाढत नाही, तुमचं वजन उशिरा झोपल्यामुळे झोप कम्प्लीट होत नाही, ती न झाल्यामुळे व्यायाम करावा असं वाटत नाही, हे दुसरं कारण वजन वाढण्याचं. आणि खाण्याच्या वेळा प्रचंड अवेळी, म्हणजे कधी नाश्ता केला नाही केला, तसंच कामाला लागल्या नंतर मग कधी दुपारचं जेवण कधी 1 झालं कधी 3-4 वाजता झालं, हे तिसरं कारण वजन वाढण्याचं. तिन्ही कारण आम्ही रेक्टिफाय केली. त्यांना पहिली गोष्ट मी त्यांना पहिल्या आठवड्यात करायला सांगितली, म्हटलं कंपल्सरी 11:30 वाजता झोपायचं, 7:30 वाजता उठायचं, ते झाल्यानंतर 1 तास व्यायामाला संध्याकाळी का विना 1 तास व्यायाम,
2: म्हणजे दिवसभरातली त्यांची 1 वेळ तू व्यायामासाठी त्यांना मॅनेज करून दिलीस.

0: आणि त्यांना हे सगळं जमायला लागलं व्यवस्थित. आणि आज आपण रिझल्ट बघितला त्यांचा, 7 महिन्यात सेम लाईफस्टाईल जगून, म्हणजे ऑफकोर्स थोडे चेंजेस करून, 7 महिन्यामध्ये 17 किलो आज वजन कमी झालं, पाठीचं दुखणं ऑलमोस्ट गेल्यात जमाय, आणि एनर्जी लेवल्स वाढल्या. हे सस्टेनेबल पद्धतीने झालंय आणि त्या पुढे कंटिन्यू करणार आहेत.
1: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111352500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
1: विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेहेंदळे यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: थँक्यू.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटकदार.

0: असताना
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: श्रोत्यांनो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतायत। नमस्कार अजित सर।
3: नमस्कार।
2: बेडेकर मसाले म्हटलं की आम्ही आता बाजारातही कुठेही गेलो तरी रॅक मध्ये हे मसाले असतातच असतात। मला तुम्हाला असं विचारायचं, 110 वर्षांची परंपरा आहे आता बेडेकर मसाले वाल्यांची, बेडेकरांनी लोणचे मसाला बनवायला जी सुरुवात केली आहे त्यामागे काहीतरी गोष्ट नक्की असणार
3: आहे। आता छोट्या प्रमाणात कैरीचं लोणचं बनवायचं असो किंवा कमर्शियल प्रमाणात मोठ्या प्रमाणात बनवायचं असो, सर्वप्रथम आधी बनवावा लागतो तो लोणच्याचा तयार मसाला। एक वर्ष आमच्या आजोबांनी असं ठरवलं की जो लोणचं मसाला वापरून आपण बेडेकर लोणचं बनवतो तोच मसाला आपण पाकिटात घालून मसाला म्हणून विकूया। त्यांच्या मित्रांनी त्यांच्या हितचिंतकांनी असं सांगितलं की अरे तू हे असं करू नकोस, तू विकलेला मसाला वापरून लोकांनी बेडेकर लोणचं आपापल्या घरातच बनवलं तर तुझ्या दुकानात लोणचं विकत घ्यायला कोण येणार। मग त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की ते तसं झालं तरी मला चालेल, कारण एवढ्या सगळ्या लोकांच्या साठीचं लोणचं आपण बनवून ठेवायचं, ते वर्षभर टिकवायचं, वर्षभर मुरवून ठेवायचं, यापेक्षा एकदा तो वसंत ऋतूत सगळा लोणच्याचा मसालाच विकून टाकलो म्हणजे माझी सगळी उठाठेव वाचेल, हा विचार करून त्यांनी लोणच्याचा मसाला विकायला सुरुवात केली। परंतु झालं त्याच्याहून वेगळंच की लोणच्याची विक्री तशीच राहिली आणि लोणचं मसाल्याची विक्री मात्र वाढली।
2: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादनं आता आपल्या जवळच्या दुकानांमध्येही उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, शिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाईन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। सर, आपण बोलत होतो आणि तुम्ही खूप इंटरेस्टिंग ती गोष्ट सांगितली, म्हणजे USP आपला झाकून न ठेवता तो सगळ्यांसाठी ओपन केला बेडेकरांनी आणि त्याच्यामुळे झालं उलटच की त्यांचाही बिझनेस तेवढाच वाढला।
3: बरोबर आहे, असं वाटत होतं की लोणचं मसाला विकल्यामुळे लोणच्याचा व्यवसायावर कमी होईल किंवा धंदा कमी होईल, तो काहीही परिणाम झाला नाही। आणखीन उलट लोणचं मसाल्याचा विक्री जास्त वाढत गेली। लाल भडक लोणचं बनण्यासाठी बॅडगी मिरचीचं प्रमाण किती असायला हवं, लोणचं चांगलं टिकण्यासाठी मोहरी किती घालायला हवी किंवा लोणच्याचा खार घट्ट किंवा पातळ करणारी मेथी किती घालायला हवी, ह्या सगळ्या घटक पदार्थांचं मिळून हे लोणचं मसाला बनतात।
2: नक्कीच, म्हणजे तुम्ही आता ते इतक्या छान तन्मयतेने ते सगळे इन्ग्रेडियंट सांगितलेत त्यावरनं आमच्या लक्षात येते की ते बनवताना त्याच्यात किती ते ओतप्रोतपणा भरले। लोणचे मसाल्याबद्दल आपण अजूनही बोलायचंय पण आज वेळ संपत आली आहे म्हणून इथंच थांबू।

0: मसाल्यात बेडेकर मसालेवाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर सर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि चटकत.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: बेडेकर तयार मसाला।
2: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर।
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: बेडेकर तयार मसाला।
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, आपण असं नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट ही फक्त एका व्यक्तीची नसते तर ती संपूर्ण कुटुंबाची असते. मग इन्व्हेस्टमेंट करताना जे काही चर्चा करणं गरजेचं असतं तर ती सुद्धा कुटुंबानी केली पाहिजे का? कुटुंबानी इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय, याबद्दल आज आपण बोलूयात.
2: सो बेसिकली कसं आहे मॅडम, कुटुंबाने चर्चा केली पाहिजे का? तर या प्रश्नाचं उत्तर डेफिनेटली हो असं आहे. आपण थोडंसं भूतकाळात पास्ट मध्ये जर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की एकत्र कुटुंब पद्धती आपल्याकडे होती ज्याच्यात मल्टिपल इन्कम्स होते, म्हणजे आई वडील दोन मुलं किंवा बहिणी वेगवेगळी लोक उद्योगधंद्याला जायची किंवा नोकरीतून पैसे कमवून आणायची. एकट्या व्यक्तीवर, एकट्या पुरुषावर किंवा एकट्या स्त्रीवर ती जबाबदारी नव्हती. त्याचबरोबर खर्चही विभागला जायचा, म्हणजे फक्त इन्कमच मल्टिपल नव्हते तर खर्चही विभागला जायचा. त्यामुळे कोणा एकावर खूप मोठं बर्डन यायचं नाही. आणि हे सगळं करताना तरतुदी, म्हणजे फायनान्शियल गोल्स साठीच्या तरतुदी, मग मुलांची शिक्षण असतील, त्यानंतर मुलांची लग्न असतील किंवा जागतिक टूर असेल, फिरायला जाणं असेल, ओके, असे कुठलेही खर्च देखील विभागले जायचे. आणि मग खूप तेढा तिरपीट व्हायची नाही. वर्सेस आत्ताची परिस्थिती काय की आपण न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, इन्कम हे एक किंवा दोन जणांचंच आहे, म्हणजे आई बाबाच काम करतायत किंवा एकटा पुरुष काम करतोय, एकटी स्त्री काम करते. आणि मग यामुळे काय होतंय की स्ट्रेस निर्माण होतोय, एकट्यावर ती पूर्ण जबाबदारी येते. सो हे जेव्हा घडतंय ना, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटचे पॅटर्न बदललेत, इन्व्हेस्टमेंटची स्टाईल बदललेली आहे, खर्च वाढत गेलेत, त्यानुसार इन्व्हेस्टमेंट वाढवणं हे देखील गरजेचं आहे. मग ही इन्व्हेस्टमेंट करताना आपण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून जर घेतलं तर त्या इन्व्हेस्टमेंटचा एक तर आनंद पण द्विगुणित होतो आणि ऍट दी सेम टाइम त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान त्याच्यात मिळतं. जेव्हा योगदान मिळतं असं म्हणतोय तर घरातलं लहान मूल असेल त्याला जर हळूहळू बाळकडू दिलं की पिगी बँक काय असते, त्याच्यात कशा प्रकारे तू पैसे साठवले पाहिजेत, किंवा तुला पॉकेट मनी म्हणून जे पैसे दिले जातात त्यातून काही पैसे कसे बाजूला पडतील ह्याचा कसा विचार होईल, किंवा मग आपण छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना फायनान्स कसा शिकवता येईल, ओके, म्हणजे जेव्हा आपण फायनान्स शिकवायचं म्हणतो तर किराणा दुकानदारकडे, म्हणजे वाण्याकडे छोटीशी वस्तू आणायला पाठवलं आणि देताना 100 रुपये दिले, वस्तू 20 रुपयाची असेल किंवा 50 रुपयाची असेल, राहिलेले पैसे शिल्लक कसे राहतात आणि ते का शिल्लक राहतात, ओके, ह्याचं त्याला ज्ञान दिलं तर अल्टिमेटली त्या लहान मुलाला त्यातून बाळकडू मिळणार आहे. मग तो गुंतवणुकीचा विचार करू शकणार आहे किंवा आपण त्याला उद्युक्त करणार आहोत की गुंतवणूक काय असते हे सांगण्यासाठी. तसंच घरातल्या इतर व्यक्तींचं देखील असेल. मग हे सगळं जेव्हा कुटुंब एकत्र येतं, एकत्र बांधलं जातं आणि मग

0: कुटुंबाने एकत्र येऊन कुठला तरी गुंतवणूक सल्लागार असेल, फायनान्शियल कन्सल्टंट ज्याला आपण म्हणतो, त्याच्या समोर येऊन बसून प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीसाठीची गुंतवणूक ही कशी असली पाहिजे. किंबहुना बऱ्याचदा असं होतं की एकत्र कुटुंब म्हणून जायचं आहे पण बायकोला माहिती नाही काय डिस्कस करायचंय, किंवा नवऱ्यालाच कळत नाही की माझे फायनान्शियल गोल्स काय आहेत, तर ह्या सगळ्याची मांडणी तिथे होणार आहे. आणि मग त्या मुलांना किंवा त्या पत्नीला किंवा त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला देखील त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितरित्या उलगडणार आहेत की गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे, कुटुंबासाठीची गुंतवणूक ही कशी झाली पाहिजे. सो अशा प्रकारे त्याच्याकडे बघणं गरजेचं आहे जेव्हा आपण कौटुंबिक गुंतवणूक या विषयाचा विचार करतो तेव्हा.
1: अगदी, याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की एखाद्या कुटुंबानी असा सल्ला घेणं किंवा त्याच्यासाठी एखाद्या डिस्ट्रीब्युटरला भेटणं गरजेचं आहे, पण याआधी फॅमिलीमध्ये जी चर्चा झाली पाहिजे त्यामध्ये कुठले कुठले मुद्दे त्यांनी विचारात घेतला?
0: सो बेसिकली कसं आहे की जेव्हा आपण फॅमिलीनी चर्चा करायला हवी किंवा ती डिनर टेबलवर, लंच टेबलवर चर्चा व्हायला हवी, तर गुंतवणूक आहे ना ही एक दिवसात ठरत नसते, किंवा जे मोठे निर्णय घ्यायचे असतात ते कधी एका दिवसात किंवा घाई घाईत घेऊ नये असं आपण म्हणतो कायम. तर त्याची सुरुवात आहे ना घरात रोज छोट्या छोट्या डिस्कशन मधून झाली पाहिजे.
2: ओके,
0: म्हणजे आपल्याला मुलाला त्याचं चांगलं भवितव्य घडवायचं आहे, पण ते भवितव्य घडवताना मोठा पैसा लागणार आहे, तर त्या मुलाचा कल कुठे आहे, त्याचा इंटरेस्ट कसा आहे, मग त्या मुलाशी चर्चा करताना जर तुला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे तर त्या स्पोर्ट्समध्ये संधी काय काय उपलब्ध आहेत आणि त्याच्यासाठीचे काय काय खर्च असू शकतात याचा आपण कसा विचार करू शकतो, हे जर त्या डिस्कशन मध्ये आलं तर कदाचित ते मूल देखील इन्व्हेस्टमेंटचा विचार, त्याला मिळणाऱ्या पॉकेट मनी मधून इन्व्हेस्टमेंटचा विचार हे करू शकतं. पण हे डिस्कशन होणं गरजेचं आहे. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की रिटायरमेंट प्लॅनिंगचा विचार आपल्याला करायचा आहे, तर आपल्याला रिटायरमेंट प्लॅनिंग करताना ओव्हरऑल आपली लाईफस्टाईल कशी आहे, आपण कशा पद्धतीने जीवन आपलं जगत आहोत, अर्थातच जीवनाचा आनंद आपला कसा अबाधित राहील, ह्याचं डिस्कशन जर त्या डिनर टेबलवर किंवा लंच टेबलवर झालं तर मग त्या स्वरूपातली गुंतवणूक ही कशी असू शकते, किंवा मग आपल्याला ती लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी किती गुंतवणूक केली पाहिजे ह्याची चर्चा होणं गरजेचं आहे. तर असे असंख्य मुद्दे आहेत की जे चर्चिले जाऊ शकतात. रेग्युलर आपल्या फायनान्शियल गोल्स जे आहेत, रुटीन मध्ये येणारे जे फायनान्शियल गोल्स आहेत त्याच्या चर्चा तर झाल्याच पाहिजे, पण त्याचबरोबर हल्ली नव्या पिढीचे वेगवेगळे गोल्स आहेत, म्हणजे कोणाला स्टार्टअप सुरू करायचं आहे, कोणाला स्वतःला सिद्ध करताना वेगवेगळ्या कलेची जोड घ्यायची आहे, तर तिथे मोठा पैसा लागणार आहे, तर ही सगळी चर्चा जर घरात रेग्युलर बेसिसवर झाली तर कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती त्या चर्चेत सहभागी होऊ शकते, किंबहुना त्यांना गुंतवणुकीची योग्य जाणीव होऊ शकते, आणि मग ती जाणीव झाल्यानंतर गुंतवणूक सल्लागाराचं महत्व तिथे अधोरेखित होतं आणि मग त्या डिस्कशनला खरा एक योग्य वाट मिळते, मोकळी वाट मिळते असं आपण म्हणूयात, आणि मग तो खरा अर्थ त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये त्या पूर्ण कुटुंबाला समजतो असं ते आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, तुम्हाला सुद्धा जर का कौटुंबिक इन्व्हेस्टमेंटची गरज वाटत असेल, त्यासाठी योग्य सल्ला किंवा मार्गदर्शन हवं असेल, तर तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. प्रत्येक कुटुंबाची गरज वेगळी, त्या गरजेनुसार त्यांची असणारी रिक्वायरमेंट वेगळी, आणि त्या रिक्वायरमेंटनुसार दिली जाणारी आर्थिक नियोजनाची जबाबदारी सुद्धा वेगळी. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतील क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड इथे. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणीसर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे. साठवून पैसा योग्य.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल आपण या कार्यक्रमातून जाणून घेतोय आणि त्यासाठीच आज आपल्या बरोबर आहेत महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर. नमस्कार कदम सर.
4: नमस्कार.
3: खरं तर शिवसृष्टी हे एक भव्य दिव्य स्वप्न जे बाबासाहेब पुरंदर यांनी बघितलं आणि त्यासाठी बरेच प्रयत्न त्यांनी अनेक वर्षांपूर्वीच चालू केलेले होते. त्यांच्या या प्रयत्नांमध्ये तुम्ही सुद्धा इन्व्हॉल्व्ह होता, तर हा सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की एखादं स्वप्न साकारताना त्याच्या मागे माणसांचीही मदत लागते, आर्थिक मदतही लागते, तर हा सगळा प्रवास कसा झाला, शिवसृष्टीचं प्रोजेक्ट कसं उभारलं गेलं?
4: खरंय, आपण म्हटलं तसं बाबासाहेब पुरंदरे यांनी हे स्वप्न बघितलं. शिवशाहीर, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण बाबासाहेबांच्या बाबतीत एवढंच म्हणता येईल की त्यांनी त्यांच्या आयुष्यातली 85 वर्ष, एक आयुष्य एकच ध्येय, वन लाईफ वन मिशन, या उक्तीप्रमाणे काम केलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र, जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी पोहोचले, त्या प्रत्येक मातीत बाबासाहेबांनी पाय ठेवला, शिवचरित्राचा अभ्यास केला. आणि हे शिवचरित्र केवळ राज्यातच नाही, देशात नाही तर देशाच्या बाहेरही सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजणाऱ्या भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
3: अगदी खरं.
4: त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक स्वप्न बघितली, 12,000 व्याख्यानं दिली. जाणता राजा या शिवचरित्राच्या, महाराजांच्या जीवनचरित्रावरच्या महानाट्याची 1200 पेक्षा जास्त प्रयोग राज्यात, देशात आणि परदेशातही केले. आणि त्यांनी त्याच सोबतीला महाराजांच्या जीवनचरित्रावरती एक भव्य दिव्य शिवसृष्टी उभारण्याचं स्वप्न बघितलं.
3: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
4: आणि होय, तुम्ही आता जसं म्हटला तसं बरं का, सर्व शिवप्रेमी माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही तुमच्या परिवारासहित ज्या वेळेला शिवसृष्टीच्या प्रांगणामध्ये पाऊल ठेवाल, स्वतः तिकीट काढून याल आणि ती शिवसृष्टी बघाल, त्यावेळेला तुमच्या परिवारातला एकही सदस्य ना उमेद होणार नाही. इतकी छान पद्धतीची शिवसृष्टी ही येणाऱ्या पिढ्यांना समजेल अशा भाषेमध्ये, ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड रियालिटी, 3D 5D, अॅनिमेशन, मॅपिंग, होलोग्राफी, अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून आपण शिवचरित्र इथे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आपलं भविष्य राष्ट्रनिर्माणाचं ज्यांच्या हाती आहे, त्या पुढच्या पिढ्या इथे येऊन शिवचरित्रातनं त्यांनी त्यांच्या समजणाऱ्या भाषेमध्ये, त्यांच्या समजणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी ही प्रेरणा घेतली.

0: पाहिजे.
1: वा,
0: त्यामुळे आपण जरूर या शिवसृष्टीला सहपरिवार सहकुटुंब यावे आणि भेट द्यावी.
1: आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा भेटूयात महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
1: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
5: नमस्कार.
1: आपण बऱ्याच वेळेला या कार्यक्रमांमधनं आपल्या मैत्रिणींना वेगवेगळ्या गोष्टींवर मार्गदर्शन करत असतो. त्यातल्या काही मैत्रिणींनी आपल्याला प्रश्न विचारले आहेत आयव्हीएफच्या संदर्भातले काही समज गैरसमज त्यांच्या म्हणत आहेत. आज त्या प्रश्नांना उत्तर देऊयात. सगळ्यात पहिलं त्यांना सांगूयात की आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय असतं.
5: आयव्हीएफ ही प्रेग्नन्सी राहण्याची एक पद्धत आहे. बेसिकली सायन्स जे आता प्रगत झालं आहे त्याच्यामुळे साध्या पद्धतीने किंवा नॅचरली ज्यांना गर्भधारणा होत नाही अशा जोडप्यांना पूर्वी प्रेग्नन्सी राहणं अवघड होतं. पण आता विज्ञानाच्या मदतीने या टेक्निकनी आपण लॅबमध्ये गर्भ तयार करू शकतो आणि तो आपण गर्भाशयामध्ये प्रत्यारोपण करतो. हे थोडक्यामध्ये आयव्हीएफची बोलीभाषेतली माहिती झाली.
1: अच्छा, आता जसं तुम्ही म्हणालात की गर्भाशयामध्ये हा गर्भ सोडला जातो आणि तो बाहेर तयार केला जातो, तर हा गर्भ बाहेर किती दिवस असतो आणि तो गर्भाशयात कधी सोडला जातो याबद्दलही सांगा.
5: बेसिकली ओव्हम पिकअप नावाची प्रोसिजर हा आयव्हीएफचा एक महत्वाचा पहिला टप्पा आहे, ज्यामध्ये त्या स्त्रीमधले सगळी बीज आपण काढून घेतो आणि त्याच दिवशी पुरुष बीज म्हणजे स्पर्म या दोघांच्या मदतीने आपण बाळ तयार करतो. हे बाळ 3rd किंवा 5th दिवसापर्यंत वाढवलं जातं. काही पेशंटमध्ये 3rd दिवसाचं बाळ सुद्धा आपण ट्रान्सफर करू शकतो किंवा 5th दिवसाचं बाळ जेव्हा ट्रान्सफर केलं जातं तेव्हा ब्लास्टोसिस्ट म्हणतात त्याला. ह्या ज्या ट्रान्सफर आहे ह्या सुद्धा दोन प्रकारच्या, एक आहे फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणजे पिकअपच्याच महिन्यात ट्रान्सफर आणि एक आहे फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर.
1: खरंच श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेले वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669-16-67-672. डॉक्टर चारुता, आता जे तुम्ही दोन प्रकार सांगितले तर एक म्हणजे फ्रेश एम्ब्रियो आणि दुसरं म्हणजे फ्रोझन एम्ब्रियो, म्हणजे नेमकं काय?
5: ज्या महिन्यामध्ये ओव्हम पिकअप ही प्रोसिजर झाली असते ओव्हम पिकअप नंतर त्याच दिवशी आपण गर्भ तयार करत असतो. सो हा गर्भ जर आपण लगेचच 3rd दिवशी किंवा 5th दिवशी गर्भाशयात सोडला तर त्याला फ्रेश एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात. आणि कधी कधी काही पेशंटमध्ये लगेचच एम्ब्रियो ट्रान्सफर हा प्रिफर केला जात नाही, त्याच्या मागे अनेक वैद्यकीय कारण असतात. अशा वेळेला तो एम्ब्रियो फ्रीज केला जातो, ज्याची एक वेगळी टेक्निक असते. या फ्रीजिंग प्रोसिजर मध्ये त्या गर्भाला काहीही धोका न होता तो फ्रीज केला जातो. हीच सायन्सची ताकद आहे. आणि अशा पेशंटमध्ये मग पुढे ठरवून गर्भाशयाचे जे आतली गादी आहे एंडोमेट्रियम आहे ते नीट तयार करून हे बाळ आत सोडलं जातं. आतमध्ये सोडायच्या आधी परत ते रूम टेम्परेचरला आणलं जातं आणि तेही योग्य पद्धतीने टेम्परेचरला आणलं जातं आणि मग एम्ब्रियो ट्रान्सफर केला जातो. त्याला फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर म्हणतात.
1: ओके, मला वाटतं आपल्या मैत्रिणींना कळलं असेल आयव्हीएफ

0: म्हणजे नेमकं काय, अशाच काही अजून प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागात. पण तोपर्यंत श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं बंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: कॅट टॉटल क्लीन.
1: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूज सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूज सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822191320.
0: बापूज सर्व्हिसेस हायजीन.
2: श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूज सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार
2: स्मृती मॅडम. आपण गप्पा मारतो आहोत एकूणच पाणी जे आहे जे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. या पाण्याबद्दल तुम्ही खूप छान तुमचे अनुभव सांगता. काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. पाणी साठवण्याच्या ज्या टाक्या असतात त्या स्वच्छ करणं का गरजेचं आहे याबद्दलही तुम्ही सांगत होतात. हाच विषय मला तुमच्याशी पुन्हा पुढे असा बोलायचा आहे की उन्हाळ्यात आपण आता बघतोय की पाणी साठवण्याची जी जागा असते किंवा टाक्या असतात इथे पाणी गळतीचं प्रमाण बऱ्याचदा जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी गळतीचं प्रमाण एकूणच वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता याची काय कारणं असू शकतात. पावसाळ्याच्या तोंडाला पाण्याचे जे सगळे संसाधन आहेत ते जास्त असतात आणि साठवण्याच्या जागा याचा मेंटेनन्सही वाढतो. या सगळ्या मागचं काय कारण आहे आणि मग काय केलं पाहिजे.
3: आता जसं की तुम्हाला माहिती आहे की आता उन्हाळा आहे आणि तुम्ही म्हणलात तसं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता ही जाणवते सगळ्यांना आणि स्पेशली ज्या मोठमोठ्या सोसायटीज आहेत टाउनशिप्स आहेत तिथे तर हे जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतं. कारण तिथे कॉर्पोरेशनचं पाणी पुरेल असं नाही होत ना. तिकडे त्यांना वेगळ्या सोर्सचा हे घ्यावा लागतो आधार घ्यावा लागतो. तर मग त्यावेळेला काय होतं की या ठिकाणी जे पाणी येतं ते आता कुठल्या सोर्स मधून येतं आपल्याला माहित नाही. ते नदीमधून येतंय. बऱ्याचदा असं होतं की ते पाणी स्वच्छ असतच असं नाही. काही वेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करून मग ते दिलं जातं. त्यामुळे पॉसिबिलिटी असते की त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतो किंवा काही गोष्टी. समजा तुम्ही टेस्टिंगला दिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ती काय क्वालिटीचं ते पाणी आहे हे लक्षात येतं. तर मग असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण पाणी हे डायरेक्टली आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही त्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. सो मग जे आता वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत जसं आपण आता बोललो की ज्या कार्यरत आहेत ज्या स्वच्छ करतात टाक्या किंवा जिथे तुम्ही पाणी साठवता तर त्या तुम्ही आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करा. म्हणजे ते येतील आणि तुमच्या टाक्या स्वच्छ करून देतील. हे वरच्यावर तुम्ही पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात म्हणा समजा करून घेतल्या तर तुम्हाला त्रास याचा कमी होईल.
2: बरोबर श्रोते हो. पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूज सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822191320. आमची वेबसाईट www.बापूजसर्व्हिसेस.com. स्मृती मॅडम तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा आता सांगत होतात की उन्हाळ्यात कसं आपण

0: पाणी साठवण्याची जागा आणि टाक्यांची स्वच्छता करायला पाहिजे.
1: हो, तर मग वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करतो आणि ते टाकीची स्वच्छता करून देतात. आणि जो गाळ असतो तो सगळा ते काढून वगैरे तुमची टाकी स्वच्छ करून देतात. तर मला असं सांगायचं आहे की ह्या सुविधा फक्त पावसाळा आहे, पावसाळ्यात करून घ्यावं किंवा वर्षातनं एकदाच करून घ्यावं स्वच्छ असं नाही आहे. तुम्ही ते दर जसे ऋतू आहेत आपले, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, हिवाळा आहे, तर प्रत्येक जे सीझन आहे त्या सीझनमध्ये ही टाकी स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारचं पाणी आलेलं असतं आणि ते त्या टाकीची स्वच्छता जर आपण राखली नाही तर मग ते पाणी आपण जर समजा घेतलं तर त्याच्यापासून होणारे जे आजार आहेत ते आपण टाळू शकणार नाही. आणि आपण जसं म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, तर मग आपण या आहेत संस्था तर मग त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करा. त्या तुम्हाला स्वतः रिमाइंडर कॉल्स करतात, तुम्ही आठवणीनं 3 वेळा टाक्या वर्षातनं करू शकता स्वच्छ. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टाक्यांची किंवा जिथे कुठे तुम्ही पाणी साठवत असाल त्याची स्वच्छता आणि निगा राखू शकता.
0: नक्कीच. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. दुसरी महत्वाची शंका असते लोकांच्या मनात की पाणी स्वच्छता करताना केमिकलचा वापर किती केला जातो किंवा नंतर किती त्याचा उपयोग होईल किंवा आम्ही ते कसं वापरायचं.
1: केमिकल आता वापरली जातात हे खरं आहे, पण ह्या ज्या संस्था आहेत ह्या स्पेशलाइज्ड संस्था आहेत. इथे तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या अनुषंगाने ते केमिकल डायल्यूट केलं जातं आणि वापरलं जातं. त्यामुळे आता पाणी हे इतका हा नाजूक विषय आहे की तिथे तुम्ही एक्स्ट्रा केमिकल किंवा जास्त हार्श केमिकल वापरू शकत नाही. कारण हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, तुमच्या भांड्यांना वापरता, म्हणजे एकूणच हे पाणी घरात वापरलं जातं. तर ते खूप काळजीपूर्वक डायल्यूट करून, आता समजा ती 10,000 टाकी असेल लिटरची, तर त्या हिशोबाने ते डायल्यूट करून ते वापरतात. त्यांना त्याचं ज्ञान असतं आणि ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे आणि ज्या संस्था ट्रेंड आहेत या विषयामध्ये त्यांनाच आपण अप्रोच करून हे काम करून घ्यावं
0: घ्यायला पाहिजे. पाणी साठवण्याची जी जागा असते, तर तुम्ही जसं सांगताय की ह्या सगळ्या ट्रेंड असतात कंपन्या ज्या,
1: बरोबर,
0: ते ही सगळी काळजी मग घेतात का की ज्या पाईपलाईन मधून तिथे पाणी जात आहेत त्या पाईपलाईन्सची डागडुजी झाली आहे का हे पण बघावं लागतं का आणि बघितलं पाहिजे का आपणही सजग
1: हो. हा खूप छान प्रश्न आहे. खरं तर काही ज्या संस्था पुण्यामध्ये आहेत, फार कमी संस्था अशा आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना टाकी स्वच्छ करायला बोलवता तेव्हा जेव्हा ते खाली उतरतात टाकीमध्ये आणि स्वच्छ करतात टाक्या तेव्हा ते तुमच्या टाकीची काय दशा आहे किंवा काय स्वरूपाचं आहे, आतमधलं पाईपिंग कसं आहे, काय आहे, काही पाईप्स गंजलेले असतात, खराब झालेले असतात, लिकेज होत असतं, झाडाची मुळं आलेली असतात, अशा अनेक गोष्टी असतात. आणि आपण बाहेर असतो त्यामुळे आपल्याला माहित नसतं की टाकीच्या आतमध्ये काय आहे. आणि जेव्हा ही टाकी पाणी जेव्हा आपण त्याच्यातनं बाहेर उपसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो की अरे झाडाची मुळं ह्याच्यामध्ये आत शिरलेली आहेत, किडे असतात, मुंग्या असतात, झुरळं असतात, पाली असतात, अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्या ज्या संस्था आहेत तिकडचे लोक त्याचं इन्स्पेक्शन करतात, त्याचे फोटो काढले जातात, ते तुम्हाला दाखवतात की हे बघा तुमची पाईप गंजलेली आहे किंवा गंजलेली असेल तर ती तुरंत तुम्ही दुरुस्त करून घ्या प्लंबरला सांगून. तर ह्या गोष्टींचा सुद्धा फायदा होतो. आणि टँकची जी इंटरनल स्टेट आहे त्याचं सुद्धा काय कंडिशन आहे ती कळते.
0: अच्छा. आणि ते वेळच्या वेळेला या सगळ्या दुरुस्ती पण योग्य वेळेत करून घेतल्या तर आणखीन जास्त फायदा होतो मेंटेनन्ससाठी. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. वेळ झाली इथंच थांबण्याची.

0: पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाईसाहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय, पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय?
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत. किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं, पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीनची माणसं टाक्या साफ करतात, त्यांना बोलवा. लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापूत सर्व्हिसेस हायजीन का? बरोबर बोलावते. पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98221320 98221320.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो, नमस्कार. आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपलं आयुष्य हे रंगीबेरंगी सुगंधी फुलांनी बहरलेली एक बाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपण फुलपाखरू असल्यासारखं या बागेमध्ये मस्तपैकी विहरत असतो, आणि असं विहरायला कुणाला आवडत नाही. पण त्यासाठी आपलं आरोग्य निरोगी असणं हे खूप आवश्यक असतं. या बहरलेल्या बागेचा आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर सुदृढ असं आपलं शरीर आणि सुयोग्य असं आपलं मन असायला हवं. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये त्यासाठी खरंच खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत, ज्यामुळे आपण रोग टाळूही शकतो आणि रोग झाले तर त्यावर खूप चांगले उपचारही घेऊ शकतो. या कार्यक्रमातून आपण आयुर्वेदाचे उपचारांची माहिती घेत असतो डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून. डॉक्टर सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी त्यांनी संपादित केली असून गेली 18 वर्ष पुण्यात आणि मुंबईत यशस्वी असा आयुर्वेदाचा उपचार आणि प्रचार ते करत आहेत. ओंकार आयुर्वेद या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. या भागातही आपण डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून मलावस्तंभ किंवा पोट साफ न होणं किंवा कॉन्स्टिपेशन हा आजार जो हल्ली आपल्याला सगळ्यांना व्हायला लागलेला आहे, त्या आजारावर आयुर्वेदामध्ये नेमके काय उपचार आहेत याविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर गुजर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
8: नमस्कार.
7: आता मी म्हटलं तसं कॉन्स्टिपेशन हा शब्द इतका कॉमन झालेला आहे, सगळे अगदी सहज म्हणतात की अरे मला फार कॉन्स्टिपेशन होतं सध्या. तर पोट साफ न होणं हा जो त्रास आहे खूप कॉमन झालाय सध्या, पण याचं प्रमाण सध्या खूप वाढलेलं पण आपण पाहतोय, त्याची नेमकी कारण काय?
8: कसं आहे, मलावस्तंभ ह्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा म्हणजे शौचाला खडा होणं असा अर्थ होतो, की पोट साफच होत नाही, एक एक दोन दोन दिवस शौचाला होत नाही म्हणजे मलावस्तंभ. खरं तर हा 50-60 नंतरचा दिसणारा आजार असं याचं एकेकाळी स्वरूप होतं, पण आत्ता बदललेली जीवनशैली किंवा चुकीची आपली लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या सवयी इतक्या बदलत चालल्यात की अगदी वयाच्या 20-30 मुलांना सुद्धा हा त्रास कॉमनली दिसत असतो. म्हणजे फक्त पोट साफ न होणं किंवा शौचाला खडा होणं अशीच गोष्ट नसते, तर काहींना शौचाला चिकट होते, काही ना एकदा गेलं तरी पोट साफ होत नाही, पुन्हा पुन्हा जावं लागतं, अशा प्रकारची ही लक्षणं जाणवत असतात. आणि ह्याचं कारण म्हणजे स्वाभाविक आहे, एकाच जागी बसून असणारं काम, शारीरिक हालचाल अजिबात नाही, सध्याचे व्यवसाय भरपूर बैठे आहेत, तुमचे शारीरिक श्रम अजिबात होत नाहीत, वाढत असणारा स्ट्रेस, तुमच्या चुकीच्या आहाराच्या सवयी, रात्री जागरण जास्त प्रमाणात होणं, या सगळ्याचा परिणाम हळूहळू पचन संस्थेवर होतो, आतड्यांच्या हालचालीवर होतो, वाताची गती व्यवस्थित नसण्यावर होतो. कारण शेवटी मलभाग किंवा मूत्रभाग पुढे ढकलण्याचं जे काम आहे ते आतड्यांची, जर वाताची गती नॉर्मल असेल, वाताची गती नॉर्मल असेल तर आतड्यांची हालचाल व्यवस्थित होणार, आणि तुमचे नैसर्गिक विधी रोजच्या रोज पोट साफ होणं ही गोष्ट व्यवस्थित होत असते. आयुर्वेदानुसार जो एकदाच जातो शौचाला तो योगी, जो दोनदा जातो तो भोगी, आणि जो सतत जातो तो रोगी. त्यामुळे ज्यांना सतत जावं लागतं, एक तर त्यांची पचन प्रक्रिया व्यवस्थित नाहीये म्हणून, किंवा आतड्यांची हालचालच तुमची मंदावलेली आहे, वाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, किंवा कोणत्या तरी आजाराचं एक प्रधान लक्षण म्हणून सुद्धा मलावस्तंभ म्हणजे पोट साफ न होणं ही गोष्ट दिसत असते.
7: बरोबर. तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83-90-90-20-45 83-90-90-20-45 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, तुम्ही आता ह्याची कारणं सांगितलीत कॉन्स्टिप्युशन किंवा मलावस्तंभाची, पण मग त्याची लक्षणं काय असतात, म्हणजे कसं ओळखायचं?

0: की आपल्याला ह्याचा त्रास सुरू झालाय.
1: कसं आहे, ज्या वेळेला अपान वायू हा अवरुद्ध होतो किंवा अपानाची जी गती आहे ती व्यवस्थित राहत नाही किंवा सतत कोरडं खाण्यात आहे, ओलावा अजिबात नाही किंवा दही तूप दूध अशा गोष्टी अजिबात आहारात घेतल्या जात नाहीत, ह्या गोष्टी ज्या वेळेला सतत होत जातात आतड्यांना एक प्रकारचा कोरडेपणा येतो, त्यावेळेला मलभाग तयार झाला तरी तो मलभाग तिथे साठून राहायला लागतो. आतड्यांचं काम हे शोषून घेण्याचंच आहे, स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे मलभाग साठून राहिला की त्यातला द्रवभाग शोषून घेतला जातो आणि मग त्यात मलाचा खडा तयार होतो. मग एक एक दिवस पोट साफ होत नाही, दोन दोन दिवस होत नाही, काहीतरी औषध चूर्ण त्याच्यासाठी घ्यावं लागतं किंवा सतत काही ना काहीतरी घेतल्यानंतर शौचालय जावं लागते अशी परिस्थिती होते. जर पोट साफ झालं नाही तर पोटात दुखायला सुरुवात होते, पोट फुगणं, पोट जड होणं अशा प्रकारची लक्षणं रुग्णांना दिसायला सुरुवात होतात. आणि स्वाभाविक आहे, पोट साफ झालं नाही तर नको असणारे टॉक्सिन्स, शेवटी मलभाग म्हणजे काय, शरीराला नको असणारा जो भाग आहे, जे टॉक्सिन्स आहेत जे शरीराच्या बाहेर टाकले गेले पाहिजे ते तसेच साठून राहिले तर त्याच्यामुळे दिसणारी लक्षणं हळूहळू वेगळी दिसायला लागतात. त्याच्यामुळे काही ना त्वक विकृती म्हणजे त्वचा विकार सुरू होतात, अंगाला खास सुटणं वगैरे असे प्रकार जाणवतात, डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागतात, पायांना गोळे येणं, क्रॅम्प्स येणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. बरेच दिवस कॉन्स्टिपेशनचा त्रास असला की बऱ्याच जणांना कंबर दुखणं, पाठ दुखणं, सांधे दुखायला लागणं असाही त्रास होतो, कारण वाताची गती बिघडली तो वात अवरोधून शरीरात पसरायला लागला की स्वाभाविक आहे त्याचा लगेच परिणाम हा सांध्यांवर पाठीवर व्हायलाही सुरुवात होत असते. त्यामुळे बऱ्याच जणांना अशी लक्षणं दिसतात की शौचालय जाण्याची भावना होते पण गेलं तरी तो खडा तिथेच अडकून राहतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच वेळ कुंथावं लागणं, काही काही पेशंट मध्ये तर मॅन्युअली बोट घालून काढावा लागतो अशी सुद्धा परिस्थिती होते. इतका त्रास जास्त प्रमाणात वाढू शकतो आणि हळूहळू अशी लक्षणं वाढत गेली की स्वाभाविक रुग्णाची बेचैनी वाढत जाते, मग त्याचा परिणाम पूर्ण पचन संस्थेवर व्हायला सुरुवात होते आणि तर रुग्ण त्या चक्रव्यूहामध्ये, त्या विशेष सायकलमध्ये, विषारी चक्रात अडकून जातो.
0: तर श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. डॉक्टर, आता तुम्ही ही लक्षणं खूप चांगली सांगितली पण मग याच्यावर कायमस्वरूपी बरा होण्यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का?
1: बऱ्याच वेळेला काय होतं, पोट साफ होत नाहीये म्हणून कोणतं तरी चूर्ण घेतलं जातं, लॅक्झेटिव्ह घेतलं जातं, एखादी गोळी घेतली जाते आणि त्यांनी पोट साफ होण्याची सवय झाली किंवा सकाळी उठलं की पोट साफ होत आहे म्हणून तीच चूर्ण किंवा तीच गोळी वर्षानुवर्ष घेणारे पेशंट असतात. त्यामुळे काय होतं, कोणतेही तुम्ही जे लॅक्झेटिव्ह असतात, पोट साफ होणारी जी औषधं असतात ती आतडी पिळवटून शौचालय करतात, हे लक्षात रुग्णांनी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे आतडी पॅरलाइज झाल्यासारखी होत असतात. त्याच्यामुळे नैसर्गिकरित्या मलभाग पुढे ढकलण्याची प्रक्रियाच आतड्यांची व्यवस्थित होत नाही आणि तुम्हाला कोणत्या तरी चूर्णावर, औषधांवर, गोळ्यांवर डिपेंड राहावं लागतं आणि स्वाभाविक आहे त्याच्यामुळे तुमचा आजार कमी होण्याच्या ऐवजी वाढत जातो. त्यामुळे आयुर्वेद शास्त्रानुसार तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनचा, मलावस्तंभाचा, पोट साफ होत नाहीये, कुंथावं लागतंय असे जर त्रास असतील तर वाताची गती कशी नॉर्मल होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. आतड्यांची हालचाल कशी सुधारेल, मागचा भाग आकुंचन पाहून, पुढचा भाग प्रसरण पाहून ही गोष्ट जर व्यवस्थित झाली तर मलभाग हा साठून न राहता पुढे ढकलण्याची प्रक्रिया व्यवस्थित व्हायला सुरुवात होते आणि तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होत जातो. त्याच्यामुळे आतड्यांची गती कशी वाढेल, वात कसा कमी होईल तिथला, आतड्यांच्या मधला आतड्यांचा कोरडेपणा कसा कमी होईल ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. त्यानुसार तुमचे उपचार झाले पाहिजेत, शमन औषधी, पोटातनं औषधं त्याच्यानुसार घेतली गेली पाहिजेत. आणि बस्ती म्हणून एक पंचकर्मातला प्रकार असतो आयुर्वेदानुसार, त्याचे रिझल्ट अतिशय छान मिळत असतात. फक्त पोट साफ होण्यासाठी दिला जाणारा एनिमा म्हणजे बस्ती नव्हे, आयुर्वेदानुसार सांगितलेलं बस्ती ही शरीर शुद्धीची एक प्रक्रिया आहे. आपण जे बस्ती देत असतो त्याच्यात कितीतरी बस्ती हे फक्त तेलाचे असतात, शौचाच्या जागेवाटे तेल पुश करणं हा जो प्रकार असतो ते पकवाशयात म्हणजे मोठ्या आतड्यात जिथे वात तयार होतो तिथे जाऊन ऍक्ट होतं. त्यामुळे आतड्यांचा कोरडेपणा कमी होणं, वाताचं तिथल्या शमन होणं या दोन्ही गोष्टी त्यांनी साध्य होतात. त्याच्यामुळे फक्त तात्पुरती रेचक औषधं घेणं हा त्याच्यावर पर्याय नाहीये, कारण ते घेऊन तुमचे वर्षानुवर्ष 20-20 वर्ष असे रेचक घेणारे कितीतरी रुग्ण दिसत असतात. त्यामुळे तसं न करता मूळ कारणासाठी जर आपण आयुर्वेदिक चिकित्सा घेतली तर तो त्रास कायमस्वरूपी बरा व्हायला मदत होते.
0: आपल्या आजूबाजूचे जे वृद्ध आहेत ते नेहमी म्हणतात मला 20 वर्ष कॉन्स्टिप्युशनचा त्रास आहे, म्हणजे सहज म्हणतात ते
1: अगदी,
0: म्हणजे कॉन्स्टिप्युशन आज असंख्य लोकांना आहे तर त्यांना ही माहिती जर मिळाली तर खरंच बरं होईल की आयुर्वेदात चांगले उपचार आहेत आणि ते घेऊन तुम्ही बरे होऊ शकता. आज तुम्ही आलात डॉक्टर आणि कॉन्स्टिप्युशन किंवा मलावस्तंभ यावर आयुर्वेदामध्ये असलेले उपचार आणि त्याची कारणं आणि लक्षणं याची सुद्धा खूप चांगली माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद.

0: श्रोते हो, डॉक्टर गुजर यांच्याशी आपल्याला जर संपर्क साधायचा असेल तर आपण पुढील पत्त्यावर संपर्क साधू शकता. ओंकार आयुर्वेद, खजिना महाल, सदाशिव पेठ, SP कॉलेज समोर, टिळक रोड, पुणे. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. ओंकार आयुर्वेदच्या वेबसाईटला देखील आपण भेट देऊ शकता, www.omkarayurved.in. पुढच्या भागामध्ये आपण आणखी एक वेगळा विषय, मूळ व्याध, फिशर किंवा भगंदर, त्यावर देखील काय आयुर्वेदामध्ये उपचार आहेत त्याची माहिती घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
4: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. हे कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आले. आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इनटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: हृदय वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:58 झालेली आहेत. आता ऐकूया तर ठळक बातम्या.
5: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात 1472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विकासकामांना विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकास कामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल या संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत दिल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात CBSE इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेविषयी सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. विद्यार्थ्यांना 2 टप्प्यांच्या पुनरावलोकन प्रणालीचा लाभ घेता येणार असून ही सर्व प्रक्रिया या महिन्यात केली जाणार आहे. मंडळानं याबाबतीत सविस्तर सूचनावली जारी केली आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा केला जात आहे. भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मेमन यांनी 1960 आजच्या दिवशी लेझर तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला होता. या वर्षाची संकल्पना शाश्वत भविष्यासाठी प्रकाश अशी आहे. ऊर्जा कार्यक्षम प्रकाशव्यवस्था, हरित उत्पादन आणि सुधारित कृषी पद्धतींसाठी तंत्रज्ञान यावर या संकल्पनेद्वारे भर देण्यात आला आहे. युनायटेड किंगडममधील लंडनमध्ये आज रात्री होणाऱ्या स्थलांतर विरोधी मोर्चाच्या अनुषंगानं सरकारनं कडक पावलं उचलली आहेत. स्थलांतराला पाठिंबा देणारे आणि विरोध करणारे असे दोन्ही लंडनमध्ये स्वतंत्र रॅली काढणार आहेत. काही जणांना ब्रिटनमध्ये येण्यापासून रोखण्यात आलं असून पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ब्रिटिश जनतेला देशाच्या आत्म्यासाठी लढण्याचं आवाहन केलं आहे. शांततापूर्ण आंदोलनांना पाठिंबा देण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरुच्चार त्यांनी केला असून द्वेषपूर्ण प्रयत्नांविरुद्ध

0: कारवाई करण्यात येईल असं सांगितलं आहे. बँकॉकमध्ये सुरू असलेल्या बॅडमिंटनच्या थायलंड खुल्या स्पर्धांच्या पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी प्रवेश केला आहे. भारतीय जोडीचा सामना आज मलेशियाच्या जोडीशी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: श्रोतेहो, ठळक बातम्या आपण ऐकल्यात पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:33 होत आहेत. प्रसारण सभेत ही वेळ चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाची.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमाची सुरुवात सपने या चित्रपटातल्या या गीतासोबत. चित्र

परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
6: श्रुतीहोता कार्यक्रमात यानंतर ऐकूयात हमसे हे मुकाबला या चित्रपटातलं हरिहरन आणि स्वर्णलता यांनी गायलेलं पी के मिश्रा यांचं गीत, संगीत ए आर रहमान.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: जून महिना म्हणजे शाळा कॉलेजेस सुरू होण्याचा महिना। उज्ज्वल करिअरच्या दिशेने होणाऱ्या तुमच्या वाटचालीत विश्वेश्वर बँकेचाही छोटासा हातभार।
2: विश्वेश्वर बँक देते अतिशय किफायतशीर व्याजदरावर तुमच्या पाल्याच्या सर्व शैक्षणिक गरजांसाठी सुलभ शैक्षणिक कर्ज।
1: विश्वेश्वर बँकेचा छोटासा प्रयास शिक्षण होईल विनासायास।
2: अर्थ सार्थ करणारी मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक
1: ही विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानंत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।
2: एनडीए मध्ये जायचंय,
1: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीए च्या कोचिंग साठी एपेक्स करिअर्स पुणे। संपर्क 9850880058।
1: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
4: मी खरं तर एक चांगली इंजिनियर झालीय, माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय।
5: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही।
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय।
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल। तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा कायमचा काढून टाकला जातो। पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे। फोन 8087808797।
8: लोकमान्य मल्टीपर्पज।

0: कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
1: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
2: संपर्क 9689911240.
1: 9689911240.
3: श्रोतेहो, आपण ऐकता आहात पुणे विविध भारती. आता ऐका आमच्या कार्यक्रमाविषयी.
4: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनीमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून, आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लो बसावा.
3: फोन इन लो बसावा या कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण सुरू आहे. आपण आमच्या दिलेल्या क्रमांकावर फोन करू शकता. श्रोतेहो, आपण ऐकता आहात चंदुका का सराफ, मधुमालती हसुमधुर, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
0: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
6: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? खडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
7: जपूरदला आर्ट अँड कल्चरल म्युझियम खुर्जे.

0: प्यार तूने क्या किया या चित्रपटासाठी सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या स्वरामध्ये नितीन रायकवार यांचं हे गीत, संदीप चौथा यांचं संगीत.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: काय काकू, आजच्या पेपरातील नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
3: अरे डोळ्यांना अंधुकस दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
2: काकू मग माझ्यासोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
4: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
6: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी

सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रिमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

श्रोतेहो, चंदू कक सराफ मधुमालती हा कार्यक्रम सुरू आहे. पुणे विविध भारती 101 FM वरून कार्यक्रमातलं हे गीत साथिया या चित्रपटातून साधना सरगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गुलजार यांच्या गीताला संगीत होतं ए आर रहमान यांचं.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: कानूनी सहायता टेलीलॉके ऐप वेबसाइट www.tele-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: सर्वोत्तम मोतीबिंदु शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
2: एनडीए मध्ये जायचंय,
3: 11वी पासूनच तयारीला लागा।
2: 11वी 12वी आणि एनडीएच्या कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे, संपर्क 9850880058।
3: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058।
4: श्रोतेवाचा कार्यक्रमात ऐकूया इंदीवर यांची रचना MM करीम यांनी संगीतबद्ध केली आहे। कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात क्रिमिनल या चित्रपटातलं हे गीत तुमच्यासाठी।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा, कसं ते जाणून घ्या। महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTI तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर।
2: इंटीरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही। ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन।
1: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841।
2: नोट करा 8237879841।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93 56 360 175।
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: श्रोते हो,

0: रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: रहना है तेरे दिल में या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना हरीश जयराज यांचं संगीत, तर स्वर आहे बॉम्बे जयश्री यांचा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव. ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
5: श्रोतेवादा. कार्यक्रमात शेवटी ऐकूयात ट्रॅफिक सिग्नल या चित्रपटासाठी उस्ताद सुलतान खान आणि चित्रा यांच्या स्वरामध्ये किलेश शर्मा यांचं हे गीत, संदेश शांडिल्य यांचं संगीत.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला चंदुका का सराफ मधुमालती हा सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 11:58 झालीत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात नेदरलँड्समध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी आज डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार असून तिथले राजे आणि राणी यांचीही भेट घेणार आहेत. हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल साताऱ्यात केलं. आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार गडकरी यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. देशात लवकरच 100% इथेनॉलवर चालणारी वाहनं येणार असून त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होईल आणि इंधन आयातीवरील खर्चात मोठी बचत होईल असं गडकरी म्हणाले. पुणे ते सातारा प्रवास 1 तासात तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास 3.5 तासात पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे तंत्रज्ञान संशोधन केंद्राला 2025-26 या वर्षासाठी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून गौरवण्यात आलं आहे. जम्मूतल्या शेर ए काश्मीर कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठात झालेल्या वार्षिक परिषदेत हा सन्मान महात्मा फुले कृषी विद्यापीठाला प्रदान करण्यात आला. पुण्यात उद्या तालुकास्तरीय लोकशाही दिनाचं आयोजन तहसील कार्यालयात करण्यात आल्याची माहिती पुणे शहराच्या तहसीलदार स्मिता माने यांनी दिली आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात अर्ज करून सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलं आहे. देशात उन्हाळ्याचा प्रकोप वाढताच असून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान निकोबार बेटांच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर तसंच केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मात्र विदर्भ तसंच झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेशात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. हे आहे पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12:45 होत आहेत.

0: विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोतेहो, प्रसारण सभेत आता यानंतर ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो कार्यक्रमाची सुरुवात करूयात स्त्री आरोग्याची बावन्नी या सदराने. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
1: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
2: नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री आरोग्याची 52 आजच्या भागामध्ये मी डॉक्टर वैजयंती पटवर्धन पुन्हा एकदा तुमच्याशी संवाद साधते. कारण विषय खूप कॉमन आहे आणि तरीसुद्धा त्याच्याबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. आज एका छोट्याशा ग्रंथीबद्दल आपण बोलणार आहोत. आणि ही ग्रंथी आहे ना, ती दिसायला अतिशय छोटी असते पण आपल्या आयुष्यावर मात्र खूप मोठे मोठे परिणाम ती घडवत असते. आणि त्याचं नाव आहे थायरॉईड. थायरॉईड हा शब्द आजच्या काळामध्ये प्रत्येक स्त्रीला माहिती असेल, प्रत्येक कुटुंबाला माहिती असेल अशी शक्यता आहे. छोटीशी ग्रंथी असते पण परिणाम मात्र खूप गोष्टींवर घडवणारी असते, अगदी आपल्या वजनापासून ते आपल्या पाळीच्या क्रियेपर्यंत. आणि म्हणूनच त्याबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला घ्यायची. ह्या थायरॉईड नावाचा जो हॉर्मोन असतो ना, थायरॉक्सिन असं त्याला म्हणतात, तर या हॉर्मोनचं एक विशिष्ट प्रमाण आपल्या रक्तामध्ये असायला हवं असतं. हे हॉर्मोन नेमकं काय करतात तर आपल्या चयापचयाची क्रिया असते ना, त्याच्यावरती परिणाम करतात. म्हणजे पचनापासून ते मासिक पाळीच्या आपल्या संप्रेरकांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करणारा हा थायरॉईडचा हॉर्मोन असतो. ज्या वेळेला या थायरॉक्सिनचं प्रमाण आपल्या रक्तामध्ये कमी होतं तेव्हा त्याला हायपोथायरॉइडिझम असं म्हटलं जातं, जे खूप जास्ती प्रादुर्भावाने आपल्याला आढळून येतं. आणि जेव्हा या थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याला हायपरथायरॉईड असं म्हटलं जातं. आणि ते तुलनेने कमी प्रमाणामध्ये समाजामध्ये दिसतं. अर्थातच हायपो म्हणजे थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण कमी झालं तर आपल्या शरीराची गती मंदावते, चयापचय पण मंदावतं, शरीराची एकूणच क्रिया ज्या असतात त्यांचा वेग थोडासा कमी होतो. हा थायरॉईडचा विकार आहे ना, त्याच्यामध्ये वजन वाढतं आणि आपण प्रयत्न कितीही केले तरी परिणाम मात्र आपल्याला हवा तसा दिसत नाही, कारण थायरॉईडकडे आपण लक्षच दिलेलं नसतं. वजनाव्यतिरिक्त थकवा कायम जाणवत राहतो, अनुत्साह अशा भावना येतात. तर त्याचा उपचारसुद्धा खूप सोपा असतो. म्हणजे काय, वैद्यकीय देखरेखीखाली डॉक्टर तुम्हाला जे औषध देतात त्या गोळ्या आपण घ्यायच्या. मग इतक्या सोप्या गोष्टींनी जी गोष्ट आपल्याला आपले सगळे त्रास होण्यापासून मुक्त करू शकते तिथे आपली जाणीव त्याबद्दलची महत्त्वाची नाही आहे का? तेव्हा मैत्रिणींनो, थायरॉईडसाठी एक साधीशी टेस्ट आहे, ती म्हणजे TSH नावाचा हॉर्मोनची चाचणी. एक TSH ची तपासणी करा, त्याचं प्रमाण जर नॉर्मल असेल तर संपलं, काही दिवस तरी आपल्याला परत त्याबद्दल विचार करायला नको. पण जर त्याच्यामध्ये कुठला दोष निघाला तर अर्थातच तुमचे डॉक्टर तुम्हाला इतर सगळ्या चाचण्या करायला सांगतील आणि ज्या केल्यानंतरच आपलं निदान हे नक्की होईल. जर आपल्याला थायरॉईडचा कुठलाही विकार असेल, म्हणजे उदाहरणार्थ थायरॉईड हॉर्मोनचं प्रमाण कमी असेल किंवा वाढलेलं असेल, तर अर्थातच त्यासाठी अत्यंत प्रभावी असे औषधोपचार आहेत. पण ते घ्यायचेच कुठून?

0: प्रशिक्षित डॉक्टरांकडून. डॉक्टरांकडनं आपल्याला दिलेले उपचार हे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे पूर्णपणे नियमित घ्या. त्याचबरोबर त्याचे डोस जे असतात ना, ते सुद्धा स्वतःच्या मनाने बदलू नका. केमिस्टकडे जाऊन परस्पर औषधं आणली हे तर बिलकुलच करू नका. थायरॉईडच्या गोळीबद्दल अगदी साधी एक प्रिकॉशन असते, ते म्हणजे उपाशी पोटी उठल्या उठल्या ही गोळी आपल्याला घ्यायची असते. पण हे सुद्धा मैत्रिणींनो आपण लक्षात ठेवत नाही, आणि मग कुठेतरी मनात आपल्या नैराश्य येतं की औषध घेतली पण माझं वजन अजून वाढतंच आहे. तेव्हा मैत्रिणींनो पुन्हा एकदा देखरेख ही खाली योग्य त्या प्रशिक्षित डॉक्टरांच्या सल्ल्यांनी आपल्या आजाराबद्दलची माहिती घ्या आणि तपासण्या आणि उपचार याला महत्त्व द्या.
1: मैत्रिणींनो आत्ताच आपण स्त्री आरोग्याची बावन्नी हे सदर ऐकलत. सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. कार्यक्रमात आता ऐकूयात सलील कुलकर्णी यांच्या आवाजात संदीप खरे यांचं गीत. संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी.

0: आवली आकाशाची सावली, तुकाराम महाराजांनी घराची दुरुस्ती न करता देवळाची दुरुस्ती केली. गावातल्या लोकांनी त्यांना या कामी मदत केली. महाराजांनी काही कामधंदा करावा यासाठी आवलीबाईंनी माहेरच्या मदतीने मीठ खरेदी करून त्याचा व्यापार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं. पण त्यामध्ये मिळालेले पैसे त्यांनी एका गरजू व्यक्तीला देऊन टाकले. अर्थातच आवलीबाई संतापल्या. बुवांचं लक्ष संसारापेक्षा परमार्थाकडे लागलं होतं. ते सतत पांडुरंगाची आळवणी करायचे. सर्व संगी वीट आला तू एकला आवडसी, दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. बहू झालो खेद क्षीण येणे सीण तो नासे, तुका म्हणे गंगे वास बहुत्या आस स्थळाची, बहुत्या आस स्थळाची. पांडुरंगा, या नश्वर जगाचा मला वीट आलाय रे. प्रपंचाच्या दुःखानी खूप क्षीण झालोय. आता तुझ्या पायाला मिठी घातलीये हे जगजेठी. आता तू मला अंतर देऊ नकोस. आता मला फक्त तुझीच तुझीच आस आहे पांडुरंगा, तुझीच आस आहे.
1: असं काही बाई बोलत असायचे. घरात सतत भजन चालायचं. आधी बुवा एकटेच करायचे, पण आता आजूबाजूची लोक जमायला लागली. काही टाळकरी पण साथ संगतीसाठी यायला लागले. मिठाच्या व्यापारात खोट खाल्ल्यापासून माझं टाळकंच फिरलं होतं. संतापायचं नाही असं किती बी ठरवलं तरी माझा जळफळाट व्हायचा. मी चुलीपुढे बसून तोंड चालवायचे. कोण घरा येते आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. आणि हे करायचे काय तर उठीते ते कुठीते टाळ अवघा मांडला कोल्हाळ. जिवंताची मेले लाजा वाटोनी प्याले. माझ्या या त्राग्याचा काही उपयोग व्हायचा नाही. बुवांचे भजन कीर्तन चालूच राहायचं. त्या काळ्याच्या भक्तीत रंगून बुवा रसाळ कीर्तन करायचे. मात्र लोक बुवांना महाराज म्हणून ओळखू लागले. आजूबाजूच्या गावातून त्यांना कीर्तनासाठी बोलावणं येऊ लागलं. शेजारच्या लोहगावात तर त्यांची वारंवार कीर्तनं व्हायची. म्हणता म्हणता महाराजांची कीर्ती गुणाची कदर करणाऱ्या शिवाजी राजांपर्यंत पोचली. आणि अक्रीत घडलं. एके दिवशी राजाचे शिपाई आमच्या घराचा ठाव पुसत थेट अंगणात येऊन थांबले की हो. मागोमाग गावातले लोकही जमले. त्यांना वाटलं बरा तमाशा बघायला मिळेल. आणि आता हे काय नवीन संकट आलं म्हणून मी मात्र धास्तावले. त्या शिपाई गड्यांनी मला मुजरा केला. मला तर बाई हसूस यायला लागलं. मुजरा आणि मला. त्याने नम्रपणाने सोन्या चांदीच्या नाण्यांनी दागदागिन्यांनी भर

0: लेली ताटं समोर ठेवले आणि म्हणाले, शिवाजी राजांनी हा नजराणा आपल्यासाठी पाठवलाय, यासोबत घोडा, छत्री आणि पालखी सुद्धा पाठवली आहे. मित्रबाई हरकूनच गेले. म्हटलं बरं झालं, दोन वेळच्या भाकरीची ददात तरी मिटली कायमची. पोर आनंदाने उड्या मारायला लागली. महाराज रावळात भजन करत होते. नजराण्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली. ते लगबगीने घरी आले. मी एक दागिना कळ्यात घालून बघत होते, तोच महाराज आले.
1: अग आवले आवले, छे छे, अग हे धन आपलं नव्हे, आपला अधिकार नाही त्यावर. बाबांनो, अरे हे सगळं परत घेऊन जा. कस शिवाजी राजांनी नजराणा पाठवला हा त्यांचा मोठेपणा, पण असं विनाकारण धन स्वीकारणं आम्हा शोभा देत नाही. महाराजांना आमचा निरोप सांगा, म्हणावं शिवबाराजे, तुम्ही राज्य राखताय म्हणून आम्ही धर्म राखू शकतोय, आनंदाने भजन कीर्तन करू शकतोय, हाच आमच्यासाठी नजराणा आहे. या सोन्या नाण्याच्या नजराण्याची आम्हास काही गरज नाही. गड्यांनो, हे बघा, आल्यासारखं घटकाभर बसा, गुळ पाणी घ्या आणि निघा आपल्या वाटेने.
0: झालं, माझा अगदी जळफळाट झाला, तोंडचा घास काढून घेतला की हो. मी आक्रोश करत राहिले, गोणी आली घरा, दाडे खाऊ नेदी पुरा. मी बुवांशी भांडण मांडलं आणि त्यांनी त्या काळ्याची आळवणी सुरू केली. मला प्रपंचाची काळजी तर त्यांना परमार्थाची चिंता.
1: दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, आता येथे पंढरी राया मज गोविसी कासया, मन दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा, तुका म्हणे देवा माझे सोडवणे धावा, माझे सोडवणे धावा.
0: त्यावेळी मला बुवांचा खूप संताप आला. मी त्यांना नाही नाही ते बोलले, पण आज कळतंय घरात फुटकी कवडी नसताना एवढी धनदौलत परत पाठवणं ही काय साधी गोष्ट आहे. कुठल्या मातीतून घडले असतील हो आमचे बुवा. शिवाजी राजांनी मात्र हे रत्न अचूक पारखलं होतं. लोहगावला बुवांचं कीर्तन असलं की राजे कीर्तन ऐकायला यायचे, बुवांचा आशीर्वाद घ्यायचे. राजे हळूहळू बुवांच्या सहवासात रमायला लागले, त्यांची कीर्तनं श्रद्धेने ऐकू लागले. बुवांनी त्यांना राजधर्माचा आणि शास्त्रधर्माचा उपदेश केला. तुम्ही जे कार्य करत आहात तोच तुमचा परमार्थ आहे असं समजावलं. या देशीच्या राजाने बुवांचा सन्मान केलाच, पण वैकुंठाच्या सम्राटानेही बुवांचा सन्मान केला. खुद्द ज्ञानोबा माऊलींनी आमच्या बुवांना मानाचं पान दिलं. त्याचं काय झालं, एकदा एक भक्त माऊलींच्या समाधीपाशी कठोर अनुष्ठान करत बसला. त्याला माऊलींकडून अनुग्रह हवा होता. अखेर त्याला माऊलींचा दृष्टांत झाला. माऊलींनी त्याला देहूला आमच्या बुवांकडे जायला सांगितलं. या घटनेने महाराजांचे डोळे भरून आले. साक्षात माऊलींनी भक्ताला अनुग्रह देण्यासाठी आपल्याला निवडलं याचा त्यांना अभिमान वाटण्यापेक्षा संकोच वाटला. ते म्हणतात कसे,
1: जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, रेडाला सुद्धा बोलवायचं सामर्थ्य ज्यांच्यापाशी आहे त्यांच्या पुढे आमची योग्यता ती काय. माऊली तर ज्ञानियांचा राजा आहे, त्यांच्या पुढे माझ्यासारख्या पामनाची काय कथा. अहो पायीची वाहणं पायी बरी, पण चला माऊलींचा आदेश मानला पाहिजे.
0: महाराज त्या साधकाला जणू सांगत होते, तुला खरा मार्ग ज्ञानेश्वर माऊलीच दाखवतील. मी पायातल्या वाहणेप्रमाणे मार्गातल्या काट्या कुट्यांपासून रक्षण करेन. स्वतःकडे एवढा कमीपणा घेणाऱ्या आमच्या महाराजांचं मन आकाशाहून

0: असं कायम स्वतःकडे लहानपणा घेऊन वागणं ही त्यांची वृत्ती. आणखीन एक गुण त्यांच्यापाशी होता. आता तो गुण का दुर्गुण हे तो काळ्यात जाणे. बुवा स्वतःला सतत तपासून पाहत असत. ते त्याला काय ते म्हणतात आत्मपरीक्षण असं काहीसं म्हणत. आमच्या आप्पाजींनी मला एक म्हैस दिली होती. कोणीतरी ती पळवली. लोकांनी चोराला पकडलं आणि क्षमा मागण्यासाठी महाराजांकडे घेऊन आले. महाराज म्हणाले,
1: माझ्या घरी चोरांनी का बरं चोरी केली असेल? धावे जाती पाशी जाती, खून येर येरा चित्ती. मी सुद्धा चौर्यकर्मच करतो. सासऱ्यांनी मला म्हैस दिली, त्याचा वापर मी फक्त माझ्या कुटुंबासाठीच करतो. ही सुद्धा चोरीच आहे. म्हणून चोरांना माझ्याकडे यावंसं वाटलं. पांडुरंग पांडुरंग, भगवंताने गीतेत सांगितलेलंच आहे, देवांनी दिलेलं इतरांना न देता स्वतः एकटाच खातो तो चोर. आता उद्यापासून दूध आजूबाजूच्या घरात दिल्याशिवाय मी ते वापरणार नाही. पांडुरंग पांडुरंग.
0: मला हे चोरीबिरीचं मुळीच पटलं नव्हतं. मी रागानेच म्हटलं, चोरी आणि तुम्ही भलतच काय बोलताय? त्यावर बुवा शांतपणे म्हणाले,
1: अवलीबाई, अहो अंतःकरण सतत तपासत राहिलं पाहिजे. चित्त शुद्धी हा परमार्थाचा पाया आहे. मन शुद्ध पाहिजे, त्याशिवाय पांडुरंग भेटत नाही. मनांमध्ये राग लोभासारखे षड विकार असतात आणि त्यांच्या मागोमाग अनेक दुष्ट वासना येतात.

0: त्या मनात अगदी घट्ट चिकटून बसतात, त्या सतत झाडून साफ कराव्या लागतात. आणि असं शुद्ध झालेलं निर्मळ मन मोगऱ्याच्या फुलासारखं पांढरं शुभ्र बनतं, निर्मळ होतं, आणि मग त्यामध्ये भक्तीचा सुगंध दरवळतो. त्यानंतर परमेश्वराच्या घराचे दरवाजे आपल्यासाठी आपोआप उघडतात.
1: असं सतत स्वतःला कठोरपणे तपासत राहणं, आपलं मन आणि वागणं अधिकाधिक शुद्ध करत जाणं, हे व्रत बुवानी घेतलं होतं.
0: मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही, पुनरपी संसारा येणे नाही. पांडुरंग पांडुरंग.

0: आवली, आकाशाची सावली.
1: आताच आपण आवली आकाशाची सावली या मालिकेचा भाग 6 ऐकला. लेखिका होत्या अनुराधा म्हात्रे. निवेदन प्रसाद कुलकर्णी. सहभाग अनुराधा म्हात्रे आणि प्रसाद कुलकर्णी.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: तर मैत्रिणींनो, आता यानंतर कार्यक्रमात ऐकणार आहोत संस्कृतीच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम. यामध्ये आज आपण प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा पूर्वार्ध आपण ऐकणार आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि निलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेऊया प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन व्यवस्थेबाबत. याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा निमंत्रित आहेत प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती. अशीच शेतीपूरक व्यवस्था आणि शेती ही पहिल्यापासूनच आपल्याकडे महत्वाची होती का? या शेतीची सुरुवात कधीपासून आढळते भारतात झालेली?
1: अन्न, वस्त्र आणि निवारा ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि त्याच्यामध्ये अन्न ही तर सगळ्यात प्राथमिक गरज आहे. आपल्याला माहितीये की सुरुवातीला म्हणजे जेव्हा अश्मयुगीन काळातला माणूस होता तो भटका माणूस होता. जे मिळेल ते खात होता, शिकार करणं अशा गोष्टींवरती तो जगत होता. पण पुढे कधीतरी असं त्याच्या लक्षात आलं की एखादं बी जर का खाली पडलेलं आहे तर ते उगवलं जाते, किंवा काही रानटी धान्य होती त्यातले काही दाणे खाली पडलेले तर त्यातून पुन्हा नवीन पीक येते. हे कुठेतरी त्याच्या निरीक्षणातून लक्षात आलं आणि मग त्या सुमारास कुठेतरी अगदी प्रायमरी लेव्हलवरती शेतीची सुरुवात ही झालेली आपल्याला दिसून येते.
0: साधारण कुठल्या काळामध्ये?
1: हे पुरातत्वीय शास्त्राच्या जर का भाषेत बोलायचं झालं तर नवाश्म युगापासून शेतीचे पुरावे आपल्याला मिळतात. म्हणजे साधारण इसवीसनपूर्व 7वे-8वे शतक या काळापासून आपल्याला शेतीचे पुरावे मिळतात. आणि नवाश्म युगामध्ये आपल्याला असं दिसतं की माणूस एका जागी स्थिर झालेला आहे, तो शेती करू लागलेला आहे. आणि मग या काळामध्ये आपल्याला शेतीची काही प्राथमिक स्वरूपाची हत्यारं किंवा काही लहान प्रमाणावरती शेती ही अशी दिसायला लागते. आता जगामध्ये साधारण सगळीकडेच आपल्याला असं दिसतं की नवाश्म युगा काळामध्ये ही अशा प्रकारची उत्क्रांती मानवामध्ये होत होती. पण प्रत्येक ठिकाणचा काळ आहे हा मात्र निरनिराळा आहे. म्हणजे निरनिराळ्या काळात जगामध्ये शेतीचे प्रयोग किंवा शेतीची सुरुवात ही आपल्याला झालेली दिसून येते. भारतामध्ये जे आपल्याला दिसते तर ती आपल्याला सिंधू संस्कृतीपासूनच शेतीची सुरुवात आपल्याला झालेली दिसून येते. राजस्थानमधलं कालीबंगन जे ठिकाण आहे की तिथं मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेले तर तिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालाय.
0: बरं.
1: म्हणजे नांगराचे फाळ तिथं उमटलेले अशी जमीन तिथं सापडलेली आहे. आणि हा पुरावा जो आहे तो साधारण 5 ते 6 हजार वर्षापूर्वींचा पुरावा आहे. हा आपण जगातला सगळ्यात पहिला पुरावा म्हणू शकतो की जिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा हा आपल्याला भारतात मिळालेला आहे.
0: बरोबर.
1: तसंच उत्तर प्रदेशामधील लहुरिया देवा हे एक ठिकाण आहे, तिथंही उत्खनन झाले तर तिथं तांदुळाचा पुरावा मिळालाय. उत्खननामध्ये त्याचे तांदुळाचे काही कण मिळाले की त्याच्यावरून त्याचा जो काळ काढला गेला, त्याचं लॅबोरेटरी टेस्टिंग वगैरे केलं गेलं तर त्याच्यावरून तो आजपासून सुमारे 8 ते 9 हजार वर्षांपूर्वीचा तांदूळ आहे. म्हणजे इसवीसनपूर्व 6 ते 7 हजार वर्षांचा हा तांदळाचा पुरावा आपल्याला भारतामध्ये मिळालेला आहे. म्हणजे इतक्या प्राचीन काळापासून भारतात हे धान्य होतं आणि त्याची शेती केली जात होती हे आपल्या लक्षात येतं.
0: छान. एक शंका अगदी प्राथमिक

0: मूलभूत शंका म्हणजे इतका जुना तांदूळ टिकला कसा.
1: काही वेळेस आपल्याला मिळतात म्हणजे तो कुठं अडकला गेलेला आहे कण याच्यावरती तो तसाच्या तसा राहू शकतो. काही वेळेस आपल्याला फॉसिल्सही मिळतात आणि काही वेळेस या धान्यांचे कण हे अडकलेले दगडात किंवा अशा पद्धतीमध्ये सापडतात उत्खननांमध्ये.
0: बरोबर.
1: हे काही उत्खननं केलेली तर प्राचीन काळातले बऱ्याच धान्याचे पुरावे पण आपल्याला उत्खननांमध्ये मिळालेले आणि त्यावरून त्या काळामध्ये ती लोक काय खात होती, त्यांचं अन्नधान्य काय होतं, याचंही आपल्याला प्रत्यक्ष पुरावे हे एव्हिडन्सेस मिळतात.
0: अरे वा.
1: तसंच आपल्याला दिसतं की सिंधू संस्कृतीमधली जी महत्वाची स्थळं आहेत, हरप्पा आहे, मोहनजोदडो आहे, लोथल आहे, तर इथं माहिती आपल्याला की मोठ्या प्रमाणावर धान्याची कोठारं ज्याला ग्रेनरी म्हणतात ती सापडलेली आहे.
0: बरोबर.
1: तर ही ग्रेनरी काय आपल्याला दिसते याच्यावरनं की एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं धान्याची कोठार आहेत म्हणजेच मोठ्या प्रमाणात शेती होत होती. धान्याचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं तर हे आपल्या तिथल्या शेतीचं हे जे प्रमाण आहे हे लक्षात येतं. तसंच आपल्याला उत्खननामध्ये एक टेराकोटाचा नांगरही मिळालाय.
0: हो,
1: छोटा आहे तो नांगर आकाराने पण हा नांगराचा पुरावा आपल्याला उत्खननामध्ये सिंधू संस्कृतीच्या काळातला हा मिळालेला आहे. हे प्रत्यक्ष पुरावे आहेत.
0: अरे वा. आणि बैल पण मिळालेले.
1: हो हो, म्हणजे बैलही टेराकोटाचे बैलांचे आकारही मिळालेले आहेत.
0: म्हणजे नांगराला तो जोडून त्या पद्धतीचं शेतीचं एक तंत्र त्यांना गवसलेलं होतं.
1: हो, बरोबर आहे.
0: बर, आता त्याच्या पुढचा महत्वाचा काळ म्हणजे वैदिक कालखंड. मला आठवते ते ऋग्वेदामध्ये एका अक्ष सूक्तामध्ये कृषिमित कृषस्व असा एक त्यांनी उपदेश दिलाय की बाबा हे काही इतर उद्योग करू नकोस, तू शेती कर. म्हणजे त्यावेळेला शेती कृषी हे सगळं निश्चित झालेलं होतं, त्याच्या संकल्पना निश्चित झालेल्या होत्या असं दिसतं. काय सांगता येईल या कालखंडाबद्दल?
1: अगदी बरोबर आहे. ऋग्वेद काळामध्ये म्हणजे वेदांमध्येही आपल्याला दिसतात की शेतीच्या संदर्भ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात. ऋग्वेदकालीन समाज जो होता तो मुख्यतः पशुपालक होता हे आपल्याला माहितीये, पण त्याच्याच बरोबर शेतीही करत होते. यवधान्य आपल्याला मोठ्या प्रमाणावर दिसतं, ऋग्वेदामध्ये त्याचे उल्लेखही येतात. गव्हाचा तांदळाचाही आहे, फक्त ऋग्वेद काळात तांदूळ नाही दिसत. तांदळाचा उल्लेख ऋग्वेदात येत नाही, पुढच्या वेदांमध्ये मात्र येतो. त्याचबरोबर व्रीही, शाली, निवार, निवार म्हणजे जंगली पद्धतीचा तांदूळ आहे, असेही तांदूळाचे प्रकार आपल्याला वेदांमध्ये दिसतात. अथर्व वेदातही व्रीही, माश म्हणजे उडीद, तिल, यव म्हणजे जव आणि तीळ ही धान्याचे उल्लेख अथर्व वेदातही मिळतात. अजून एक महत्वाचा उल्लेख अथर्व वेदात तो मिळतो तो म्हणजे पंचकृष्टी असा त्यांनी एक समूह सांगितलेला आहे. म्हणजे कृषी करणाऱ्या 5 समूहांचा उल्लेख हा आपल्याला अथर्व वेदात मिळतो.
0: पंचकृष्टी,
1: पंचकृष्टी असा उल्लेख अथर्व वेदात मिळतो. म्हणजे यावरून लक्षात येतं की शेती हा महत्वाचा उद्योग त्या काळामध्ये होता आणि एक मोठा समाज जीवन जे आहे ते शेतीवरती अवलंबून होतं. अजून एक आपल्याला महत्वाचा संदर्भ मिळतो तो म्हणजे कृषी सूक्त आहेत वेदांमध्ये, तर त्यात चांगलं धान्य यावं म्हणून देवतांसाठी केलेल्या प्रार्थना आहे. म्हणजे हा एक मोठा पुरावा आपल्याला मिळतो की वेदकालीन समाजामध्ये शेती ही अतिशय महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात केली जात होती. तसेच पुढे जर का आपण बघितलं तर पुढच्या काही संहिता आहेत तर त्याच्यामध्ये तैतरीय संहितेमध्ये रोटेशनमध्ये पिकं घ्यावीत, म्हणजे एकानंतर दुसरं, दुसऱ्यानंतर अजून पुन्हा असं, की जे आत्ताच्याही काळात सांगितलं जातं की रोटेशनमध्ये जर का पिकं घेतली तर जमिनीची सुपीकता वाढते, म्हणजे त्याच जमिनीमध्ये एकाच प्रकारचं पीक हे कायम घेऊ नये हे आत्ताही सांगितलं जातं. तर तसंच हे आपल्याला दिसतं की तैतरीय संहितेमध्येही सांगितलंय. वैदिक काळामध्ये साधारण आपल्या असं लक्षात येतं की वर्षातून 2 वेळा ही पिकं घेतली जात होती, म्हणजे त्याची लागवड करणं आणि त्याच्यानंतर त्याची कापणी करणं हे जे सगळं आहे ते साधारण 2 वेळा पिकं ही वैदिक काळात घेतली जात होती तसे संदर्भ आपल्याला मिळतात. आता ही जी काही शेती चालू होती वैदिक काळामध्ये तर त्याच्यासाठी काही वेगवेगळी हत्यारेही वापरली जात असणार नक्कीच. तर या हत्यारांचे सुद्धा आपल्याला उल्लेख वैदिक ग्रंथांमध्ये मिळतात. नांगरासाठीचे त्यांनी काही त्याला नावं दिलेले तर लांगल, फाल असे उल्लेख आपल्याला मिळतात. त्याचबरोबर तितव हा आपल्याला वेदांमध्ये उल्लेख मिळतो. तर तितव म्हणजे चालणे, धान्य चालण्यासाठी वापरलं गेलेलं ते एक उपकरण आहे. काठक संहितेमध्ये नांगर आणि विळा यांचा शेतीसाठी वापर सांगितलेला आहे,
0: म्हणजे या कापणीसाठी.
1: कापणीसाठी, बरोबर. तर ते काठक संहितेमध्ये सांगितले. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा आपल्याला काही मिळतात तर ते पाण्यासाठी छोटे कालवे हे वैदिक ग्रंथांमध्ये आपल्याला काढल्याचे दिसून येतात, त्याचे संदर्भही मिळतात वेदांमध्ये सुद्धा. मग पुढे आहे पाणिनीची अष्टाध्यायी आहे, पतंजलीचं महाभाष्य आहे. आपल्याला माहितीत की हे खरं तर व्याकरणावरचे ग्रंथ आहेत पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये जे उल्लेख येतात, जे संदर्भ येतात त्याच्यावरून आपण शेती त्या काळामध्ये कशी होती किंवा काय प्रकार होता याचे आपल्याला संदर्भ मिळू शकतात. अष्टाध्यायी आणि महाभाष्य मध्ये पेरणी आणि कापणी कधी करतात यावरून त्यांनी पिकांचं वर्गीकरण केले.
0: बर,
1: म्हणजे इंटरेस्टिंग आहे ही गोष्ट की पेरणी

0: कधी करायची? जर तुम्ही वर्षा ऋतूत केली तर त्याला वार्षिक म्हणलंय, हेमंतात केली तर हैमन, आणि वसंतात केली तर वासंतिक अशी नावं दिली. आणि त्यानंतर कापणी कधी करायची यावरूनही पिकांची नावं आहेत. वसंतात जर का कापणी केली तर त्याला वासंत पिकं म्हणतात, ग्रीष्मात केली तर ग्रीष्म आहे, असे त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केले की पेरणी कधी करायची आणि कापणी कधी करायची याच्यावरून पिकांचे त्यांनी उल्लेख केलेले आहे.
1: आणि त्याच्यासाठी स्वतंत्र शब्द तिथे वापरले.
0: हो, स्वतंत्र शब्द. याचबरोबर अजून मिश्र पिकांचे सुद्धा उल्लेख येतात, म्हणजे एकाच वेळेस दोन प्रकारचे धान्य तुम्ही शेतामध्ये उगवू शकता, की ज्याचा फायदा आता सुद्धा सांगितलं जातं की एका वेळेस दोन वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली तर त्याचा फायदा एकमेकांनाच पिकांना पूरक होतो आणि त्यामुळे आपल्याला धान्य जास्त उत्पादन मिळू शकतं. हे मिश्र पिकांचे जे उल्लेख आहेत हे आपल्याला अशा प्रकारे अष्टाध्यायीमध्ये पण दिसून येतात. मग यानंतरचे जे काही ग्रंथ आहेत, जसं कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, बृहत्संहिता आहे, यामध्ये तर आपल्याला शेतीविषयीचे उल्लेख मिळतातच, पण पुढे शेतीसाठी स्वतंत्र ग्रंथच लिहिले गेलेत आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे तर त्यावेळेस आपल्याला दिसतं की इसवी सनाच्या 5व्या 6व्या शतकापासून शेतीसाठी स्वतंत्र ग्रंथरचना झालेली आहे, की ज्याच्यामध्ये कृषी पराशर हा पराशर ऋषींनी लिहिलेला साधारण 5व्या 6व्या शतकातला ग्रंथ आहे. शूरपाल आचार्यांनी लिहिलेला वृक्षायुर्वेद हा 9व्या 10व्या शतकातला ग्रंथ आहे. काश्यप ऋषींनी लिहिलेला काश्यपीय कृषी पद्धती हा 11व्या शतकातला ग्रंथ आहे. आणि उपवन विनोद हा 13व्या शतकातला ग्रंथ. हे आपल्याला पुढे दिसून येतात आणि या ग्रंथांमध्ये आपल्याला बरीच माहिती मिळते जी सविस्तर पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने दिसतं की इसवी सन पूर्व 3र-4थं शतक जिथं अर्थशास्त्रामध्ये हे उल्लेख सुरू होतात ते साधारण 12व्या 13व्या शतकापर्यंत शेतीविषयक माहिती ही ग्रांथिक माहिती आपल्याला सविस्तरपणे मिळते. आता याच्यात त्यांनी काय माहिती दिली आहे तर विविध धान्यांची नावं दिली आहेत, त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याचबरोबर जमिनीचे प्रकार आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी जमिनीचे प्रकार पाडले, पिकांचे प्रकार आहेत, शेतीची कामं कशी करावीत, कुठली खतं वापरावीत, धान्यावर किंवा पिकांवर कुठले रोग पडतात त्याच्यासाठी उपाय काय करायचे, या सगळ्याची सविस्तर माहिती या ग्रंथांमधनं दिली. त्याचबरोबर त्यांनी नांगर कसा तयार करावा, त्याचे प्रकार काय आहेत, ती मोजमापं पण त्यांनी दिलेली आहेत नांगर तयार करायची. हे असे खूप महत्वाचे उल्लेख आपल्याला या ग्रंथांमध्ये मिळतात. तर आता याची आपण थोडी सविस्तर माहिती बघूया. अर्थशास्त्रामध्ये जमिनीचे वेगवेगळे प्रकार सांगितले, शेतीला उपयोगी, निरुपयोगी, जंगलासाठीची जमीन, उद्यानासाठीची जमीन, ऊसासाठीची जमीन, गुरांना चरण्यासाठीची जमीन, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी या राखीव ठेवलेल्या आहेत. आपल्याला माहितीये की देवराई ही पद्धत आपल्याला आपण अजूनही कुठं आपल्याला दिसून येते, किंवा आता नवीन पर्यावरणवादी जे आहेत ते सांगतात की ही जागा जपून ठेवा. देवराई म्हणजे काय तर ही जंगलासाठी राखून ठेवलेली जमीन आहे, की त्यांचं स्वतःच एक विशिष्ट एन्व्हायरमेंट तयार झालेलं असतं.
1: बरोबर.
0: तर अशा पद्धतीची जंगलासाठीची जमीन राखीव ठेवा, उद्यानं वेगवेगळी तयार करा त्याच्यासाठी जमीन ठेवा, गुरांना चरण्यासाठी गावांकडे पूर्वीच्या काळी आतापर्यंत सुद्धा चराऊ कुरण ही राखी होती, की तिथं बरोबर की तिथं दुसरं काही नाही करायचं, तिथलं जे गवत आहे ते फक्त गुरांसाठी राखीव ठेवायचं. तर याचा उल्लेख आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळतो, इतके जुने संदर्भ आहेत. आणि मग त्याला त्यांनी त्या पद्धतीने नावं दिली आहेत, कृष्ट, अकृष्ट. कृष्ट म्हणजे जी शेती योग्य जमीन आहे ती, अकृष्ट म्हणजे जी पडीक जमीन आपण ज्याला म्हणू अशा पद्धतीची, नंतर वाट म्हणजे जी ऊसाच्या शेतीसाठी उपयोगी आहे अशी, नंतर वन जंगलासाठी राखीव, अशी त्यांनी या जमिनीला वेगवेगळी नावंही दिलेली आहे. अर्थशास्त्रात एक आपल्याला महत्वाचा उल्लेख मिळतो. अर्थशास्त्रात आपल्याला माहिती की राज्यकारभाराची माहिती दिलेली आहे आणि वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची नावं सापडतात. तर त्याच्यामध्ये सीताध्यक्ष असा एक अधिकारी. सीता म्हणजे काय? तर सीता म्हणजे शेत, की शेतीसाठी नांगरून जे मिळतं ते, म्हणूनच आपल्याला माहिती आहे की सीता ही रामाची जी सीता आहे तिचंही नाव त्याच्यावरून आलेलं आहे. तर हा सीताध्यक्ष जो आहे तर तो हा शेतीसाठी नेमलेला अधिकारी. मग त्याला शेतीचं पूर्ण ज्ञान हवंय, कुठल्या जमिनीत कुठल्या पद्धतीची पिकं घेता येतात याचं त्याला ज्ञान हवं. आणि मग त्यांनी काय करायचं तर राज्यातील शेतीवर देखरेख ठेवायची, सगळा शेतसारा गोळा करणं, पण त्याच्याचबरोबर शेतीवरती लक्ष ठेवणं राज्यातल्या, हे त्याचं महत्वाचं काम. आणि त्याला हे सगळं कृषी ज्ञान हवं असा उल्लेख आहे, की ज्याला याचं ज्ञान आहे त्याला सीताध्यक्ष नेमावं असं कौटिल्यानी सांगून ठेवलेले.
1: तर या जमिनींचे प्रकार सुद्धा सारा मिळण्याच्या दृष्टीने केलेले असावेत का त्यांनी?
0: हो बरोबर.
1: ह्या पद्धतीच्या शेतीवर असा सारा ठेवा,
0: सारा मिळण्यासाठी आणि त्याचा उपयोग, म्हणजे ही राखीव ठेवायचीच, की तिथं दुसरं काही करायचं नाही. प्राण्यांसाठी राखीव आहे, शेतीसाठी किंवा जनावरांना चरण्यासाठी, अशा राखीव जमिनी ठेवलेल्या. आणि

0: मध्यंतरीच्या काळात कुठंतरी हे सगळं आपल्या विस्मृतीत गेल्यामुळे सगळं सिव्हिलायझेशनच्या नावाखाली सगळ्याच जमिनी व्यापल्या गेल्या.
1: खरं
0: आणि आता पुन्हा मागणी होतीये की या अशा पद्धतीच्या जमिनी राखीव ठेवण्यात याव्यात, त्याच्यावरती अतिक्रमण केली जाऊ नये,
1: जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखला.
0: बरोबर.
1: आणि जैवविविधता ही,
0: जैव विविधता राखण्यासाठीच हे या पद्धतीच्या जमिनी राखीव ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. अर्थशास्त्रात अजून आपल्याला असा एक उल्लेख मिळतो की बियाणं, कारण चांगलं धान्य यायचं असेल तर बियाणं तेवढी चांगली पाहिजे, तर पेरणी करण्यापूर्वी बियाणांवरती प्रक्रिया करायला सांगितली. मग त्याच्यात अजून बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. त्यातली एक पद्धत सांगते की पहाटेच्या वेळेस ही बियाणं ठेवायची की ज्याच्यामुळे दव जे असतं पहाटेच्या वेळेस पडणारं त्या दवामध्ये ही बियाणं भिजतात आणि नंतर ती दिवसभर उन्हात वाळवायची. असं हे साधारण एक आठवडा करायचं.
1: बर.
0: आणि मग अशा पद्धतीचं जे बियाणं तयार झालेलं आहे त्याचा जर का उपयोग शेतामध्ये केला तर त्यामुळे धान्याचं उत्पादन वाढतं अशी नोंद आपल्याला अर्थशास्त्रामध्ये मिळते. आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या बियाणांसाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या. काही वेळेस दुधात भिजवायला सांगितली बियाणं, काही वेळेस गोमूत्राचा वापर करायला सांगितलं आहे. कदाचित त्यामुळे त्या बियाणांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता ही वाढत असावी आणि त्यामुळे अशा पद्धतीची बियाणांवरती प्रक्रिया करण्याचे संदर्भ आपल्याला अर्थशास्त्रामध्ये दिसून येतात.
1: कदाचित टिकाऊपणाही त्याचा वाढत असावा.
0: हो बरोबर, असंही असू शकतं.
1: पण हे कमाल आहे, म्हणजे हे इतकं सविस्तर वर्णन ते सुद्धा राज्यशास्त्रावरच्या विषयक ग्रंथामध्ये आहे. फक्त आपल्याला ते काढून घेता यायला पाहिजे आणि त्यांनी काय म्हणलंय नक्की हे समजून घेण्याची गरज आहे, नाही का?
0: बरोबर आहे.
1: हा,
0: असेच उल्लेख आपल्याला सुश्रुत संहितेमध्येही दिसून येतात.
1: हा आयुर्वेदिक विषयक ग्रंथ.
0: हो बरोबर आहे. हा जरी आयुर्वेदिक विषयक ग्रंथ असला तरी आयुर्वेदीय वृक्ष जे आहेत किंवा जी झाडं आहेत ती कशा पद्धतीने चांगली व्हावी याच्यासाठी सुद्धा त्यांनी उपाय या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. सुश्रुत संहितेमध्ये त्यांनी तीन प्रकारच्या जमिनी सांगितल्या आहेत. जांगल म्हणजे जंगली जी आहे ते तशा पद्धतीची जमीन. नंतर अनुप म्हणजे जी पाणी जिथं जास्त आहे, पाणथळ ज्याला आपण जागा म्हणतो, दलदलीची जागा अशी जमीन आहे. आणि तिसरी आहे ती म्हणजे साधारण, म्हणजे जी नॉर्मल जमीन आहे की जिथं नॉर्मल शेती केली जाऊ शकते, अशा तीन पद्धतीच्या जमिनी सांगितल्या आहेत. मग त्याचबरोबर त्यांनी औषधी वनस्पतींसाठी कशा प्रकारची जमीन हवी याचंही वर्णन केलंय. मग ही जी जमीन आहे ही थोडी घट्ट पाहिजे, म्हणजे भुसभुशीत फार नको, ती काळी पाहिजे, थोडी पिवळसर किंवा लालसर असेल तरी चालेल, पण त्याच्यात वाळू नको किंवा क्षार नको. कारण अशा जर का गोष्टी वाळू किंवा क्षार असतील किंवा जमीन जास्त भुसभुशीत असेल तर तिथं औषधी वनस्पतींची वाढ ही चांगल्या प्रकारे होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी ही सगळी वर्णनं आपल्याला सुश्रुत संहितेत दिलेली दिसून येतात. बरोबर.
1: म्हणजे माती परीक्षणालाही खूप महत्व त्या काळापासून होतं.
0: माती परीक्षण हा महत्वाचा भाग आहे की जो आपल्याला सगळ्या ग्रंथांमध्ये दिसतो. म्हणजे नुसतं शेतीचं नाही तर मातीपासून बियाणांपासून रोग कसे त्याच्यावरती पडतात त्याच्यासाठी जे उपाय काय आहेत ही सगळी चर्चा आपल्याला या ग्रंथांमध्ये दिसून येते.
1: हे सगळं सेंद्रिय शेती या नावाखाली आज खूप आपण त्याचा प्रचार आणि प्रसार करतोय.
0: हो बरोबर आहे. हे आपलं खरं तर आपलं हे पारंपरिक ज्ञान आहे आणि ते आपण कुठेतरी विसरत चाललेलो आहोत, तर त्याचं पुन्हा पुनरुज्जीवन जर का खरं झालं तर ते खूप फायदा त्याचा चांगला होणार आहे.
1: किंवा हे प्रयोग त्यांनी जे सांगितले ते प्रत्यक्ष करून बघितले तर कदाचित आपल्याला त्याच्यातून आजच्या काळाला अनुरूप सुद्धा काही त्यातून गवसेल.
0: हो मिळू, निश्चितच मिळू शकतं. यासाठी शास्त्रज्ञांनी थोडेसे प्रयत्न केले पाहिजेत आणि काही ठिकाणी असे प्रयोग चालू पण आहे की आपली जी पारंपरिक शेती आहे त्याचे या पद्धतीने उपयोग करून कसं धान्याचं उत्पादन हे जास्त वाढवता येऊ शकेल असे प्रयोग आपल्याकडेही काही कृषी विद्यापीठांमध्ये चालू आहे.
1: हो, आणि माझ्या वाचनात आलं त्या पद्धतीने IIT मध्ये सुद्धा अशा पद्धतीचं एक प्रकल्प म्हणून अशा पद्धतीचं राबवला जातोय. आणि त्याच्यामध्ये
0: सध्या बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये किंवा संशोधन केंद्रांमध्ये हे आपलं पारंपरिक ज्ञान पुन्हा उपयोगात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत.
1: छान.
0: अजून जे आपल्याला काही ग्रंथांमधले उल्लेख मिळतात तर अमरकोशामध्ये अशा 12 प्रकारच्या जमिनींचे उल्लेख सांगितले.
1: 12 प्रकार.
0: 12 प्रकार आहेत. त्याचबरोबर शेतीसाठीची उपकरणं आहेत ज्याच्यामध्ये नांगर, फावडं. महत्वाचा उल्लेख म्हणजे योगपिन. म्हणजे योगपिन म्हणजे काय तर बैलांच्या पाठीवर जे जू असतं ना तर त्याला घट्ट करण्यासाठी ही पिन वापरतात. त्याला युग किलक असं म्हणले, ज्याला आता इंग्लिशमध्ये योगपिन असं म्हणतात. नंतर वेळा आहे, त्याला दात्र म्हणले. योत्र आहे म्हणजे जू जो असतो तो नांगराला बांधून ठेवण्यासाठी जे उपकरण आहे त्याला योत्र म्हणलं आहे. मळणी करण्यासाठीची यंत्र आहे. धान्य पाखडण्यासाठी शूर्प म्हणजे सूप याचा वापर केला जात होता. आधी सांगितल्याप्रमाणे स्थितयू म्हणजे चालणी. ह्या सगळ्या उपकरणांची यादी आपल्याला अमरकोशामध्ये मिळते. अर्थसंहितेत सांगितल्याप्रमाणे बृहत संहितेमध्ये सुद्धा बियाणांवरती योग्य

0: प्रक्रिया करायला सांगितल्यात. मग त्यांनी दूध आणि पाणी एकत्र करून शिंपडणं किंवा वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे उपाय हे त्यांनी सविस्तरपणे दिलेले आहेत. याच्या पुढचा जो एक महत्वाचा ग्रंथ आपल्याला दिसतो शेतीवरचा, तो म्हणजे कृषी पराशर ग्रंथ. या ग्रंथामध्ये तर भात शेतीवरती एक संपूर्ण प्रकरण आहे. कारण आपल्याला माहिती आहे तांदूळ हे महत्वाचं धान्य जे होतं, जे त्या काळामध्ये किंवा आताही एक महत्वाचं धान्य आहे, तर त्याच्यामुळे भात शेतीवरती त्यांनी एक संपूर्ण प्रकरणच दिलेलं आहे की त्याची पेरणी कशी करावी. आणि भाताचं आपल्याला माहिती आहे की तांदूळ हा जे काय आहे ते एकदा पेरून चालत नाही, तर त्याची दुबार पेरणी
1: हो बरोबर.
0: तर त्याचं सविस्तर वर्णन की आधी त्याची पेरणी जेव्हा त्याची छोटी जी झाडं तयार केली जातात, पॅडी फील्ड ज्याला म्हणतात, राईस पॅडी फील्ड, तिथं ते कसं करावं आणि तिथनं नंतर काढून ते पुन्हा नवीन ठिकाणी ते कसं करावं याची सगळी सविस्तर माहिती, त्याच्यासाठी तांदूळ कुठला निवडावा, ही सगळी सविस्तर माहिती या एका प्रकरणामध्ये दिलेली आहे. तसंच शेती करताना बी कधी पेरावं हेही सांगितलंय. म्हणजे जर का तुम्ही चुकीचा काळ निवडला तर तुम्हाला उत्पादन चांगलं मिळणार नाहीये. त्यासाठी त्यांनी काय सांगितले की वैशाखात, म्हणजे साधारण आपल्याला माहिती हा उन्हाळ्याचा कालखंड आहे सगळा, जर वैशाखात तुम्ही पेरणी केली तर ते श्रेष्ठ म्हणजे उत्तम आहे सगळं, जर ज्येष्ठामध्ये पेरणी केली तर ते मध्यम आहे, आणि आषाढात म्हणजे पावसाळ्याच्या काळात जर का तुम्ही पेरणी केली तर ते अधम आहे. म्हणजे पावसाळ्यात पेरणी करू नका, तुम्हाला जर का पेरणी करायची असेल तर ती उन्हाळ्याच्याच दिवसामध्ये केली पाहिजे, हे आपल्याला या ग्रंथात त्याचा उल्लेख मिळतो.
1: म्हणजे ऋतूंची जी सांगड आहे शेतीची ती पण त्यांनी अगदी स्पष्टपणे त्याचं विभाजन करून त्यांनी दाखवलंय, नाही का?
0: बरोबर.
1: कुठल्या ऋतूमध्ये काय कामं करावी, कशा पद्धतीने करावं हेही दाखवून दिलं.
0: बरोबर. आणि हे त्यांनी निरीक्षण आणि अभ्यास या दोन्ही पद्धतीने हे सगळं त्यांनी साध्य केलेलं आहे.
1: मला वाटतं भाताचेही बरेच प्रकार येतात ना तिथे.
0: अगदी अगदी, भाताचे तर खूपच प्रकारचे उल्लेख आपल्याला ग्रंथांमध्ये दिसून येतात. म्हणजे ज्याच्यामध्ये रानटी तांदूळ जसं म्हणलं तसाही आहे, नंतर आपले नेहमीचे जे तांदूळ आहेत त्याचेही उल्लेख त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला केलेले दिसून येतात.
1: याच मालिकेमध्ये मागे एकदा शाली वाहन, त्यातल्या शालीचा उल्लेख केला होता, म्हणजे साळीचा तांदूळ, किंवा असे अनेक प्रकार तांदळाचे सुद्धा त्यांनी दिलेत. आणि इतरही धान्यांचं वर्गीकरण सुद्धा खूप प्रमाणात,
0: खूप मोठ्या प्रमाणात, शाली व्रीही असे आहेत तांदळाचे प्रकार.
1: बरोबर. बहुव्रीही,
0: बहुव्रीही.
1: बरोबर.
0: आता याच्यामध्येच अजून आपल्याला दिसतं की शेणखत हे महत्वाचं खत म्हणून अजूनही वापरलं जातं. पारंपरिक शेतीमध्ये या शेणाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आपल्याला माहितीच आहे. कृषी पराशर या ग्रंथामध्ये त्यांनी या शेणखताच्या वापराबद्दलची खूप इंटरेस्टिंग माहिती दिलेली की माघ महिन्यात गाईचं शेण गोळा करून ठेवायचं, ते उन्हात वाळवायचं, फाल्गुन महिन्यात त्याचे लहान लहान गोळे करून शेतात टाकायचे, आणि प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी ते शेतामध्ये पसरून टाकायचं. आता याच्या मागचं विज्ञान बघा काय. हे जे एकत्र गोळा करून ठेवलेलं शेण आहे, या शेणामध्ये नायट्रोजन तयार होतो आणि हा नायट्रोजन बाहेर जाऊ नये म्हणून याचा ढीग करून ठेवायचा. नायट्रोजन हा शेतीसाठी आवश्यक असणारा महत्वाचा घटक आहे. नंतर याचे लहान लहान गोळे करून ठेवले की त्याच्यात जो तयार होतो अमोनिया साठवून ठेवलेल्या शेणातला तो कमी होतो आणि हा कमी झालेला अमोनिया शेतीसाठी उपकारक ठरतो. आता पिकांसाठी आवश्यक असणारे हे जे नायट्रोजन, फॉस्फरिक ऍसिड आहे, पोटॅश आहे, हे आत्ताच्या विज्ञानामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या. आणि आत्ता शेतीसाठी या सगळ्या ज्या गोष्टी लागतात तर हे सगळं केमिकल कारखान्यांमध्ये तयार होतं. पण पूर्वीच्या काळी हे काही नव्हतं, केमिकल लॅबोरेटरीज नव्हत्या, कारखाने नव्हते. पण त्यांनी, त्यावेळच्या लोकांनी, निरीक्षणांनी आणि अभ्यासानी कशा गोष्टीतून शेतीसाठी आवश्यक कुठल्या गोष्टी मिळतात हे त्यांनी अभ्यासाने शोधून काढलं होतं आणि त्या पद्धतीने ते शेती करत होते. आणि हे सगळे उल्लेख त्यांनी ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
1: म्हणजे ते सगळं सिद्ध करून त्यांनी बघितलेलं होतं, प्रत्यक्ष प्रयोगांनी ह्या गोष्टी सिद्ध जेव्हा होतात तेव्हाच त्याची ग्रंथामध्ये नोंद होते. तर या पद्धतीने सुद्धा म्हणजे त्यांचं काम चालू होतं आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला परत परत तेच वाटते की आज जर आधुनिक कृषी शास्त्रज्ञांनी ह्याच्याकडे बघितलं, काही काम केलं या विषयावर, तर नक्कीच खूप फायदेशीर ठरणार आहे. शेतीसाठी आवश्यक असतात ती खतं सुद्धा. तर खतं हे आपण आज आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक ज्ञान आहे का, खतांचाही वापर प्राचीन काळी होत होता?
0: आता आपण बघितलं त्याप्रमाणे शेणखत याचा तर वापर मोठ्या प्रमाणावरती होतच होता. त्याचबरोबर मासे, प्राण्यांचे अवशेष किंवा वनस्पतींचे अवशेष सुद्धा हे खत म्हणून वापरत होतं. आता जेव्हा आपल्याला सांगितलं जातं की पारंपरिक शेतीकडे वळा किंवा ऑर्गॅनिक पद्धतीने, सेंद्रिय पद्धतीने शेती करा, तर त्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की वनस्पतींचे, प्राण्यांचे अवशेष हेच त्याच्यामध्ये वापरून शेती, नॅचरल पद्धतीने शेती ही त्यावेळेस ते करतच होते आणि त्या पद्धतीकडेच वळायला आता आपल्याला पुन्हा सांगितलं जाते. कारण रासायनिक शेतीचे दुष्परिणाम

0: परिणाम हे लक्षात यायला लागलेले आहेत. तर त्यामुळे आपले प्राचीन ग्रंथातले हे जे काही उल्लेख आहेत हे अतिशय महत्वाचे या दृष्टीने ठरतात.
1: प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन ह्या विषयाचा पुढच्याही भागात आपण विचार करूया, कारण खूप त्याच्यामध्ये अजूनही ज्ञान आपल्याकडे आहे आणि अजून सांगायचं शिल्लक आहे. तर आज मात्र इथे थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: मैत्रिणींनो, आत्ताच आपण संस्कृतीच्या पाऊल खुणा या कार्यक्रमामध्ये प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध आत्ताच आपण ऐकलात.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला याबद्दल आम्हाला नक्की कळवा. आमचा ईमेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. तेव्हा मैत्रिणींनो, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह मी आपली रजा घेते. नमस्कार.

आमच्या श्रोत्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12:59 आणि 15 सेकंद होत आहेत.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ऍपच्या माध्यमातून आपण ऐकता आहात जगभरात सर्वत्र. दुपारचा 1:20 होत आहेत. प्रसारण सभेत ही वेळ द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची.
2: The next wave. The next wave.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात PVNS रोहित आणि सिंधुजा श्रीनिवासन यांच्या स्वरामध्ये सुमिता गांगुली यांचं हे गीत विवेक मर्विन यांनी संगीतबद्ध केलंय.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं बॉर्डर 2 या चित्रपटातून दिलजीत दोसांज, परंपरा टंडन आणि सचेत टंडन यांनी गायलेलं हे गीत कौसर मुनीर यांचं होतं, तर गाण्याला संगीत होतं सचेत आणि परंपरा टंडन यांचं. श्रोतेहो, आपण ऐकता आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: बदला बदला, सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला, सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
7: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड, पुणे इथे.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात सन ऑफ सरदार 2 या चित्रपटासाठी नेहा कक्कर आणि बलकर सिद्धू यांच्या आवाजामध्ये अल्बेल ब्रार यांची ही रचना, तेजवंत किट्टू यांचं संगीत.

श्रोतेहो द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकता आहात. पुणे विविध भारती 101 FM वरून कार्यक्रमातलं हे गीत होतं सितारे जमीन पर या चित्रपटातलं. सिद्धार्थ महादेवन, शंकर महादेवन आणि दिव्या कुमार यांच्या स्वरामध्ये अमिताभ भट्टाचार्य यांची ही रचना शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केली होती. श्रोतेहो कार्यक्रमात आपण पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन. श्रोतेहो आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक भटके आणि पाळीव प्राणी

दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राणांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूयात. धन्यवाद. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात तेरी बातों में ऐसा उलझा जिया, गायलेला आहे मित्राज. गीत आणि संगीत सब कुछ मित्राज.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत लापता लेडीज या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांच्या स्वरात हे गीत होतं. स्वानंद किरकिरे यांचं, राम संपत यांचं संगीत. ऐकूयात कार्यक्रमातलं यानंतरचं गीत.

0: द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत होतं. रेट्रो या चित्रपटातलं रकीब अलीम अलम यांचं हे गीत. स्वर आणि संगीत संतोष नारायणन यांचं होता. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत जुबिन नौटियाल यांच्या स्वरामध्ये Red 2 या चित्रपटातून. मनोज मुंदशीर पूर्णम अलाबादी नुसरत फतेह अली खान यांचं हे गीत. संगीतबद्ध केलेलं आहे रोचक कोहली आणि नुसरत फतेह अली खान यांनी. ऐकूयात जुबिन नौटियाल यांच्या स्वरातलं Red 2 या चित्रपटासाठी कार्यक्रमातलं हे पुढचं गीत.

0: मेट्रो इन दिनो या चित्रपटातलं हे गीत प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेलं होतं. गालिब आणखीन संदीप श्रीवास्तवा यांचं हे गीत गायलं होतं पॅपॉन यांनी. श्रोते हो द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मारी 2 या चित्रपटातून नक्ष अजीज आणखीन श्रद्धा मिश्रा यांच्या स्वरामध्ये युवान शंकर राजा यांचं संगीत असलेलं हे गीत आहे प्रशांत पांडे आणि नील नीरज यांचं.

0: पावनी पांडे यांच्या स्वरामध्ये हे पवन मिश्रा यांचं गीत विनोद यजमान यांनी संगीतबद्ध केलं होतं. चित्रपट जनता बार. श्रोते हो, आपण ऐकता आहात द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत धडक 2 या चित्रपटातून दर्शन रावल आणि जोनिता गांधी यांच्या स्वरामध्ये.

श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं जाइए आप कहा जाएंगे, या चित्रपटातून श्रद्धा मिश्रा, सुवर्णा तिवारी आणि यश मिश्रा यांच्या स्वरामध्ये ही पारंपरिक रचना संगीतबद्ध केलेली होती संदेश शांडिल्य यांनी. द नेक्स्ट वेव्ह या नवीन हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत आखो की गुस्ताखिया, या चित्रपटासाठी सबकुछ विशाल मिश्रा.

शोधे हो, आता खरंच अलविदा म्हणायची वेळ आलेली आहे, कारण कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे. द नेक्स्ट वेव हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे विविधरंगी कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकत आहात जगभरात सर्वत्र. दुपारचे 2:25 झालेले आहेत. प्रसारणसभेत ही वेळ जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमात ऐकूयात देवता या चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना गुलजार यांचे शब्द संगीतबद्ध केलेत RD बर्मन यांनी.

श्रोतेहो, जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात जमी आसमान. या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली अंजान यांची ही रचना.

0: मला कविता अतिशय आवडतात ऐकायला वाचायला. कविता आपल्याकडे भावार्थाने म्हणल्या जातात, शब्दार्थाने नुसत्या म्हणायच्याऐवजी. आपल्या भाषेची गंमतच ती आहे की आपण सगळे शब्द भावार्थासकट उच्चारतो.
1: एखादी कविता आत्ता पाठ असलेली
0: नाही, अशी अशी एखादी पाठ खूप आहेत, म्हणजे खूपच आहेत, त्याच्यात काही हे नाही. पण आता बघा ना, आपण गाणंच आत्ता गाण्यात बोलत असताना कितीतरी अशा कविता आल्या ना.
1: गाणी सुद्धा केवढी पाठ आहेत तुम्हाला सगळी?
0: आपल्याला पाठच आहेत, पण आपण भेंड्या कशाची जेव्हा खेळतो अजून. तुम्हाला आठवत असेल माझ्या लहानपणी तरी भेंड्या खेळायची जी पद्धत होती का, कार्यक्रम असायचा, कुठे नवीन गाण्यांच्या भेंड्या येतात आता? आजही तुम्ही भेंड्या खेळा, तुम्हाला गाणी न म्हणलं की नाना करते प्यार आठवतं, ठ म्हणलं की ठंडे ठंडे पाणी से आठवतं.
1: अगदी ही तरुण मंडळी आज तीच
0: तेच गाणी म्हणतात, कारण तीच गाणी सहज लक्षात राहणारी होती. मी जे मगाशपासून म्हणायचा प्रयत्न करतो आहे की त्या शब्दांची ती ताकद आहे, ती सहजपणे आपल्या लक्षात राहिली.
1: खूपच छान, खूपच
0: नाही का? कितीतरी तुम्ही, माझं काय म्हणतोय आपण, कितीतरी आपल्या वयाच्या माणसांना विचारा, त्यावेळची हिंदी चित्रपटसृष्टीतली गाणी सलग पाठ आहेत त्यांना.
1: अगदीच.
0: गाणं लावा की माणूस म्हणायला सुरुवात करतो, बरोबर आहे की नाही?
1: अगदी.

0: कारण ते तसंच पाड झालंय.
1: अगदी, त्यात संगीत तर आहे, शिवाय ते रिलेट होणं पण आहे प्रत्येक जीवनाला, ते कुठे ना कुठे रिलेट होतं
0: आणि त्याच्यातनं मला आवड आहे,
1: त्यात आवड परत.
0: म्हणजे मगाशी म्हणलं की हे लिहिण्यासाठी जी प्रतिभा लागते, दिल के मेरे पास हो कितने फिर भी हो कितने दूर, तू मुझसे मैं दिल से परेशान, दोनों है मजबूर.
1: क्या बात
0: है, ऐसे में किसको कौन मनाए, दिन ढल जाए रात ना जाए.
1: ग्रेट.
0: तर ते जे आहे ना, ते एक्सप्रेशन आहे ना, दिवस निघतो ग रात्रीचा प्रॉब्लेम होतोय. तेव्हा किती सुंदर लोकांनी एक्सप्रेशन लिहिली, गुलजार साहेबांचा समजा असेल. मी वाहवत जातोय, मला थांबवा तुम्ही, कारण मी काय एकात नाही का आपण निघत जातोय. पण आता तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही, काय गाणं लिहिलंय, तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नाही, तुझ्याशिवाय जगतो आहे
1: बरोबर,
0: त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, मजा नाही
1: आहे, हे जिना भी कोई जिना आहे लल्लू,
0: मजा नाही आहे. हे जे आहे ना, हे म्हणणं की किती अवघड आहे आपलं, तुम जो कह दो तो आज की रात चांद डुबेगा नाही, रात को रोक लो करतेस. रात की बात है और जिंदगी बाकी तो नहीं, उद्या परत तुला जायचं आहे.
1: वाह.
2: बरसों बाद मैं निकली हूं, ऐसा लगता है कि वो किसी और सदी की बात थी.
3: शायद उन दिनों की बात होगी जब ये इमारत अभी उजड़ी नहीं थी.
2: हाँ, पिछले किसी जन्म की बात ही तो लगती है.
3: एक काम करें, जब तक तुम यहां हो रोज घर पे खाने के लिए तो आया ही करोगी, खाने के बाद घूमने निकल आया करेंगे, कम से कम ये इमारत कुछ दिनों के लिए तो बस जाएगी. तुम्हारी शॉल कहाँ है?
2: भूल गई. ना ना,
3: तुम नहीं बदलोगी.

0: तर हे हे एक्सप्रेशन म्हणून, संबंध म्हणून हे आणलं ना त्यांनी ताकदीनी,
1: प्रश्नच नाही. पण आनंदजी, मला पुन्हा एकदा तुमच्या ताकदीवर बोलूच दे. तुम्ही एक्सप्रेशन या विषयावर मागची 5 ते 7 मिनिटं बोलत आहात. शो तो तुम्हाला बघत नाही आहेत, पण बघतायत.
0: नाही,
1: इतक्या ताकदीनं ते विवेचन चाललंय आणि शब्दातून तुम्ही ते पोहोचवतात.
0: आपण कुठलं गाणं म्हणता?
1: पुढचं गाणं कुठलं?
0: मला दिल का भवन.
1: मस्त.
0: पुन्हा तोच मुद्दा येतो, विजय आनंद साहेब.
1: येस.
0: ह्या आपण गाण्यांच्या ह्याच्यात म्हणतो, मला फार असं अनेक वेळेला वाटतं, अनेकांनी जे आत्ता माझं हा कार्यक्रम आपण जे ऐकतायत त्यांना त्यांनी पटकन विचार करावा की दिलका भवर करे पुकार हे

0: डुएट आहे का सोलो आहे?
1: ओ
0: पटकन विचार करताना असं लक्षात, इतकं अप्रतिम काम नूतननी केलं आहे त्याच्यात की आपल्याला सारखं वाटतं की हे डुएट आहे की काय.
1: बरोबर, ती गाते की काय,
0: हा,
1: तिचा आवाज
0: हे
1: येतो आहे.
0: फक्त रफी साहेबांचं एकट्याचं गाणं आहे. बरं, रफी साहेब हा माझा एक काय म्हणतात मर्ममंदातली ठेव आहे. ती खडी साखर आहे होती,
1: खरंच वा,
0: कुठे कुठेही
1: किती
0: कुठूनही खा
1: छान,
0: गोडच आहे,
1: किती छान.
0: काही प्रश्नच येत नाही, कुठूनही खा गोडच आहे. पण ह्यापेक्षा काय कॉम्बिनेशन पाहिजे तुम्हाला की एक विजयानंदचं डायरेक्शन, एक देवानंद, एक नूतन आणि एक रफी साहेबांचा आवाज,
1: वा,
0: ह्यापेक्षा ब्रिलियंट काय? म्हणजे हे इतकं ब्रिलियंट आहे ज्यांनी ते गाणं. मला दृश्यात्मक म्हणून पण आवडतं,
1: अर्थात
0: एका फक्त त्या मनोऱ्यामध्ये कुतुब मिनारमध्ये
1: खाली
0: त्याने
1: खाली
0: जे
1: उतरत जातात तुम्हाला
0: शूट
1: पण,
0: केलं आहे,
1: येणारे जाणारे लोक.
0: वापरलेले अँगल्स त्याचे
1: वा
0: त्याच्यात,
1: खरंच,
0: आणि बघा ना सारखं असं वाटत राहतं की नूतन पण म्हणणार आहे गाणं, नूतन पण म्हणणार आहे गाणं.
1: क्यों
0: आय
1: म्हणती
0: आय
1: असं
0: म्हणतीये
1: वाटतं.
0: म्हणतीये म्हणतीये, अरे बाप रे, एक्सप्रेशन
1: वा
0: ब्रिलियंट.

0: कम्माल गाणं आणि पुन्हा एस डी बर्मन बर्मनदा प्रश्नच येत नाही.
1: खूप खूप छान. इथं मला सहज एक आठवत आहे की आपण म्हणाल तसं की यातनं दोन आवाज तुम्हाला ऐकायला येतात किंवा ड्युएट आहे असा भास निर्माण होतो. अगदी नाटकातही एक कलाकार नाटक सादर करत नाहीच, तर तो पुढच्याचे संवाद घेऊन ते आपले संवाद सादर करतो. इथंही गाण्याच्या बाबतीत ते दिसतंय गातानाही, ऍक्टिंगच्या वेळेसही, डिरेक्शनमध्ये.
0: एक्झॅक्टली.

0: काय नेमकी जादू साधली असेल,
1: काय जादू आहे, जादू हाच शब्द आहे की काय काय एक
0: गायकानेही ते त्या ताकदीनं गायलं ना, प्रश्न दुसरा आवाज मला ऐकू आलाच पाहिजे
1: अगदी अगदी. आणि ही ही तर मजा आहे की पडद्यावर गात तू असशील पण एक्सप्रेशन माझा आहे बॉस.
0: येस,
1: आपल्या दोघांनी मिळून हे जमवलेली गोष्ट आहे आपण दोघांनी हे. आणि ते श्रेय अर्थातच सगळ्यात मोठं त्याचं श्रेय हे विजयानंद साहेबांचं आहे,
0: प्रश्नच नाही.
1: कारण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, म्हणजे रवी साहेबांना गाताना हे गाणं कसं शूट होणार आहे किंवा काय होणार आहे किंवा हे चाल करताना बर्मन साहेबांचीच चाल आहे.
0: एस डी बर्मन, येस.
1: मला वाटतं चित्रपट हा
0: तेरे
1: घर के सामने, करेक्ट, तेरे घर का अप्रतिम गाणी आहेत तेरे घर के सामने मध्ये. तू कहां ये बता असेल.

0: ह्या गाण्याचं जेव्हा केव्हा रेकॉर्डिंग झालं असेल तेव्हा काय होणार आहे शूट हे कदाचित माहीत नसेल, पण हे सगळं करून त्या एका माणसाच्या डोक्यात ते होतं कदाचित. त्या माणसाचं नाव होतं विजय आनंद.
1: बस
0: की ज्यांनी ते सगळं आता असं करतो हे शूट करतो की वाटावं की हे गाणं असं आहे.
1: खरंच
0: आणि खरं सांगू का, काय वाटेल तेवढी तुम्ही गाण्यांविषयी बोलावं.

0: म्हणजे आपण ती गाणी आत्ता घ्यायला नको, पण ही हा खजिना आहे ना.
1: प्रश्नच नाही.
0: म्हणजे मदन मोहन साहेबांची गाणी असतील, शंकर जयकिशनांची गाणी असतील, अगदी जयदेवनपर्यंत काय अभी ना जाओ छोडकर सारखं गाणं काय काय गाणं आहे. सुंदर सुख और दुःख के रास्ते बने सबके वास्ते, हे त्याच्यातलं वर्जन आहे बघा, ते
1: हो अगदी अगदी
0: आशाबाईंनी गायलेलं अप्रतिम
1: अप्रतिम.
0: वर्जन आहे. जो मुझसे भी छुपाओगे तो फिर किसे
1: किसे
0: बताओगे,
1: बताओ के?
0: कि मैं कोई गैर तो नहीं, दिलाऊं किस तरह यकीन कि तुमसे मैं जुदा नहीं, मुझसे तुम जुदा नहीं.

0: वा आनंदजी, आपण एखाद्या गाण्याकडे फक्त संगीतकाराच्या दृष्टिकोनातून नाही, गीतकाराच्या नाही, अभिनेत्या अभिनेत्रीच्या नाही, दिग्दर्शकाच्याही नाही, तर त्याही पुढे जाऊन एखाद्या सामान्यांच्या नजरेतून बघू शकता, त्याचं रूप न्याहाळू शकता, त्याचं सौंदर्य टिपू शकता, हेच आजच्या गप्पांमधून सिद्ध होत आहे.
1: हे ज्ञान आलंय वगैरे काही काही नाहीये, हे अतिशय सिम्पल आहे. हे ज्ञान आलंय वगैरे काही काही नाहीये, हे अतिशय सिम्पल आहे.
0: खूप खूप छान आनंदजी, हा प्रवाह असाच पुढे सुरू राहणार आहे. आजच्या भागाची वेळ मात्र इथे संपत आली आहे. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात.
1: हो चला.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 6. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: तुमच्यात सामील.

0: श्रोतेहो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आजच्या या कार्यक्रमामध्ये सिनेनाट्य कलावंत आनंद इंगळे यांच्याशी झालेल्या गप्पा आणि गाणी भाग 6 आज प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाचे संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ. विशेष गीत गंगा हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला. आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 आहेत. आता यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये सुरुवातीला मंच आहे गीत.
1: मंच आहे गीत. मन चाहे गीत.

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.

0: डुपर है अपना बॉम्बे टॉकी।
1: एक बेमिसाल शायर
2: मेरे

श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. एक निवेदन ऐकूयात. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल. संध्याकाळची गोष्ट. आजच्या कार्यक्रमात संग्रहातून या सदरात ज्येष्ठ साहित्यिका आणि आकाशवाणी कार्यक्रम निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांची डॉक्टर कल्याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपल्या सर्वांच्या वतीनं मी ज्यांच्याशी बोलणार आहे त्या आपल्या परिचयाच्याच आहेत. या आवाजानं जवळजवळ 25 वर्ष अनेकांशी भावजईचं नातं जोडलं होतं. या लाडक्या वहिनी ज्योत्स्ना देवधर आपल्याशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणीच्या गृहिणी कार्यक्रमाच्या निर्मात्या एवढीच त्यांची ओळख नाही तर असंख्य वाचकांना प्रिय असणाऱ्या या लोकप्रिय लेखिका आहेत. घरगंगेच्या काठी, कल्याणी, उत्तर योगी, कुवर्णी, रमाबाई यासारख्या कादंबऱ्यांची लेखिका म्हणून आणि गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, बोच, उद्ध्वस्त, धुम्मस, मधली भिंत, विंझणवारा यासारख्या अनेक कथासंग्रहातून त्या आपल्याला भेटल्या असतील. अलीकडच्या काळातलं एरियल हे आत्मकथनात्मक पुस्तक किंवा आठवणींचे चतकोरसारखं ललित लेखनात्मक पुस्तकही तुम्ही वाचलं असेल. हिंदीतही त्यांनी लिहिलंय. आजवरच्या साहित्य सेवेबद्दल ज्योत्स्ना देवधरांना अनेक पुरस्कार मिळालेत. घरगंगेच्या काठीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार, उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमीनं त्यांना कल्याणीच्या हिंदी नाटकासाठी पुरस्कार बहाल केलाय. कॅक्टस या हिंदी कथासंग्रहाबद्दल बिहार शासनानं पहिलं पारितोषिक आणि ताम्रपट देऊन त्यांना गौरवलंय. रमाबाई या चरित्रात्मक कादंबरीसाठी कलकत्त्याच्या भारतीय भाषा परिषदेतर्फे त्यांना प्रथम पुरस्कार मिळालाय. अंतरा या हिंदी कथासंग्रहाला अहिंदी भाषाभाषींसाठी प्रथम पुरस्कार मिळालाय. रमाबाई या चरित्रात्मक कादंबरीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा रा ना नातू पुरस्कारही त्यांना मिळालाय.

0: तर अशी अनेक पारितोषिक, तेव्हा अशा या लोकप्रिय लेखिकेशी आज बातचीत करायचे. ज्योत्स्नाबाई, तुमची मुलाखत घेताना भीतीची भावना मनात नाही, पण जरा गंमत वाटते. कारण आकाशवाणीसाठी तुम्ही आजपर्यंत अनेक वक्त्यांना पाचारण केलं असेल, त्यांची भाषणं प्रसारित केली असतील. आज स्वतःच वक्ता बनून आकाशवाणीवर येताना आणि टेबलाच्या पलीकडून बोलताना तुम्हाला कसं वाटतंय?
1: जबाबदारी कमी वाटते. बरं, छान वाटतंय. काय विचारतेस?
0: आकाशवाणीचा गृहिणी कार्यक्रम आम्ही किती चवीनं ऐकत होतो याची कदाचित तुम्हाला कल्पना नसेल. कारण त्या काळामध्ये आकाशवाणी हे इतकं लोकप्रिय माध्यम होतं. लोकप्रिय म्हणण्यापेक्षा आम्हाला आकाशवाणीनं जे दिलंय त्याच्यामध्ये एक संस्काराचा जसा भाग आहे, तसा एक जडणघडणीचा भाग जास्त होता असं मला वाटतं. आणि त्यामुळे गृहिणी कार्यक्रम हा बायकांसाठी आहे, तो मुलाने ऐकायचा नाही किंवा युवकाने ऐकायचा नाही असं आम्ही

0: आता आकाशवाणीनं जे दिलंय त्याच्यामध्ये एक संस्काराचा जसा भाग आहे तसा एक जडणघडणीचा भाग जास्त होता असं मला वाटतं. आणि त्यामुळे गृहिणीच कार्यक्रम हा बायकांसाठी आहे, तो मुलाने ऐकायचा नाही किंवा युवकाने ऐकायचा नाही असं आम्ही करत नव्हतो. खूप आम्हाला वातावरणाचा सुद्धा त्याच्यामध्ये लाभ झाला. म्हणजे खेड्यात राहणाऱ्या आमच्यासारख्या युवतींना एक शहरातलं असं वेगळ्या प्रकारचं सांस्कृतिक पोषण करणारं वातावरण त्याच्यातून मिळालं. तर मला असं वाटतं की तुम्ही ही जबाबदारी पेलताना तुम्हाला काय काय अनुभव आले त्याच्याबद्दल थोडंसं श्रोत्यांना सांगा.
1: कल्याणी, आत्ता तू जे म्हणाले त्याच्याबद्दल मी आभारच मानायला पाहिजे, कारण मला निवृत्त होऊन आता 10 वर्ष झाली. तर साधारण तुझ्या वयाची म्हणजे 40 पत्रकार भेटतात, डॉक्टर भेटतात, वकील भेटतात, तुझ्यासारख्या प्राध्यापिका भेटतात आणि त्यांच्या तोंडून आमच्यावर तुमच्या गृहिणी कार्यक्रमाचे संस्कार झाले असं ऐकलं की अर्थातच मला खूप बरं वाटतं. कारण रेडिओत काम करणारी व्यक्ती हे अनेक लेखक घडवतच असतं. कारण आम्ही आमच्यासाठी भाषण कसं लिहावं, संवाद कसे लिहावे, श्रुतिका कसे लिहावे म्हणून प्रत्येक अधिकारी त्या दृष्टीने शोध घेतच असतो, नवी नवी टॅलेंट. पण श्रोता आज 10 वर्षानंतर म्हणजे कार्यक्रम होऊन जर 30-35 वर्षानंतर अजून आठवण ठेवतो आणि आपल्यावर संस्कार चांगले झाले ना, आपण समाजामध्ये काही स्थान मिळवलं, तर हे मला यश फार मोठं वाटतं. आणि खरोखरीच आता 70 आलेली मी, मला असं वाटतं माझ्या श्रोत्यांचं, माझ्या वाचकांचं प्रेम, त्यांचं माझ्याविषयीचा आदर हा मला मरताना खूप सुखद असा अनुभव ठरणार आहे. पण एक तुला सांगायला पाहिजे की रेडिओवर यश मिळतं ते एकट्याचं नसतं. तसं ते माझं एकटीचं यश नाही आहे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या संजीवनी आपटेचं तितकाच सहभाग आहे. कारण हे एकट्याचं काम नाहीच आहे म्हणे. तसंच अगदी ड्युटी रूमपासून कंट्रोल रूमपर्यंत किंवा स्टेशन डायरेक्टरपासून स्टेशन इंजिनियरपर्यंत सगळ्यांनीच मला मदत केली. आणि जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणतात आपलं आवडीचं काम, ते मात्र मला इथे मिळालं. आणि मी एकदम 4 भिंतीतनं एका मोठ्या वर्तुळात, मला बोरकर एकदा म्हणाले होते की ज्योत्स्नाबी रेडिओवर काम करायचं म्हणजे चौकात बसल्यासारखं आहे. ह्याचा अर्थ असा की तुमच्या प्रत्येक कृती, तुमचे प्रत्येक कार्यक्रम ह्याच्यावर लोकांचं लक्ष असतं, त्याच्यावर टीका होऊ शकते. आणि मग गंमत अशी होते की शिव्या आणि ओव्या एकत्र घ्यायची आपल्याला सवय होऊन जाते. तर माझ्या सगळ्या यशामध्ये ह्यांचा सगळ्यांचा नक्कीच भाग आहे. एकटीचा नाही, पण मला आवड असल्यामुळे मी स्वतः इथे खूप शिकले हे मला आकाशवाणीने मला दिलेलं फार मोठी देणगी आहे.
0: बरं, नाही मी वेगळ्या तऱ्हेने प्रश्न विचारला होता की आम्हाला खूप ग्लॅमर वाटायचं आकाशवाणीबद्दल, तर असं ग्लॅमरस म्हणून वावरताना तुम्ही त्यावेळेला नवी आव्हानं पेली असतील, तर आज आकाशवाणीबद्दलचं असं वलय नाहीसं झाल्यावर जर तुम्ही आता इथे असतात निर्मात्या म्हणून, तर कसं प्रभावीपणाने काम करू शकला?
1: नाही, काम मी करू शकले असते, पण 7 साली जे आकर्षण श्रोत्यांचं होतं म्हणजे आम्हाला बघायला लोक यायची, कोणी मला गजरा आणून द्यायचं, कोणी काहीतरी सासूसून पैज लावले की वडे वगैरे आणून द्यायचे, ते आता होत नाही. म्हणजे कार्यक्षम अधिकारी तितकेच आहे, तितकंच चांगलं करतायत काम, पण ते आता होत नाही. कारण लोकांच्यावर टीव्हीचा खूप परिणाम आहे आणि टीव्हीचा परिणाम असल्यामुळे आकाशवाणी मागे पडली आहे. तरी पण आकाशवाणीची उपयोगिता ही माझ्या दृष्टीनं टीव्हीपेक्षा जास्त आहे. कारण तू जसं म्हणालीस ना, तसे संस्कार, उत्तम कार्यक्रम, उत्तम वाचन, उत्तम साहित्य हे रेडिओच्या माध्यमातूनच येतं.
0: बरोबर. एकीकडे तुम्ही आकाशवाणीवर काम करत होतात आणि त्याच वेळेला तुमची मला वाटतं 67 घरगंगेच्या काठी प्रसिद्ध झाली, तर तुम्ही आधी लिहित होतात आणि मग नंतर आकाशवाणीवर आलात का आकाशवाणीच्या वेळेलाच तुम्ही लिहायला सुरुवात केली?
1: नाही, त्याचं काय झालं की मी लिहित होते पण मी हिंदीत लिहित होते. धर्मयुगमध्ये माझ्या अधूनमधून कथा येत होत्या पण मराठी मी लिहित होते असं मला म्हणता यायचं नाही. आणि घरगंगेच्या काठी माझी पहिली कादंबरी, आता पुष्कळांचं असं होतं, माझंही असं झालं की आपण नेमकं काय लिहितो आहोत, चांगलं लिहितो आहोत, वाईट लिहितो आहोत, हे कादंबरीच्या फॉर्मला धरून आहे किंवा नाही असं काहीही नाही नव्हतं माझ्या डोक्यात. पण जेव्हा त्याला लोकांनी छान म्हटलं, पुस्तक छापलं गेलं, त्याच्या 5 आवृत्त्या निघाल्या, कल्याणीच्या 5 आवृत्त्या, नंतर ते तुला माहित आहे की विद्यापीठाला अभ्यासाला लागलेलं आहे, चित्रपट झाला, वाचन झालं, सगळं झालं, तेव्हा मला वाटतं की आपण काहीतरी चांगलं लिहिलं. तर ह्याचा शोध घेताना माझ्या मनामध्ये आलं की माझ्या मनावर हिंदीचं खूप संस्कार आहे,
0: ते जाणवतं. म्हणजे इतकंच नाही, भाषेवर तर जाणवतच आहे, तुमच्या शैलीमध्ये ते जाणवतं, पण त्यातली एक थोडी नात्यांमधली जी अद्भुत रम्यता आहे, त्याला आपण रोमॅन्टिक असं म्हणू, आदर्शवाद सुद्धा एक रोमॅन्टिक पातळीवरचा आहे, तर तो प्रभाव कुठून तुमच्यामध्ये आलाय?
1: तो प्रभाव मला वाटतं प्रेमचंद, जैनेंद्र, नंतर शरद बाबू, पण त्यांच्यावर आपण हा आक्षेप घेता येणार नाही कारण त्यांनी खूप सकस आणि चांगलं

0: दिलेलं आहे. माझ्यावर परिणाम असा झाला की आणि मारवाड्यात राहिल्यामुळे शेजारी पाजारी बघत असल्यामुळे धीर भाऊजे आमच्या मागच्याच बाजूला एक धीर भाऊजे होते, त्याचं मला भयंकर लहानपणापासून आकर्षण होतं. म्हणजे वयात आल्यानंतर मुलगी आपला पती कसा असेल अशी चित्रणं रंगवते, मी माझा धाकटा धीर कसा असेल अशी चित्रणं रंगवत होते. आणि तेव्हापासून मला दुर्दैवाने धाकटा धीर मिळाला नाही, पण मला असं वाटतं धाकटा धीर मिळाला असता तो माझा सगळ्यात छान मित्र झाला असता, कारण ते नातं वाचून म्हणा संस्कार झाले म्हणा आणि ते माझ्या साहित्यात पण आलंय.
1: तुमच्या घरामध्ये कोणी लिहिणारं वगैरे होतं?
0: नाही, कोणीच नाही, सासरी माहेरी कोणीच नाही. आणि तो जुना काळ इतका काळ होता 70 वर्षापूर्वीचा की वडिलांना मुलांनी शिकावं असं फार वाटायचं, मुलींनी शिकावं असं वाटायचं नाही. आणि खरं म्हणजे सांगायचं म्हणजे मी 7वीत 2 नापास झाले, त्यामुळे माझ्याविषयी वडिलांना काही आशा वाटण्याची गरजच नव्हती, कारण मी हुशार कुठल्याच दृष्टीने नव्हते. आणि नापास होण्याचं कारण म्हणजे गणित. गणितात मला 0 मार्क मिळायचे, कारण मी 3.5 पुरुष 2.5 मुलं आणखीन 1.25 पुरुष.
1: भाषेची आवड तेव्हापासून?
0: हा, भाषेची आवड पहिल्यापासून आहे. आणखीन वाचत होते. इस्मत चकताई सारख्या फार मोठ्या ह्या माझ्या शिक्षिका होत्या इंग्रजीच्या, त्यांचेही माझ्यावर खूप संस्कार झाले आणि त्या मला छान छान वाचून दाखवायच्या, कौतुक करायच्या. तर मला असं वाटतं माझ्या लेखनाला थोडाफार कुठे वाटा मला द्यायचा असेल म्हणजे लग्नाच्या आधी तो त्यांना देता येईल. लग्नानंतर मग दुर्दैवाने इतका काळ तो 42 सालचा चांगला होता, पण कुठल्याही प्रकारे सामाजिक राजकीय सांस्कृतिक कलात्मक असं इतकं ते सबंध पेटलेलं होतं, धगधगलेलं होतं आणि अगदी सबंध सर्वंकष असं त्याचा त्यावेळेला बिंदू होता, पण माझ्या घरापर्यंत ते काही पोहोचलं नाही. म्हणून मला असं वाटतं की रेडिओचे माझ्यावर फार उपकार, हे सगळं जे मला आत्म हवं होतं मला, ज्याची
1: बहिणी वगैरे काही लिहित नव्हत्या मग?
0: नाही, आम्ही सगळ्या उशिरा शिकलो, मला संधी मिळाली त्यांना संधी नाही मिळाली असं पण म्हणू शकू. त्याही लिहितात आता थोडंफार, पण त्यांना संधी तशी माझ्या इतकी मिळाली नाही आणि आम्ही सगळ्या उशिरा शिकलो. आणि यश मिळालं, जर घरगंगेच्या काठीला यश असतं मिळालं तर कदाचित मी लिहिलंही नसतं.
1: अलीकडे तुमचे कल्याणी आणि घरगंगेच्या काठीवर सुद्धा एक चित्रपट निघालेला होता, तर खरं म्हणजे त्या तुमच्या दोन्ही कादंबऱ्यांमध्ये दृश्यमयता आहे, चित्रमयताही आहे. तर खरं म्हणजे दृश्य माध्यमातून त्या सादर होताना त्याचं सगळं सामर्थ्य तितकं दिसायला हवं होतं. तर खरं सांगायचं तर आमच्यासारख्या वाचकांना एक थोडी खंत वाटली, जेव्हा लेखक आपल्याच कादंबरीचं स्वतःच रूपांतरण करतो तेव्हा त्याला असं वाटतं की आपली ही जी कथावस्तू आहे मूळ ती तशी तशी तशी सादर व्हावी, तर ते झालं नाही म्हणून.
0: पण कुठे आता कल्याणी नाटक हे मीच लिहिलं, भालबा केळकरांच्या दिग्दर्शनाखाली पीडीएच्या कलाकारांनी मनपूर्वक त्याचे प्रयोग केले, 101 प्रयोग तर नक्कीच झाले. आणि मला वाटतं तिथे माझ्या लिखाणाला चांगला न्याय मिळाला, इथे नाही जमलं. आणि त्यातलं माझं अज्ञान मी सांगते की महाराष्ट्रात मी नवीन असल्यामुळे मला माणसं माहीत नसल्यामुळे मी फार चांगली संधी अनेक गमावल्या, मी सगळ्या क्षेत्रात गमावल्या. कल्याणीचा तो विषय निघाला त्याच्यावरनं सांगते की राजा ठाकूर सारखा दिग्दर्शक माझ्या घरी आला होता, मी कल्याणी करतो म्हणाला, पण मला राजा ठाकूर हा कोण मनुष्य आहे, किती मोठा मनुष्य आहे, माझ्याबरोबर घरात आणि भोवताली माणसं जाणकार नाही की नाही हा मोठा मनुष्य आहे, तू नाही म्हणू नको, मी आगाऊपणा करून नाही म्हटलं आणि त्याचा मला आजपर्यंत पश्चाताप होतो. असं अनेक ठिकाणी केवळ महाराष्ट्राची माहिती नाही, तिथली माणसं माहिती नाहीत, म्हणून मी खूप संधी गमावली.
1: तुम्ही हिंदी वातावरणात वाढलात आणि हिंदीचा प्रभावही आहे हिंदी साहित्याचा, मग एकाच बाजूला तुम्ही हिंदीमध्ये कसं काय जास्त लिहिलं नाहीत?
0: त्याचं कारण आहे की हिंदीला प्रकाशनाचा मार्ग कुठेच नव्हता. धर्मयुग मध्ये होत होतं, त्याच्यानंतर तेही थांबलं. आणि हिंदी आज सुद्धा तू म्हणशील तर कल्याणी हिंदी कादंबरी मी केलेली आहे, चुकामुखी लेखाजोखा या नावाने केलेली आहे, कथा आहेत, पण प्रकाशक मिळत नाही. आणि एक वाईट अनुभव असा थोडक्यात सांगायचा म्हणजे दिल्लीला एक मी माझं लेखन पाठवलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण त्याच्यात त्यांची परत काहीतरी लबाडी निघाली आणि तुला आश्चर्य वाटेल पोलिसाची मदत घेऊन मला माझं ते लेखन परत मागवायला लागलं, तेव्हापासून कानाला खडा.
1: ज्योत्स्नाबाई, शैलीबद्दल मला एक प्रश्न सारखा विचारा असं वाटतंय की अल्पाक्षरत्व हा तुमच्या शैलीचा गुण वाटतोय, तर एरवी बऱ्याच वेळेला बायकांची भाषा म्हणून या गुणाला एक थोडंसं अनुलेखानं मारलं जातं, पण मला असं वाटतं एकूणच बायकांची टापटीप, नेमकेपणा, नेटकेपणा आणि झाकपाक करण्याची सवय याच्यातून हे आलंय का एक तर, आणि दुसरं म्हणजे आकाशवाणीच्या अनुभवावरून काही शैलीवर प्रभाव पडला?
0: हो, मी खरी लेखिका म्हणून आकाशवाणीवरच घडले.
1: बर, म्हणजे याआधी काही तुमच्या घरामध्ये काही पार्श्वभूमी नव्हती?
0: घरातही नव्हतं, मी स्वतः पण काही लिहिलं नव्हतं, लहान सण कथा हिंदी लिहित होते, पण ते काही थोडं मोठं लेखन असं म्हणता येणार नाही. आकाशवाणीवर आल्यावर काय ते आकाशवाणीची मागणीच होती.
1: बरं,
0: आणि तुला एक गंमत सांगायची

0: जे माझ्या वेळेला आम्ही फार कमी बायका स्त्रिया आकाशवाणीवर होतो.
1: मी जे मगाशी ग्लॅमर म्हणलं ना ते त्यासाठीच म्हटलं होतं,
0: ग्लॅमर होतं, त्याच्यावर जबाबदारी पण होती.
1: हो बरोबर.
0: आणि माझ्यासारख्या बाईला जिला धड मराठी बोलता येत नव्हतं. म्हणजे लग्न झालं तर तुला आश्चर्य वाटेल, मी मारवाड्यातून आलेली, लग्न झालं तेव्हा मला मराठी शुद्ध बोलता येत नव्हतं. म्हणजे उंगली दुखून राहिली आहे, पेट मी दर्द आहे, अशी मी मराठी भाषा वापरत होते. त्याच्यात मग मराठी घरात, मराठी वातावरणात किंवा मराठी शहरात राहिल्यामुळे थोडंफार मराठी यायला लागलं. पण तुला सांगायचं म्हणजे मी रेडिओ जेव्हा नोकरी करायला लागले तेव्हा मला सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या भाषेची होती. पण आमचा गृहिणी कार्यक्रम म्हणा, त्याच्यात त्या कार्यक्रमाचीच मागणी आहे की थोडक्यात खूप सांगणे आणि एक मानसिक दृष्ट्या श्रोत्यांची त्या विषयासाठी तयारी करणे, मनोभूमिका तयार करणे, त्या दृष्टीने अगदी अल्पाक्षरेने अर्थबहुल ही भाषा माझी तिथेच तयार झाली. कारण ती डिमांडच होती, मागणीच होती त्या कार्यक्रमाची आणि ते मला आवडलं. एक दुसरं असं की मी इथे असताना फार चांगले लेखक इथे होते आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने मला सगळ्या विषयांच्यावर अभ्यास करता आला, जाणता आला आणि मला एक लक्षात आलं की एकही विषय माझा नाही असं मला वाटत नाही. मग विज्ञान असो, भूगोल असो, इतिहास असो, म्हणजे आमच्याकडे शिवाजी आम्हाला काहीच माहीत नव्हता. इथे आल्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंशी जेव्हा एक एक श्रुतिका करत गेले आणि शिवाजी महाराजांचा इतिहास कळत गेला तेव्हा साहजिकच माझ्या बुद्धीची प्रगल्भता, ठेवण ही सगळी आणि बहुश्रुतपणा जो म्हणतात तो मला आला आणि ते लेखकाला अत्यंत आवश्यक आहे. लेखकाला अनेक विषयांमध्ये रस घेणं, माहिती असणं हे पण आवश्यक आहे. तर ते सगळं मला रेडिओत मिळालं.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
5: हिंदी चित्रपटात हास्य अभिनेता आणि हास्य अभिनेत्रींचं एक आगळं वेगळं स्थान. जॉनी वॉकर, जगदीप महमूद, ज्युनियर महमूद, असरानी, पेंटल, धुमाळ, आय एस जोहर, बुकरी, जॉनी लिव्हर, तर अभिनेत्रींमध्ये मनोरमा, टुनटुन म्हणजेच उमा देवी, तसंच गुड्डी मारुती, अरुणा इराणी यासारख्या कलाकाराबरोबरच देवेन वर्मा.
6: सुन इधरा, एक बात बताओ, आदमी मरते मरते आठ आणी बचा के क्या करेगा?
7: कुछ नहीं.
8: जब जिंदगी चली गई तो आठ आने बचा के क्या फायदा, ये ले चने खा.
5: उत्पल दत्त, शक्ति कपूर, अनु कपूर, अनुपम खेर, लक्ष्मीकांत बेर्डे, बोमन इरानी, कादर खान यासारखे कलाकार. पूर्वीच्या काळी जॉनी वॉकर आणि महमूद यांच्यासाठी भूमिका लक्षात ठेवून चित्रपट लिहिले गेले आणि नायकांपेक्षाचं अधिक मानधन या कलाकारांना देण्यात आलं. तेव्हा अशा हास्य कलाकारांविषयी बोलूयात यावेळच्या हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमात. सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान जरूर फोन करा 2553 1705 किंवा 1706 या क्रमांकावर. प्रसारण होईल बुधवारी 12 ते 1 दरम्यान. हास्य कलाकारांविषयी बोलायचं आहे, आपल्याला फोन करायचा आहे हॅलो आपकी पसंद या कार्यक्रमासाठी सोमवारी 11 ते 11:30 दरम्यान. संवाद साधतील कैलास शिंदे.

0: मगाशी तुम्ही म्हणाल तसं की त्यावेळेला काही माध्यमांमध्ये स्त्रिया फारसं काम करत नव्हत्या, तर मग हे काम करताना काही अडचणी खास बाई म्हणून?
1: नाही, सुदैवाने तशा अडचणी आल्या नाही, कारण घरी पण मला त्रास झाला नाही तसा. म्हणजे सासरी आम्ही चौघजण होतो, त्रास माझा तसा झाला नाही. मला अडचणी मात्र इथेच आल्या की बराचसा वेडेपणा माझ्या हातनं व्हायचा आणि मग त्या वेडेपणाला थोडंसं हसणं विसणं मला

0: कळायचं. पण मी फार स्वभावाने जिद्दी हौशी आणि कष्टाळू, त्यामुळे सुद्धा मी त्यातनं बाहेर पडून स्वतः शिकत गेले. आणि तू जे म्हणते संस्कार असले, तर तसे खरं म्हणजे संस्कार आधी मी माझ्यावर करून घेतले.
1: संस्कार म्हणजे मला म्हणायचं होतं की एक आधुनिक विचार देणं, जो मासिकांनी दिला महाराष्ट्रात, स्त्री किर्लोस्कर या मासिकांनी दिला, तशा प्रकारचा आकाशवाणी देत होती, त्या अर्थाने मी संस्कार म्हणलं. त्या दोन पिढ्यातलं अंतर कमी करणं, नवं काय आहे ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवणं,
0: तेच मला म्हणायचं की माझी जसजशी वाढ होत गेली तसं त्याचं प्रतिबिंब माझ्या कार्यक्रमात पडत गेलं.
1: त्याच्याबरोबर मला असं म्हणायचं आहे की हे सगळं रंगवताना तुमची अल्पाक्षरी शैली जी आहे ती विशेषच आहे, आणि याचा जरा अभ्यास व्हायला होता. पण मी तुम्हाला जे विचारते की ज्याला आपण अनुल्लेखाने मारणं म्हणतो, अशा प्रकारे काही आपल्या बाबतीत झालंय असं वाटतं तुम्हाला?
0: पुष्कळ पुष्कळ वाटतं. प्रभाकर पाध्यांनी माझ्या अर्थबहुल अल्पाक्षरी शैलीबद्दल खूप लिहिलं होतं. माझ्या सुदैवाने पहिल्या काळामध्ये मला प्रभाकर पाध्य, निशिकांत मिरजकर, श्रीके क्षीरसागर, तळवळकर, नंतर मग बाळ गाडगे, शंकर सारडा, असे फार छान लोकांनी मला उत्तेजन दिलं. इतकंच नाही, तुला आश्चर्य वाटेल, उत्तरयोगी ही जी कादंबरी आहे त्याच्या दादा धर्माधिकारीने मला इतकं सुरेख पत्र लिहिलं आहे, ते ह्या दुसऱ्या आवृत्तीत आम्ही छापलंय. आणि त्याच्यात त्यांचं सौजन्य असं की ते म्हणाले की मला अरविंद कळलेने इतके तुम्हाला कळलेले आहेत, अर्थात ते त्यांचं
1: सौजन्यचा तुम्ही उल्लेख केलात म्हणून.
0: आणि रमाबाईवर सुद्धा मी सांगते तुला, रमाबाईवर म्हणजे हा अलीकडचा म्हणून मुद्दाम सांगते की कुसुमाग्रजांनी त्याच्याशी फार छान मला पत्र लिहिलं. तरी मला म्हटलं आजच्या काळात सुद्धा अभिमानाचा भाग वाटतो.
1: आता आपण दोन्ही कादंबऱ्यांचा उल्लेख केलात म्हणून विचारते, खरं म्हणजे उत्तरयोगीत तुमचा अभ्यास खूप दिसतो आणि मला असं वाचलेलं आठवतंय की तुम्ही त्या काळामध्ये आश्रमामध्ये जाऊन राहिलेल्या होतात, तर इतका अभ्यास करून सुद्धा वाचताना किंवा सकस जास्त वाटते ती रमाबाई, याचं काय कारण?
0: ह्याचं कारण असं की उत्तरयोगी ही मी 73 साली लिहिली आणि रमाबाई ही 89 साली लिहिली, तर इतक्या 15-16 काळात मी थोडी शहाणी झाली असं समजायला हरकत नाही.
1: लेखक म्हणून वाढ झाली
0: असं समजायला हरकत नाही. एक दुसरं असं की उत्तरयोगी लिहित असताना त्यांचं जे अध्यात्म आहे, कारण एक फार मोठा क्रांतिकारी तो मनुष्य, त्याच्यातनं कलकत्ता सोडून पॉंडिचेरीला आल्यानंतर ते अध्यात्मात शिरले आणि काही वर्ष तर अज्ञातवासातच होते, तर त्याच्यासाठी इतकं अध्यात्माचा अभ्यास हा माझ्यान झाला नाही, म्हणून ते कुठेतरी उडेपणा वाटतो, कारण ते अवघडच आहे सगळं. अरविंदांचा अभ्यास समजणं अत्यंत अवघड आहे, अध्यात्म समजणं. उलट रमाबाईच्या बाबतीत काय झालं की रमाबाई एक सामाजिक शोकनाट्याची नायिका, आणि तुला माझ्या वाचनात लक्षात आलं असेल की दुःखाची गोळी तोंडात ठेवून लिहिणं मला आवडतं, म्हणजे मला आवडतं ते. आता माझ्या साहित्याशी मगाशी तो बायकांचा विषय विचार, तो आपण नंतर बोलू परत. तर असं म्हटलं जातं की ह्या लेखिकांनी बायकांचे अश्रू टिपले, विकले, बायकांचे अश्रू विकले असं म्हटलं जातं, तर मला असं वाटत नाही, आम्ही ते टिपले आणि ते आवश्यक होतं. दुसरं असं की जो माझा अनुभव आहे तो मी लिहिणार, दुसरा जो अनुभव नाही तो मी लिहू शकणार नाही. तर रमाबाई विषयी मला सांगायचं की एक सामाजिक शोकनाट्याची नायिका एक, आणि दुसरं म्हणजे की त्या बाईच्या आयुष्यामध्ये तिची सगळी माणसं मिली आणि प्रत्येकाचं मरण हा एक निराळा प्रकार, निराळा अनुभव, निराळा शोक होता, निराळी शोकांतिका होती. तेव्हा मला त्या बाईंविषयी खूप आकर्षण वाटलं.
1: एक आणखीन एक प्रश्न की जो अनेकांना जाणवतो की दुःख हा तुमचा एक विषय आहे, म्हणजे कुटुंब हा जाय, कुटुंबातल्या नात्यांमधून येणारा ताण, तर हे दुःख का दिसतं?
0: हां, मी नेहमी म्हणते की मला दुःखाची गोळी तोंडात ठेवून लिहायला आवडतं. रमाबाई विषयी आकर्षण मला म्हणूनच वाटलं की तिच्या आयुष्यातली सगळी माणसं मरून गेली आणि खूपच तिने आयुष्यात दुःख भोगलं आणि म्हणूनच दुःखितांना तिने जवळ केलं, हे एक. दुसरं असं म्हणजे मला काय वाटतं, लहानपणापासून मी स्त्रियांचं वैधव्य पाहत होते,
1: म्हणजे मारवाड्यात
0: आमच्या घरात सुद्धा, नंतर सासरी आल्यानंतर सुद्धा एकंदरीत कुटुंब आणि आजूबाजूची जी माणसं होती तिथे बाई ही खूप दडपलेली होती आणि ती खूप सोसत होती, हे मी सगळं बघत होते. माझ्या ते तसं संस्कार, माझं 16 वर्षी लग्न झालं, त्यामुळे तसं माझं वय त्या दृष्टीने हेच होतं, लहान होतं. आणि मारवाड्यामध्ये मी बघितलं एकंदरीत की एक माझी शेजारची मुलगी होती, एक दृश्य मी कधी विसरू शकत नाही की तिचं लग्न झालं होतं 10व्या 12व्या वर्षी आणि तिला एका खाटेखाली तिचे 2 खुरांच्या खाली हात पसरून सासू आणि नणंदवर बसली होती आणि ती किंचाळत होती. तिने माहेरी पळून जाते म्हणून तिला ही शिक्षा होती, पाणी भरणं हे करणं ते पुष्ट. आणि दुसरंच आहे माझी आई, काकू, आत्या, मामी, जाऊबाई ह्या इतक्या प्रचंड सहनशील बायका होत्या आणि इतक्या म्हणजे त्या काही दुःखी होत्या, मोठे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होते असं नाही, पण तरी त्यावेळेचा पुरुष ज्या पद्धतीने छळत असे, त्रास देत असे, ते होतच होते आणि मी चकित व्हायचे. म्हणून प्रत्येकानं मला हा एक मुद्दा

0: महत्वाचा मानदावसा वाटतो की माझ्यातली नायिका बंडखोरने असं तुम्ही म्हणता.
1: नाही असं नाही म्हणायचं, उलट कुवर्णीच्या निमित्तानं तर खूप आक्षेप आले आणि त्या धीटपणाबद्दल. तर एका बाजूला धीटपणा आणि एका बाजूला दुःखाचं एक थोडं गाणं याचे मला सांगा.
0: मला ते लिहायला आवडतं कारण विनोदी लिहिणं तितकंच अवघड आहे आणि मुलांसाठी लिहिणं तर त्याहून अवघड आहे. हे मला वाटतं सोपं आहे म्हणून मला जमलं असेल, पण मला तो रस आवडतो.
1: करुणा रसच
0: मला आवडतो आणि जिथे जिथे करुणा आहे तिथे तिथे मी जाते, माझं मन जातं आणि मी त्याच्यामध्ये रमते असं. म्हणजे अजून सुद्धा मला वाचताना करुण रसात्मकच वाचायला आवडतं.
1: की एक नातेसंबंधाचं चित्रण म्हणून, एक कुटुंब म्हणून, एक कुटुंबाबद्दलचं एक ऑब्सेशन म्हणू आपण असं एक तुम्हाला आहे आणि कुटुंबा चित्रणामध्ये तुम्ही रमता आणि याच्यात कुठे काही एखाद्या लेखकाचा म्हणजे हरिभाऊंची आठवणी येते तिथे, पण असा काही प्रभाव नाही जाणवत तुमचं. तुम्हाला ते जाणवलेलं आहे हे कळतं. पण मग त्या कुटुंबामध्ये एक थोडा आदर्शवाद आहे आणि आज जे विस्कटलेली कुटुंब दिसत आहेत, तर खरं म्हणजे हा जास्त आव्हानात्मक विषय आहे. पण तरीही तुमच्या कथा त्या पूर्वीसारख्या नाही लक्षात राहत, याचं काय कारण असेल?
0: नाही, मला काय वाटतं की कथा संग्रह वाचणं आणि कथा सुट्टी वाचणं आणि कादंबरी हा टोटल फॉर्म वाचणं ह्याच्यात परिणामाच्या दृष्टीने फरक पडत असावा असं मला वाटतं. आणि ते जे कुटुंबाचं तू जे म्हणालीस ना, तर कल्याणी किंवा आता घरगंगेच्या काठीची सुरुवातच अशी आहे की मी आठवणींची शेंग सोलत बसली आहे, पातेला दाणे साठतच नाहीये, फोलफटांचा ढीक झालाय, पाठीचा कणा शेंगेसारखा उलेल काय. तर ही सगळी तिची एकंदरीत जीवनाची दिशाच दाखवते आणि शेवटी काय होणार हे आयुष्याचं हे कळतं. एक दुसरं असं की मला थोडस समाजात वावरल्यामुळे आणि अनेक अनुभव घेतल्यामुळे किंबहुना माझ्याकडे अनेक बायका येऊन भेटून आपले अनुभव सांगतात. खूप बायका मला मध्यम वर्गाच्या भेटतात. एखादा सासूसुनेवरचा महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख आला की फिरायला गेल्यानंतर पावलोपावली बायका म्हणतात अहो आम्हाला हेच म्हणायचं होतं. तर मला प्रांजळपणे वाटतं ते माझं मी मिशनच ठरवलंय. तुम्ही जरी त्याच्यात म्हणलं वारंवार येत आहे तरी मला असं वाटतं की मध्यम वर्गावर उच्च मध्यम वर्गाचे निम्न मध्यम वर्गाचे सगळे प्रॉब्लेम सगळे प्रश्न सगळ्या सगळी संकट त्यांच्याच जीवनात येत आहेत. म्हणजे मुलं आज थोडी स्वैरभैर झालेली आहे मध्यम वर्गात सोसायला लागते पण त्याच्याकडे पैसा नाही. निम्न वर्गाप्रमाणे आपल्याला दुर्लक्ष करून जात आहेत थोडेसे काहीतरी संस्कार आहेत म्हणून. तर संस्कार हा जो सगळा भाग आहे ना तो मला वाटतं की मग सदाशिवपेठी म्हणा, मध्यमवर्गीय म्हणा, ब्राह्मणी म्हणा, 3.5% म्हणा, काहीही नाव द्या पण ते टिकवणं आवश्यक आहे. त्या वर्गातली मी लेखिका.
1: टिकवणं म्हणजे कोणत्या अर्थाने?
0: टिकवणं म्हणजे साहित्यामध्ये टिकवणं आणि त्या दृष्टीने असं की कुटुंब मोठा कामा नाही हा माझा अगदी कटाक्ष. म्हणून मी तो माझी पडझड नंतर अनेक कादंबऱ्या आहेत त्या जर वाचल्या असतील त्याच्यात असं लक्ष येईल की मी प्रत्येक ठिकाणी ती नायिका तिची घुसमट होतेच आज. म्हणजे विभक्त कुटुंब पद्धती आपण पत्करली पण मी पडझडमध्ये एक वाक्य असं दिलंय की ती म्हणते की माझ्या डोक्यावर छप्पर आहे, 4 भिंती आहे, सांधे कोपरे साधलेले आहे. सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा माझ्या घराच्या भिंतीला भोक पडलेला आहे आणि ते लोकांना दिसू नये म्हणून मी पाठ टेकून बसली आहे. पाठीतला माझे बोध जाणवते लोकांना ते दिसत नाही. ही मला वाटतं आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीची गृहिणीची व्यथा आहे. कारण ती मिळवता येते सगळे तितका पुरुषाशी होत चाललाय. मी तितकी जी सक्षम होत चालली आहे, शहाणी होतीये, तर तितका पुरुषाशी सगळं तिच्यावर सोपवतंय. म्हणजे मुलांच्या शिक्षणापासून बँकेपर्यंतची कामं, तिची नोकरी, घर कामं आणि ती करती समर्थपणे हे सगळं होऊ दे. पण मला असं वाटतं की आज माणसामध्ये जो एक तणाव आलेला आहे तो मला फार भयावह वाटतो. आणि मला तर असं वाटतं की कुटुंबातले ताणतणाव, कुटुंबातला परकेपणा हा शेवटी समाजात प्रतिबिंबित होतो आणि समाजातला प्रतिबिंब एकदम शेवटी राष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतो जर समाज तसाच वागत गेला, राहत गेला तर. म्हणून मला माझं एक मिशन असं वाटतं की मी हे कुटुंबातले दोष काय आहेत, त्यात नेमके ताणतणाव काय आहेत हे मी सांगावं हे एक. दुसरं असं की आज जरी टीकाकारांनी काही म्हटलं तरी मला असं वाटतं की 50 हा माझी आशावाद खोटा असू शकेल. 50 वर्षांनंतर तुम्ही जर भारतीय मध्यमवर्गीय त्यातल्या त्यात मराठी कुटुंबाचा जर अभ्यास करायला निघालात तर तुम्हाला आमच्या मध्यमवर्गीय लेखिकांच्या लेखनातून सगळी त्यावेळची संस्कृती काय होती, नातेसंबंध कसे होते, आता कळायला काय गरज आहे असं म्हणून चालणार नाही. अभ्यास आपण जेव्हा करतो तेव्हा कळायला पाहिजे नातेसंबंध, त्यांचे सणवार, किंबहुना आपल्या वेळची भांडीकुंडी, आपल्या वेळची एक्सप्रेशन, वाक्प्रचार, म्हणी हे सगळं तुम्हाला ह्याच साहित्यात मिळणार आहे.
1: तुम्ही खूप आत आपल्या बाजूला वळून विचार करता असं जाणवते. मग कविता मात्र माझ्या तरी वाचनात नाही.
0: कवितेबद्दल म्हणायचं तर कविता लिहिल्या मी हिंदी आणि मराठी पण त्या स्वांत सुखाय होत आहे. त्यामुळे त्या छापल्या गेल्या एक कविता मात्र आली होती सत्यकथेत, शाबासकीच द्यायला पाहिजे. आता कविता वाचते लहानशी आणि संपूया आपण.

0: संपूया संपवायच्या आधी कविता वाचायच्या आधी एकच प्रश्न की चरित्रात्मक कादंबरी हा वाङ्मय प्रकार तुम्ही फार समर्थपणाने हाताळत आहे, तर असा एखादा संकल्प आहे का?
1: आहे अगं, पण ते बोलणं आधी करावे मग सांगा.
0: आवडेल आम्हाला.
1: नाही, कस्तुरबा विषयी लिहिणं माझ्या डोक्यात आहे, पण ते बरीच वर्ष आहे आणि ते त्याला वेळ जाणार आहे, बराच वेळ जाणार आहे, कारण फार सूक्ष्म अभ्यास त्याच्या बाबतीत करायला पाहिजे. प्रयत्न करणार आहे, लिहिन होईलच असं नाही.
0: या प्रकल्पासाठी तुम्हाला शुभेच्छा देते आणि कवितेनं आपण समारोप करूया.
1: नशीब. नशीब म्हणजे रेशन कार्ड आहे का? नशीब म्हणजे रेशन कार्ड आहे का? सर्वांना सारखं मोजून मिळायला. कपाळाची लांबी रुंदी तरी कुठे सारखी सटवायची तीच अक्षरं लिहायला. नशीब म्हणजे रेशन कार्ड आहे का? सर्वांना सारखे मोजून मिळायला. कपाळाची लांबी रुंदी तरी कुठे सारखी सटवायला तीच अक्षरं लिहायला. शाईचा वाण पण एकरंगी नाही. शाईचा वाण पण एकरंगी नाही. कपाळाचा पोत पण सारखा नाही. ललाट लेख वाचता येत नाही कारण डोळे कपाळाच्या वर नाहीत.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: आताच आपण देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात संग्रहातून या सदरात ज्येष्ठ साहित्यिका आणि आकाशवाणी कार्यक्रम निर्मात्या ज्योत्स्ना देवधर यांची डॉक्टर कल्याणी दिवेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनलला आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
2: पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
4: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
5: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
4: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
5: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
4: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
5: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
4: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
5: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
4: सहकार्यम यशोधनम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
5: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: कार्यक्रमात सुरुवातीला संत श्री तुकाराम महाराज यांची एक रचना सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे कमलाकर भागवत यांनी.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये अमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी जिव्हा तृप्त.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत ऐकूयात. संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मुलींनो, बदलत्या आधुनिक काळाशी मैत्री करत आपलं स्मार्ट करिअर घडवा. कसं ते जाणून घ्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या MNVTA तर्फे रविवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11 ते 4 पर्यंत मोफत करिअर गायडन्स शिबिर.
3: इंटिरियर डिझाईन, फॅशन डिझायनिंग, फूड प्रोसेसिंग, कॉस्मेटॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, हेरिटेज, ग्राफिक डिझाईन आणि अजून बरंच काही. ह्या क्षेत्रांमधल्या करिअर विषयक संधींबद्दल तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन आणि शंका निरसन.
2: सेमिनार सहभागी होण्यासाठी कॉल करा 8237879841.
3: नोट करा 8237879841.
4: NDA मध्ये जायचंय.
2: 11वी पासूनच तयारीला लागा.
4: 11वी 12वी आणि NDA कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
2: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
5: मंगेश पाडगावकर यांची रचना संजीवनी खळे यांच्या स्वरात ऐकूयात. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940 598 93 75.
2: वेबसाइट सिद्धिविनायक कॉलेज.org.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: NDA मध्ये जायचंय.
5: 11वी पासूनच तयारीला लागा.
4: 11वी 12वी आणि NDA कोचिंग साठी अपेक्स करिअर्स पुणे. संपर्क 9850880058.
5: फोन नंबर पुन्हा एकदा 9850880058.
6: कार्यक्रमातली शेवटची रचना स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात ऐकूयात. लक्ष्मीकमल गेडाम यांच्या गीताला संगीत दिलं आहे नंदू होनप यांनी.

0: पुना आयकर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आयकर मिशन हेल्दी आईज.
1: सांज धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
3: विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगण करतील. जनगणनेद्वारे घेण्यात येणारी सर्व माहिती पूर्णतः गोपनीय राहणार असून जनगणनेच्या अधिनियमानुसार नागरिकांनी प्रगणकांना माहिती देणं अपेक्षित आहे. पुण्यातील बाणेर इथं महापालिकेच्या सहकार्यानं PPP तत्वावर आपुलकी मेडिकल केअर सेंटरतर्फे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय उभारण्यात आलं आहे. 150 खाटांची क्षमता असलेल्या या रुग्णालयात शासकीय दरात उपचार उपलब्ध होणार आहेत. एकंदर 165 कोटी रुपयांचा प्रकल्प असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या याचं लोकार्पण होणार आहे. पुणे महापालिकेच्या मालमत्तांना नाव देण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांच्या नामकरणासाठी संबंधित प्रभागातील सर्व 4 नगरसेवकांची संमती आवश्यक राहणार नसून 4 पैकी 3 नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असल्यास नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करता येणार आहे. या निर्णयामुळे 4 सदस्यीय प्रभागात एखाद्या नावाला एका नगरसेवकाचा विरोध असला तरी उर्वरित 3 सदस्यांच्या संमतीवर सत्ताधारी पक्षाला आपल्या पसंतीचं नाव देणं शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेत दर गुरुवारी नो व्हेईकल डे पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा महापौर रवी लांडगे यांनी सर्वसाधारण सभेत केली. महापालिकेच्या विविध कामांसाठी अधिकारी आणि पदाधिकारी महापालिकेची किंवा खासगी वाहनं वापरतात. काही वाहने भाडेतत्वावर देखील घेण्यात आली आहेत. मात्र नो व्हेईकल डेच्या दिवशी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी PMP मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा वापर करावा असं आवाहन लांडगे यांनी केलं आहे. पुणे शहर तहसील कार्यालयात 18 मे रोजी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी त्यांच्या समस्या आणि मागण्यांसंदर्भातील अर्ज लेखी स्वरूपात सादर करण्याचं आवाहन पुणे शहराच्या तहसीलदार स्मिता माने यांनी केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे. भौतिक शास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जा स्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. यंदा पुण्यात 22 ते 24 मे 2026 दरम्यान 6वा मराठी चित्रपट महोत्सव रंगणार आहे. शिवाजीनगर इथल्या E² चित्रपटगृहात याचं आयोजन करण्यात आलं असून प्रेक्षकांसाठी तो विनामूल्य खुला असणार आहे. एका खासगी मनोरंजन रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून याचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचं विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. याशिवाय दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसंच विशेष चर्चासत्र देखील आयोजित करण्यात येणार आहेत. गायन, वादन आणि नृत्य या कला प्रकारात पूर्णवेळ शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील गांधर्व महाविद्यालयामार्फत गुरुकुल निवासासाठी इच्छुक विद्यार्थ्यांची निवड चाचणी 8 जून 2026 रोजी महाविद्यालयात होणार असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 12 जून 2026 पासून निवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीचे अर्ज गांधर्व महाविद्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी 72 76 18 12 76 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी केलं आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने भारतात अधिकृत

प्रवेश केला असून तो अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे. मान्सूननं अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला असून अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यंदा नैऋत्य मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 1 जूनच्या सुमारास केरळ किनारपट्टीवर पोहोचणारा मान्सून यंदा 26 मे रोजी केरळात धडक देऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यानं मान्सूनच्या वेगात वाढ झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 23.7 दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या देखील याचप्रमाणे तापमान राहण्याची तसंच आकाश दुपारी निरभ्र राहून संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.

0: शकतो असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र अधिक सक्रिय झाल्यानं मान्सूनच्या वेगात वाढ झाली आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 40 तर किमान तापमान 23.7 दशांश अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या देखील याचप्रमाणे तापमान राहण्याची तसंच आकाश दुपारी निरभ्र राहून संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. 6:05 झाली आहेत. ऐकूया देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू

0: मंडळी, लता मंगेशकर यांच्या आवाजातलं श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं जिव्हाळा चित्रपटातलं हे गीत 1968 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, जो पंडित महादेव शास्त्री जोशी यांच्या कथेवर आधारित होता. पटकथा, संवाद आणि गीते अर्थातच शब्दप्रभू ग दि माडगुळकर यांचे, आणि दिग्दर्शक होते राम गबाले. कलाकार होते जयश्री गडकर, श्रीकांत मोघे, विवेक आणि माई भिडे. या चित्रपटाचं कौटुंबिक कथानक आणि त्यातली गाणी तर विशेष गाजली बर का मंडळी. या चिमण्यांनो परत फिरारे, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, चंदा राणी काग दिसतेस थकल्या वाणी, ही गाणी तर अजूनही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी

0: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जिव्हाळा या चित्रपटाबद्दल आपण आज बोलतो आहोत. या चित्रपटाची गोष्ट म्हणजे अनुराधा नावाची शिक्षिका एक सांगीतिका तिच्या विद्यार्थ्यांसाठी सादर करणार असते आणि त्याची परवानगी घेण्यासाठी त्या सांगीतिका लिहिलेल्या कवीचा ती शोध घेत असते. तो कलंदर कवी सापडायला तिला खूप कष्ट घ्यावे लागतात, पण अखेर जेव्हा तो सापडतो तेव्हा अनुराधाला जणू तिचं जीवनाचं सर्वस्वच सापडतं. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न होतं, सुखाचा संसार चालू असतानाच त्यात भर म्हणून नव्या पाहुण्याची चाहूल देखील लागते. पण मंडळी, नियतीला मात्र हे सुख बघवत नाही आणि हा नवा जीव उमलण्यापूर्वीच कोमेजून जातो. या कठीण प्रसंगातून अनुराधा कशीबशी वाचते, पुढे काय होतं, यामध्ये ते दोघं जण एकमेकांना कसे सावरतात, या सगळ्याची एक कौटुंबिक कथा म्हणजे जिव्हाळा, जिथे कोणीही निगेटिव्ह नाही, सगळी पात्र ही पॉझिटिव्ह, फक्त परिस्थिती मात्र निगेटिव्हिटी घेऊन येते. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. आता ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं, श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं, गीतकार ग. दि. माडगुळकर यांचं हे सुंदर असं बालगीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगूट आणि देहू.
1: श्रोते हो, अनियमित पाळी, वजन वाढणं, ताणतणाव, त्वचेच्या समस्या, इनफर्टिलिटीची भीती अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणी आणि महिला सामोऱ्या जात आहेत. PCOD म्हणजे नेमकं काय, लाईफस्टाईल, स्ट्रेस आणि डिजिटल एज याचा त्याच्याशी काय संबंध, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य वेळी काळजी घेतली, उपचार केले तर हे नियंत्रणात येऊ शकतं का, याच विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी मनमोकळी चर्चा करूया, सहभागी होऊया. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 19 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202553.

0: 05 किंवा 6. स्त्री आरोग्य जपणं म्हणजे कुटुंबाचं आणि पर्यायानं समाजाचं आरोग्य जपण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक, गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमात सुरुवातीला आंधळा मारतो डोळा चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात, दादा कोंडके यांच्या गीताला संगीत प्रभाकर जोग यांचं.

पदरवाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझं पदरवाऱ्याशी उरतो पग बघून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवाच हल मज गुल्लांबाचे फुला गुल्लांबाचे फुला माझे

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: मॅथ्सची भीती वाटते, पाढे पाठच होत नाहीत.
3: मग आता ही भीती घालूया.
4: 99 पर्यंतचे पाढे अगदी सहज येतात.
3: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन चुटकी सरशी होतात.
4: कॉन्सन्ट्रेशन आणि मेमरी होते एकदम स्ट्रॉंग.
3: मुलं होतात कॅल्क्युलेटर सारखी फास्ट.
4: स्पर्धा परीक्षांमध्ये देतात उत्तम परफॉर्मन्स.
3: यातूनच तर वाढतो मुलांचा कॉन्फिडन्स.
4: म्हणूनच आजच आपल्या मुलांना शिकवा अबॅकस.
3: सक्सेस अबॅकसच्या उन्हाळी सुट्टीतल्या बॅचेसचा प्रवेश सुरू.
4: आजच ऍडमिशन घ्या आणि मुलांना बनवा गणितात सुपर फास्ट.
3: ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क सक्सेस अबॅकस 88 88 56 00 11.
4: 88 88 56 00 11.
5: आली अंगावर चित्रपटातलं दादा कोंडके यांचं गीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात ऐकूयात. संगीतकार आहेत राम लक्ष्मण.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: आली लहर केला कहर चित्रपटातलं ऋषिराज यांचं संगीत असलेलं गीत चंद्रशेखर गाडगीळ आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात ऐकूयात. गीताचे बोल मुरलीधर गोडे यांचे.

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात भन्नाट भानू चित्रपटातलं गीत ऐकूयात. गीतकार शांताराम नांदगावकर, संगीत राम कदम यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर तयार मसाला।
2: सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे। कॉल करा 90 75 111 591। निरोगी सांधे सक्रिय जीवन।
3: अनुराधा पौडवाल आणि परेश पेवेकर यांच्या स्वरात शरद निफाडकर यांचं गीत ऐकूयात। संगीत दिलं आहे राम लक्ष्मण यांनी। चित्रपट देवता।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
2: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
1: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
2: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
1: संपर्क 78 23 84 11 20.
2: 7823 84 11 20.
0: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. कार्यक्रमातली शेवटची रचना शैलेंद्र सिंग, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, उत्तरा केळकर आणि सुहासिनी नांदगावकर यांच्या स्वरात ऐकूयात. गीताची रचना आहे शांताराम नांदगावकर यांची. चित्रपट अशी ही बनवा बनवी.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली हा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात. 7:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत ओमकार आयुर्वेद अमृत सरिता गीता.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
3: आणि आयुर्वेदाचं मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
2: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
3: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

0: আর হাসি।
1: श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 27वा श्लोक। या श्लोकाचा आशय असा, जन्माला आलेल्या प्राण्याचा मृत्यू निश्चित आहे, त्याचप्रमाणे मृताला जन्मप्राप्तीही निश्चित आहे। म्हणून या अपरिहार्य गोष्टीविषयी अर्जुना तू शोक करणं उचित नाही। या गीता श्लोकाचा मराठीत समश्लोकी अनुवाद करताना गीताईमध्ये आचार्य विनोबा भावे म्हणतात, जन्मता निश्चये मृत्यू, मरता जन्म निश्चये, म्हणून न टळे त्याचा व्यर्थ शोक करू नको। स्वजनासक्तीत आकंठ बुडालेल्या अर्जुनाची समजूत घालण्यासाठी भगवान त्याला सांख्य योग सांगत आहेत। आत्म्याची अमरता आणि देहाची क्षणभंगुरता हा आत्मानात्मा विचार अर्जुनाला सांगून झाला। नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः। जे असत आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत आहे त्याचा कधी नाश होत नाही। हाच विचार अधिक स्पष्ट करताना भगवान अर्जुनाला सांगतात, जन्म आणि मृत्यू या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। सृष्टीच्या घडामोडीत आपल्याला याचा अनुभव सारखा येत असतो। एका पाठोपाठ येणाऱ्या या दोन अवस्था आहेत। जन्माला आला आणि मृत पावला नाही असा एकही मनुष्य आतापर्यंत पृथ्वीच्या पाठीवर झाला नाही हे प्रत्येकाला कळतं। जन्म मृत्यू येणं जाणं या गोष्टी नित्य घडत राहणार आहेत, त्याच्याबद्दल अर्जुना तुला दुःख करण्याचं कारणच नाही। कबीरांचा एक सुंदर दोहा आहे, शोक उसी का कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होती नाही जो होनी सो होय। न घडणारी गोष्ट घडली तर त्याचं दुःख करा। घरोघरी मृत्यू होतात हे आपण नेहमीच पाहतो, मग त्यासाठी टाहो का फोडता, असं कबीरांचं म्हणणं आहे। जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळे, आणि म्हणून जो जन्माला आला तो मरणारच, पण जो मरण पावला तो पुन्हा जन्माला येणार हेही तितकंच निश्चित आहे। जन्म मृत्यूच्या या चक्रामध्ये माणूस सारखा फिरतच असतो। ज्ञानोबा माऊली आपल्याला सांगतात, उपजे ते नाशे, नाशले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा। देह येतो आणि जातो, मात्र तत्वतः वस्तू एकची असे, हाच ज्ञानी लोकांचा अनुभव आहे। वस्तू म्हणजे आत्मतत्व, आत्मतत्वामध्ये काहीही फरक होत नाही। ज्ञानदेव आपल्याला विचारतात, वारा आला आणि पाण्यावर तरंग निर्माण झाले, इथे कोणी कोणाला जन्म दिला? पुन्हा ते तरंग पाण्यातच मिसळून जात नाहीत का? मग शोक कशासाठी केला जातो? जे उपजे ते नाशे, हे मायावशे दिसे। ज्याला नाम आहे, रूप आहे, ते नामरूपात्मक नक्की जाणार आहे, तेव्हा त्याबद्दल खेद करण्याचं कारणच नाही। भगवंतांनी ध्रुव शब्दाचा वापर केलाय, एकदा नव्हे दोनदा, म्हणजे हे येणं जाणं नक्की आहे, निश्चित आहे, अटळ आहे। मग जे अटळ आहे त्याबद्दल शोक कशासाठी? अपरिहार्य गोष्टींचा आश्रय करून आपलं कर्तव्य सोडणं मुळीच उचित नाही। डॉक्टर प वी वर्तक सांगतात, जे जे जन्म पावते ते मृत्यू पावणार हे निश्चित आहे, कधी मरणार एवढाच प्रश्न असतो। निर्जीव वस्तू ही अस्तित्वात आली की तिचा जन्मच घडतो, साहजिकच ती नष्ट होणार हेही निश्चित असतं। सर्व भूतमात्रांना हा नियम लागू आहे। भूतमात्र म्हणजे जे जे निर्माण झाले ते, स्वतः पृथ्वी सुद्धा निर्माण झाल्याने नष्ट होणार आहे। सूर्य उत्पन्न झालेला असल्यामुळे नष्ट होणार आहे हे नक्की। आकाशगंगेचा विचार केला तरी तेच, सूक्ष्माचा विचार केला तर अणू किंवा परमाणू हे बनलेले असतात, साहजिकच त्यांचाही नाश होणं क्रमप्राप्त आहे। केव्हा एवढाच प्रश्न उरतो। मेलेल्याचाही पुन्हा जन्म होतोच हे भोवताली पाहिलं की लक्षात येतं। गवत उन्हाळ्यात पूर्णपणे वाळून जातं, मरतं, पण एक पाऊस झाला की लगेच हिरवगार होतं, म्हणजे पुन्हा त्याचा जन्म झाला हे नक्की। धान्य पेरल्यावर नवीन रोपं तयार होतात, त्यातून पुन्हा धान्य तयार होतं। धान्याला जीवन देऊन रोपं पुन्हा नाश पावतात, परंतु या जीवनदायी धान्यापासून पुन्हा नवी रोपं तयार होतात। हीच खरी जीवनधारा। तसं पाहिलं तर मृत्यू कधीच नसतो, असतं ते केवळ अवस्थांतर। प्रत्येक लौकिक मृत्यू हा पुढल्या जीवनाचा जन्मच असतो। या साखळीत आपलं अस्तित्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहणारच असतं। म्हणून आत्मा नित्य मानला किंवा अनित्य मानला तरी या दोन्ही स्थितीत शोक करणं योग्य होणार नाही। बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि त्या बदलात

ही नित्य राहणं हा आत्म्याचा धर्म आहे. सागर जलाचं बाष्पीभवन होऊन वाफ तयार होते. वाफेपासून ढग आणि ढगापासून पुन्हा जल. या प्रक्रियेत मूळ जलात्मा तोच असतो. तो नाश झाला असं जरी मानलं तरी तो पुन्हा उत्पन्न झालेलाही आपल्याला अनुभवायला येतो. शेतकरी कापूस पिकवतो, दुसरा त्यापासून धागा तयार करतो, तिसरा धाग्यापासून कापड बनवतो आणि चौथा त्या कापडांचा अंगरखा शिवतो. या संपूर्ण प्रक्रियेत मूळ कापूस रूपी तत्व एकच राहिलेलं असतं. कापसाने आपली रूप बदलली म्हणून शोक करण्याचं कारण नाही. वासांसी जीर्णानी या श्लोकात आपण पूर्वी हे पाहिलेलं आहे की आपण जसे कपडे बदलतो तसाच जीवात्मा शरीर बदलतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे चक्र आपली संचित कर्म संपेपर्यंत सुरूच असत. देहिनो अस्मिन यथा देहे या श्लोकात आपण पाहिलं की बाल्यानंतर तारुण्य त्यानंतर वार्धक्य या अवस्था आहेत. त्यातली एक अवस्था संपून दुसरी अवस्था सुरू होते म्हणजे पहिल्या अवस्थेचा मृत्यूच होतो. माझं बालपण संपतं आणि मला तारुण्यावस्था प्राप्त होते त्यावेळी माझ्या बाल्यावस्थेचा मृत्यू झाला. माझी बाल्यावस्था संपली म्हणून मी शोक करावा का? मुळीच नाही. तशीच वार्धक्यानंतरची मृत्यूनंतरची देहांतर ही चौथी अवस्था. अवस्था बदलतात पण आत्मा बदलत नाही म्हणून शोकाचंही कारण नाही. तात्विकदृष्ट्या आत्म्याला जन्म मृत्यू नाही परंतु देहावर प्रेम करणारे जीव हे सहजपणे मान्य करायला तयार होत नाहीत. म्हणून भगवंतांनी हे मुद्दाम इथे सांगितलंय. संयोग होतो तिथे कालांतराने वियोग होणारच. वर चढणं पतन होईपर्यंत असतं आणि मृत्यू येईपर्यंत जीवन असतं. युद्ध न करणारा मरून जातो आणि युद्ध करणाराही जिवंत राहतो. काळ प्राप्त झाल्यावर कोणीही वाचत नाही. हा देहनाश काहीही केल्या टाळता येणार नाही. असं जर आहे तर मग त्या मृत्यूबद्दल एवढा शोक कशाला? हे जग नित्य माना किंवा अनित्य माना, शोक करण्याचं कारण मोहमूलक स्नेहाव्यतिरिक्त अन्य कोणतंही नाही. जातस्य ही ध्रुव मृत्यू हा श्लोक जर नीट समजून घ्यायचा असेल तर त्या अगोदरचा श्लोकही पाहिला पाहिजे. अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुम अर्हसी. ज्यांना देहाबरोबर आत्मा जन्मतो आणि देहाबरोबरच तो मरतो असं वाटतं त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर जन्म मृत्यूचं हे रहाट गार्ग असं सुरू राहणार आहे. त्यामुळे मृत्यूचा शोक करणं असमंजसपणाचं आहे. भगवंतांचं हे सांगणं संस्कृतमधल्या तुष्य तू वितंड वादिनहा या प्रसिद्ध न्यायासारखं आहे. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा मुद्दा मान्य नसतानाही जेव्हा तिच्याशी अधिक वाद न करता तुझंच म्हणणं क्षणभर खरं असं म्हणून जो युक्तिवाद केला जातो तो हा न्याय आहे. जन्म झालेल्याचा मृत्यू होतो हे आपण प्रत्यक्ष पाहतोच, पण जो मृत्यू पावतो तो पुन्हा जन्माला येतो हे माझ्या चर्मचक्षूंना दिसत नाही. जी दिसत नाही ज्याचं वास्तविक रूप स्वरूप माहिती नाही त्या गोष्टींवर विश्वास कसा ठेवावा असं एखाद्याला वाटू शकेल. भगवान त्यालाही या श्लोकातून उत्तर देऊन टाकतात. देहाबरोबर आत्मा जन्म घेतो आणि देहाचं पतन झाल्यावर आत्माही मृत पावतो असं जरी मानलं तरी त्याविषयी शोक करणं योग्य होणार नाही. कारण हे जन्म मृत्यूचं चक्र नित्य सुरूच राहणार आहे. आपण सर्वसामान्य म्हणून आपण परमेश्वराकडे फक्त प्रार्थना करायची, जे टाळणे अशक्य दे शक्ती ते सहाया. मात्र फक्त प्रार्थना करून भागणार नाही. या क्षणभंगूर जीवनात मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपलं सामाजिक आणि वैयक्तिक कर्तव्य पार पाडणं हेच महत्वाचं आहे. समाजातल्या प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे हाच या श्लोकाचा संदेश आहे. तसंच हा श्लोक अटळ गोष्टींचा बागुलबुवा न करता आपलं कर्तव्य पार पाडण्याची प्रेरणा देतो. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घेताना भगवंत जीवनातलं सर्वात कठोर आणि अटळ असं प्रॅक्टिकल सत्य स्वीकारायला सांगतात. हे नुसतं तत्वज्ञान नाही, हे सुज्ञ माणसाला समजेलच. श्रीकृष्ण भगवान इथे अपरिहार्य आहे म्हणून ते स्वीकारायला सांगत आहेत. कारण ही गोष्ट आपल्या अजिबात नियंत्रणात नाही. मृत्यू काळाचा वेग नैसर्गिक बदल हे अटळच आहेत. मग त्याची भीती का बाळगायची? सतत त्याचा विचार का करायचा? जो वेळ आपल्याला मिळालेला आहे तो सत्कारणी लावणं आपलं कर्तव्य पार पाडणं हेच आपल्या नियंत्रणात आहे, अपेक्षित आहे. हे कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडणं आणि आत्मिक आनंद मिळवणं जन्म सार्थकी लावण्याचाच प्रयत्न आपल्याकडून अपेक्षित आहे.

श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 27वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं मनीषा दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अस्मिता नवरे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण .pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर. पुन्हा भेटूया ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या उद्याच्या भागात.

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात। 7 वाजत आहेत। ऐकूयात विशेष जयमाला काही क्षणातच आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून।
2: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

عدالت فلم کا گانا

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोतेहो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांजधारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 5:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉ.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: आप सुन रहे थे ढलती जाए रात। पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल आपण ऐकत आहात। रात्रीचे 11 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: श्रोते हो। आजच्या कार्यक्रमात प्रेमाचा, प्रेमापासून प्रेमापर्यंतचा प्रवास आपण आजच्या गीतांमध्ये ऐकणार आहोत। विशेष म्हणजे त्यातली 3 गीतं संजोग हे चित्रपटाचं नाव असलेल्या वेगवेगळ्या कालखंडातल्या 3 चित्रपटांमधली आहेत। यातलं पहिलं गीत ऐकूयात, आजच्या कार्यक्रमातलं पहिलं गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि मोहम्मद अजीज यांच्या स्वरात। आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी। चित्रपट सिंदूर।

आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घुडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजोग चित्रपटातलं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरात ऐकूयात. अंजान यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
5: 1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या संजोग चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकूयात. संगीतकार आर डी बर्मन, गायक स्वर किशोर कुमार यांचं.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानत लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग.

0: आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्री गजान्त लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये।
0: कार्यक्रमात यानंतर 1972 मध्ये रिलीज झालेल्या संजोग चित्रपटातलं लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या स्वरातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत ऐकूयात। संगीतकार मदन मोहन।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे तर मग
2: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
1: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
3: गीतकार शैलेंद्र संगीत शंकर जयकिशन यांचं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा गायक स्वर चित्रपट लाट साहेब

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या 100% खात्रीशीर उपचार आहे संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड संपर्क 95 95 24 25 59
1: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते त्यामुळे त्वरा करा आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सरा बिझी लँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये
2: कार्यक्रमातलं शेवटचं गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत शंकर जयकिशन यांचं चित्रपट असली नकली

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा डॉक्टर परीक्षित फेगडे बेला की फूल इथेच समाप्त करीत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: हे आकाशवाणी नेटवर्क आहे आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. रात्रीचे 11:30 वाजले आहेत. आमचे आजच्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. वासंतीला रजा द्या. उद्या आपली भेट 5:50 वाजून आमच्या पहिल्या सभेच्या वेळी. शुभरात्री. जय हिंद.